103 मेगाहर्ट्स FM ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. आज शुक्रवार भारतीय सौर 8 ज्येष्ठ शके 1948 अर्थात दिनांक 29 मे 2026. सकाळचे 5:59 होत आहेत. मंगलध्वनीनं आजचं प्रसारण आता सुरू करीत आहोत.

आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 6 वाजत आहेत. दिल्ली केंद्राहून हिंदीतून समाचार सहक्षेपित करीत आहोत.

भक्तिसंगीताच्या या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेली ही भोपाळी.

आशा भोसले यांनी गायलेले आणि वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेले हे भोपाळे आपण ऐकलेत. कार्यक्रमात आता समर्थ रामदास स्वामी यांची रचना, सुधीर मोघे यांचं संगीत आहे, गायक पंडित शिवानंद पाटील.

पंडित शिवानंद पाटील यांनी गायलेली समर्थ रामदास स्वामी यांची ही रचना आपण ऐकली. भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात मंगल प्रभात. कार्यक्रमात आता संत तुकाराम महाराजांचा अभंग ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात. संगीत श्रीनिवास खळे यांचं आहे.

कमलाकर भागवत यांनी संगीतबद्ध केलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण ऐकत होतात सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात. भक्ती संगीताच्या या कार्यक्रमात आता शेवटी समूह स्वरात ही देशभक्ती रचना.

0: भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात आपण ऐकत होतात. आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करताला. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 6:30 झाली आहेत. आता माहेर याविषयी डॉक्टर अरुंधती वैद्य यांचं चिंतन ऐकूया.
1: विवाहितेच्या आईवडिलांचं घर म्हणजे माहेर, पण एवढ्या मर्यादित अर्थानेच हा शब्द वापरला जात नाही. जिथे परस्पर संवाद असतो, मायेचा ओलावा असतो, निर्व्याज निरपेक्ष प्रेम असतं, परस्परांना समजून घेणं असतं, शब्दाविना संवाद असतो, तिथे माहेर बसतं. जीवनाच्या धकाधकीच्या प्रवासात प्रत्येक व्यक्ती अशा माहेराच्या शोधात असते. या प्रवासात एखाद्या अवघड प्रसंगी मिळालेला मदतीचा हात, विश्वासाने खांद्यावर माळकून मन मोकळं करण्यासाठी मिळालेलं एखादं ठिकाण, त्या व्यक्तीसाठी औटघटकेचं का होईना माहेरच असतं.

0: जीवनाच्या धकाधकीत मनाला पडणाऱ्या ओरखड्यांनी रक्तबंबाळ होताना तसंच वाट्याला येणाऱ्या एकटेपणाच्या जाणीवेचं प्रचंड दडपण मनावर असताना व्यक्तीला मायेचा ओलावा हे औटघटकेचं बाहेरच देतं. मध्ययुगात अगदी बालपणीच मुलींचं लग्न करण्याची पद्धत होती. त्या काळात माहेरवास ही कल्पना त्या मुलींसाठी किती वृद्ध असेल याची कल्पना आपण करू शकतो. त्या काळातील लोकगीतांमध्ये जी प्रामुख्याने स्त्रियांनीच निर्माण केली आहेत त्यामध्ये माहेर या शब्दाविषयी तिच्या मनात वसत असणाऱ्या प्रेमभावनेचं स्पष्ट प्रतिबिंब पडलेलं आढळून येतं. त्या काळातील लोककथा, दैवतकथा तसंच विदर्भात घरोघरी म्हटली जाणारी गुलाबाईची गाणी या दृष्टीने उल्लेखनीय आहेत. माहेर हे आयुष्यात मिळणाऱ्या असीम सुखाचं, मनशांतीचं एक प्रतीक आहे. विठ्ठल भक्तांना पंढरपूर माहेरच वाटतं. वर्षातून एकदा तरी ते आपल्या या माहेरी जाण्याची आस बाळगून असतात. जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया, अशीच त्यांची भावना असते. ज्या ठिकाणी माणूस आपल्या वाट्याला आलेलं दुःख वेदना विसरू शकतो त्या ठिकाणी त्याला माहेर गवसतं. रामभक्तांना अयोध्या माहेर वाटतं तर कृष्णभक्तांना मथुरा, द्वारका या ठिकाणी गेलं की माहेरी गेल्याचं सुख मिळतं. निसर्गप्रेमींना निसर्गाच्या सहवासात माहेरपणाचं सुख लाभतं. कलावंताला सुजाण रसिकांचा, प्रेक्षकांचा सहवास म्हणजे त्याला लाभलेलं माहेरच वाटतं. ज्ञानदेवांसारख्या वक्त्याला समोर बसलेले, आईच्या मायेनी आपले बोल ऐकणारे श्रोते म्हणजे माहेरच वाटतं. ते समोर बसलेल्या श्रोत्यांना म्हणतात, तेथे लढयांचे लढे सरती, मनोरथांचे मनोरे पुरती, तेथ माहेरे श्रीमंत होती तुम्हा ऐसी. अनेक संतांनी ईश्वराविषयीची आपल्या मनातील ओढ आणि त्याला भेटण्यासाठी मनाची होणारी घालमेल व्यक्त करताना माहेर या प्रतीकाचाच आश्रय घेतला आहे. तुकाराम म्हणतात, कन्या सासुराशी जाये मागे परतोनी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा कधी भेटशी केशवा. पाच बलशाली पांडवांची पत्नी असलेली द्रौपदी द्रुपद कन्या म्हणून भाग्यवान तर होतीच, परंतु तिचं खरं भाग्य होतं ते कृष्णासारखं सामर्थ्यवान माहेर लाभण्यात. द्रौपदीच्या अंतरीची व्यथा जाणणारा, तिच्यावरील संकटांचं निवारण करणारा, तिची लज्जा रक्षण करणारा तिचा बंधुराया कृष्ण म्हणजे तिच्या विश्वासाचं आणि विसाव्याचं स्थान. माहेर तर बहुतेक सगळ्यांनाच असतं, पण कृष्णासारखं माहेर मिळावयास फार मोठं पुण्य ठीस असावं लागतं.
1: माहेर डॉक्टर अरुंधती वैद्य यांचं चिंतन आपण ऐकत होतात. चिंतनाचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 6:35 झाली आहेत. श्रोते हो, आता ऐका आज प्रसारित तसेच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि त्यानंतर 29 मेचे काही दिनविशेष. या रूपरेषेनंतर 6:40 शेतकरी बांधवांसाठी दैनंदिन सूचना पत्राचा कार्यक्रम कृषीवाणी, मान्सून पूर्व मृद आणि जलसंधारणाचे उपाय याविषयी आपण जाणून घ्याल या वार्तेमध्ये. आरोग्य धनसंपदा 6:45 आणि 6:50 परिसर हे कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राहून सहक्षेपित करू. सुप्रभात 6:55 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्राहून सहक्षेपित होईल 7:25. श्रोते हो, सुगम संगीत आपण ऐकू शकाल 7:40 आणि 11:00. दरम्यान 15:00 मराठी चित्रपट संगीत प्रसारित होईल. मराठी चित्रपट संगीताचा आपण आस्वाद घेऊ शकाल.

0: पुनश्च सकाळी 10:30 वाजता आणि 11:30 वाजता गांधी वंदना या साप्ताहिक कार्यक्रमात काटकसर आणि गांधीजी याविषयी डॉक्टर अनिल काटकर यांचं भाषण आपण ऐकू शकाल सकाळी 8:40 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील सकाळी 9:00 10 वाजता हिंदी चित्रपट संगीत वनिता मंडळ महिलांसाठीचा हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राहून सहक्षेपित करू दुपारी 12:00 आणि त्यानंतर 1:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील सायंकाळी 5:30 युवा श्रोत्यांसाठी कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्राहून माझं घर माझं शिवार 7:30 शेतकरी बांधवांसाठी प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमात जनावरांच्या उष्माघातावरील घरगुती आणि आयुर्वेदिक उपचार याविषयीचा संवाद आपण ऐकू शकाल तर ही होती रूपरेषा आमच्या आज प्रसारित तसेच सक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची आता 29 मेचे काही दिनविशेष आज आंतरराष्ट्रीय एव्हरेस्ट दिन आहे 29 मे 1953 सर एडमंड हिलरी आणि शेर्पा तेनसिंग हे माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारे सर्वप्रथम मानव ठरले 29 मे 1974 रशियाच्या ल्युना 22 या यानाचं चंद्राच्या दिशेनं प्रक्षेपण चंद्राभोवती प्रदक्षिणा करताना या यानानं चंद्राच्या पृथ्वीसमोर कधीही न येणाऱ्या मागच्या भागाची छायाचित्र पृथ्वीवर पाठवली 29 मे 1911 या दिवशी झालेल्या सूर्यग्रहण काळात अनेक शास्त्रज्ञांनी अल्बर्ट आइन्स्टाईनच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांताचा पडताळा घेऊन त्या सिद्धांताला जगनमान्यता दिली धीरगंभीर आवाजानं अनेक भूमिका ज्यांनी अजरामर केल्या ते हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते पृथ्वीराज कपूर यांचं 1972 निधन झालं 1987 29 मे हा दिवस आहे भारताचे माजी पंतप्रधान आणि किसान नेते चौधरी चरण सिंग यांचा स्मृतिदिन किराणा घराण्याच्या प्रसिद्ध गायिका हिराबाई बडोदेकर यांचा जन्मदिवस त्यांचा जन्म 1905 झाला जागतिक पचन स्वास्थ्य दिन आणि संयुक्त राष्ट्र शांतता सैनिक दिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो 29 मेचे काही दिनविशेष आपण ऐकत होतात आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे 6:40 झाली आहेत श्रोते हो आता प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी दैनंदिन सूचना पत्राचा कार्यक्रम कृषीवाणी
1: श्रोते हो नमस्कार कृषीवाणी कार्यक्रमात आपलं स्वागत मान्सूनपूर्व मृद आणि जलसंधारणाचे उपाय याविषयी मागील भागात आपण जाणून घेतलात आता आपण जाणून घेणार आहोत याच विषयाच्या संदर्भात आजच्या कार्यक्रमात अनगड दगडी बांध श्रोतो घडी नाले आणि पाण्याचा वेग जास्त असलेल्या ठिकाणी अनगड दगडी बांध उपयुक्त ठरतात नाल्याच्या रुंदीप्रमाणे सुमारे 1 मीटर उंचीचे दगडी बांध बांधल्यास वाहत्या पाण्याचा वेग कमी होतो यामुळे गाड अडतो आणि मातीची धूप कमी होते आणि पाणी जमिनीत जिरतं काही ठिकाणी वायर जाळीतील गॅबियन स्ट्रक्चर अधिक टिकाऊ पर्याय ठरू शकतात जलसंधारणाच्या उपायामध्ये सलग समतल चर हा एक उपाय आहे डोंगर उतार आणि पडीक जमिनीत पावसाचे पाणी वेगानं वाहून जातं त्याचसोबत दरवर्षी प्रति हेक्टरी 40 टनांपर्यंत सुपीक माती वाहून जाते एकदा माती वाहून गेल्यानंतर ती पुन्हा तयार होण्यासाठी 100 वर्ष लागतात ज्या ठिकाणी जमिनीचा उतार 6% अधिक असेल तेथे बांधाऐवजी सलग समतल चर उपयुक्त ठरतात हे चर उताराला आडवे आणि समपातळीवर 60 सेंटीमीटर रुंद आणि 30 सेंटीमीटर खोल खोदावेत चरांमुळे पाण्याचा वेग कमी होतो आणि पाणी जागीच मुरतं आणि भूजल प्रभरण वाढते तसेच डोंगराळ भागात गवत आणि झाडांची वाढ सुधारते वृक्ष लागवडीतील रोपांची जगण्याची टक्केवारीही वाढते जलसंधारणाच्या उपायामध्ये कंपार्टमेंट बंडिंग हा एक उपाय आहे कोरडवाहू शेतीतील जीवनदायी तंत्र आहे बांधामुळे पावसाचे पाणी शेतातच मुरते मातीची धूप कमी होते त्यामुळे पिकाला जास्त काळ ओलावा मिळतो

शेतीसाठी हे अत्यंत गरजेचं आहे. तसेच बांधांमुळे आपल्या शेताची हद्द नक्की होते. बांधाचा उपयोग शेतात जाण्या येण्यासाठी, अवजारे नेण्यासाठी होतो. बांधावर गवत, झुडपे, झाडे जगतात. मित्र कीटक पक्षी यांना आसरा मिळतो. साधारणपणे 2 ते 6% उतार असलेल्या जमिनीवर बांध घेतले जातात. उताराला आडवे समपातळी रेषेवर बांध घालावेत. बांध ते बांध अंतर जमिनीच्या उतारावर अवलंबून असते. उन्हाळ्यात बांध घालावेत. माती वाळलेली असते, कामं पक्के होते.

0: तळी रेषेवर बांध घालावेत. बांध ते बांध अंतर जमिनीच्या उतारावर अवलंबून असते. उन्हाळ्यात बांध घालावेत, माती वाळलेली असते, कामं पक्के होते. बांध घालताना माती थराथराने दाबून ठेवा टाकावेत. सुमारे 60 ते 100 मीटरवर 1 मीटर रुंद दगडी पिंचिंगचा सांडवा ठेवावा. त्यामुळं जास्तीचे पाणी सुरक्षितपणे बाहेर जाईल. बांधावर दसरत गवत, गिरीपुष्प, शेवरी, बांबू, साग लावावा. या झाडांमुळे बांध घट्ट राहतो, अतिरिक्त उत्पन्न मिळतं. पावसाळ्यापूर्वी बांधांवरील बिडे भगदाडे बुजवावीत. श्रोतो, जलसंधारणाच्या संदर्भात शेततळे हा एक चांगला उपाय आहे. शेततळ्यामध्ये वाहून येणारे पाणी योग्य नियोजनानं साठवून संरक्षित सिंचनासाठी वापरता येतं. मात्र योग्य देखभाल न केल्यास 3 ते 4 वर्षात तळे गाळाने भरतं आणि त्याची साठवण क्षमता कमी होते. 1 मीटर गाळ साचल्यास शेततळ्याची क्षमता जवळपास 30% कमी होऊ शकते. उन्हाळ्यात तळ्यातील गाळ पूर्ण कोरडा झाल्यावर तो काढून शेतात टाकावा. हा गाळ वरच्या शेतातून वाहून आलेली सुपीक माती असते, त्यामुळे खताची बचत होते. शेततळ्याचे इनलेट आणि आउटलेट नियमित साफ करावे. पाणी येणाऱ्या मार्गातील काटक्या पालापाचोळा आणि गाळ काढावा. इनलेटला दगडी पिंचिंग आणि जाळी बसवल्यास कचरा आत जाणार नाही. सांडव्यावरील दगडी पिंचिंग निघाले असल्यास ते तातडीने दुरुस्त करावेत. अतिरिक्त पाणी सुरक्षितपणे बाहेर गेले नाही तर बांध फुटण्याचा धोका निर्माण होतो. शेततळ्यातील पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी ठिबक सिंचनाचा अवलंब करावा. तसेच तळ्याभोवती वृक्ष लागवड केल्यास बाष्पीभवन कमी होण्यास मदत होते. श्रोतेहो, आपण एक होतात कृषीवाणी. या कार्यक्रमात मान्सूनपूर्व मृदा आणि जलसंधारणाचे उपाय याविषयीची माहिती. यासोबतच कृषीवाणी कार्यक्रम समाप्त होत आहे. नमस्कार.
1: या माहितीचं वाचन केलं होतं बंडू लेनगुरे यांनी. कृषीवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 6:45 होत आहेत. आरोग्य मनसंपदा आणि 6:50 परिसर हे कार्यक्रम आम्ही आता आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागात आपण पोस्टपार्टम डिप्रेशनची कारणं पाहिली, आज आपण त्याची लक्षणं पाहूया. पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणजे डिलिव्हरीनंतर महिलांमध्ये जे भावनिक किंवा शारीरिक बदल होतात त्याविषयीची आपण माहिती घेत आहोत. आता हे जाणवतं कसं किंवा याची लक्षणं कोणती आहेत, तर सगळ्यात पहिल्यांदा भावनिक लक्षणं पाहूया. सतत दुःखी राहणं किंवा कारणाशिवाय अचानक रडू येणं, बाळाची नीट काळजी घेऊ शकत नाही आहे किंवा आपण एक चांगली आई नाही आहोत अशी भावना सतत जाणवत राहणं, सतत चिडचिड येणं, राग येणं, बाळापासून दुरावल्यासारखं वाटणं किंवा जे बॉन्डिंग जाणवायला पाहिजे त्याची कमतरता भासणं, अत्यंत टोकाची अपराधीपणाची भावना यामध्ये जाणवते. दुसरं लक्षण आहे ते म्हणजे मानसिक लक्षण, एकाग्रता व निर्णय क्षमतेचा अभाव

0: बाळाबद्दल अनपेक्षित भीतीदायक विचार मनामध्ये येत राहतात. अचानक स्मरणशक्ती कमी झाल्यासारखी वाटते किंवा ब्रेन फॉग गोंधळले पण जाणवतं. भविष्याबद्दलची निराशा, स्वतःची जाणीव किंवा आपली आयडेंटिटी गमावण्याची एक फिलिंग सतत मनामध्ये येत राहते. तिसरं लक्षण आहे ते म्हणजे शारीरिक लक्षण आहे. यामध्ये सतत खूप थकवा जाणवतो, म्हणजे सहन करण्यापलीकडे थकवा जाणवत राहतो. भूक न लागणं किंवा आई खाणे, आपण ज्याला इमोशनल ओव्हर इटिंग म्हणतो ते त्या पद्धतीमध्ये. डोकं दुखणं, छातीवर प्रेशर आल्यासारखं वाटणं, प्रचंड अंगदुखी जाणवते. अजिबात झोप न लागणं म्हणजे इन्सोमनिया किंवा खूप झोप येते, ही शारीरिक लक्षणं यामध्ये जाणवतात. चौथी लक्षणं ही स्वभावाची लक्षणं आहेत. घरच्यांपासून किंवा मित्रमैत्रिणींपासून आपण डिटॅच राहायला लागतो. स्वतःची हायजीन म्हणजे स्वतःची स्वच्छता किंवा स्वतःची काळजी न करणं किंवा त्याला निग्लेक्ट करणं हा एक स्वभाव होऊन जातो. बाळाची अजिबात काळजी न करणं किंवा ह्याच्या विरुद्ध त्याच्या सेफ्टीला घेऊन आपण खूप ऑब्सेस्ड होतो, ओव्हर प्रोटेक्टिव्ह होतो. स्वतःचे छंद व आयुष्यातील इंटरेस्ट कमी होत जातात. यानंतर हा जो आजार किंवा ही कंडिशन आहे ह्याला लाईफस्टाईलमध्ये काही बदल करून आपण रिकव्हरी करू शकतो, तर तो भाग आपण पाहूया. सगळ्यात पहिल्यांदा पुरेशी झोप आणि विश्रांती. आपण पाहतो की डिलिव्हरी झाल्यानंतर शरीरामध्ये बरेचसे घटक हे कमी झालेले असतात. शरीरातून रक्त कमी झालेलं असतं, न्यूट्रिशनल डिफिशियन्सी झालेली असते, ती भरून काढण्यासाठी आपल्याला शरीरामध्ये काही बदल करावे लागतात. तर त्यासाठी पुरेशी झोप व विश्रांती होणं गरजेचं आहे. बाळाच्या झोपेच्या वेळेत स्वतः आपण थोडीशी नॅप घेणं गरजेचं आहे किंवा त्याच्या झोपेच्या वेळेला अनुसरून आपण एक 20 मिनिटाची छोटी झोप घेऊ शकतो. खूप थकला असाल आणि खूप एक्झर्शन वाटत असेल एखाद्या रात्रीसाठी कुटुंबातील सदस्यांची मदत घेण्यास हरकत नाही. झोपण्यापूर्वी 30 मिनिट आधी मोबाईल, लॅपटॉप हे हाताळू नयेत किंवा यांच्यापासून दूर राहावं. झोपण्याची जागा ही शांत, स्वच्छ व थोडी अंधारी असावी. बाळासोबत स्वतः पण 10 ते 15 मिनिट सकाळचे कोवळे ऊन घ्यावे. याला सायंटिफिक रिझन आहे की याने सिरोटोनिन बूस्ट होतं. स्वच्छ हवेत 15 ते 20 मिनिट वॉक करावा. डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य वेळी स्ट्रेचिंग व योगासने सुरू करावी. यातील आणखी काही ट्रीटमेंटचा भाग आहे तो आपण पुढील भागामध्ये बघूया. तोपर्यंत इथेच थांबूया. नमस्कार.
1: डॉक्टर सीमेन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

सुदृढ निरोगी बालक घरी, उद्याची संपत्ती हीच खरी। गरोदरपणा ही बाब आहे खास, सुरक्षित मातृत्वाचा देव विश्वास।

0: परिसर।
1: श्रोतेहो नमस्कार। परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण या विषयीची माहिती। लेखन डॉक्टर पल्लवी भोसले। बायो क्लिन्झर मध्ये तयार होणारे एन्झाइम्स हे त्याचे सर्वात महत्वाचे घटक आहेत। एन्झाइम्स हे जैविक उत्प्रेरक असून ते रासायनिक अभिक्रिया जलद गतीने घडवून आणतात। बायो क्लिन्झर मध्ये प्रामुख्याने चार प्रकारचे एन्झाइम्स आढळतात, प्रोटीयस, लिपेज, अमायलेज आणि सेल्युलेज। प्रोटीयस हे एन्झाइम प्रथिनांचं विघटन करतं। स्वयंपाकघरातील अन्नाचे आग, रक्ताचे डाग किंवा इतर प्रथयुक्त पदार्थ हे प्रोटीनियसच्या मदतीनं सहजपणे काढता येतात। लिपेस हे एन्झाइम तेल आणि चरबीचं विघटन करतं, त्यामुळे तेलकट भांडी, फरशीवरील तेलाचे डाग याची स्वच्छता प्रभावीपणे करता येते। अमायलेज हे एन्झाइम स्टार्चचं विघटन करतं, तर सेल्युलेज हे कापड आणि वनस्पतीजन्य तंतूंचं विघटन करतं। या सर्व एन्झाइम्सच्या एकत्रित कार्यामुळे बायो क्लिन्झर अत्यंत प्रभावी स्वच्छता

साधन बनतं. बायो क्लिन्झरमध्ये तयार होणारी सेंद्रिय आम्ल सुद्धा त्यांच्या कार्यक्षमतेसाठी महत्वाची असतात. ऍसिटिक ऍसिड हे त्यापैकी सर्वात प्रमुख आहे. ऍसिटिक ऍसिड हे एक प्रभावी जंतुनाशक असून ते बॅक्टेरिया आणि फंगसच्या वाढीस प्रतिबंध करतं. याशिवाय ते दुर्गंधी कमी करण्यास मदत करतं. लॅक्टिक ऍसिड हा सुद्धा एक महत्वाचा घटक आहे जो सूक्ष्मजीवाच्या वाढीवर नियंत्रण ठेवतो. बायो क्लिन्झरचं पीएच मूल्य साधारणत अम्लीय असतं, जे 2.5 ते 4 या दरम्यान असतं. हे अम्लीय वातावरण अनेक हानिकारक जीवाणूंना प्रतिकूल असतं, त्यामुळं बायो क्लिन्झर जंतुनाशक म्हणून प्रभावी ठरतं. याशिवाय अम्लीय पीएचमुळं खनिज साठे आणि घाण सहजपणे विरघळतात. या द्रावणामध्ये फ्लॅव्होनॉइड्स, टॅनिन्स, सॅपोनिन्स आणि अल्कलॉइड्स यासारखे नैसर्गिक रासायनिक घटक सुद्धा असतात. फ्लॅव्होनॉइड्स हे अँटीऑक्सिडंट म्हणून कार्य करतं आणि सूक्ष्मजीवांच्या वाढीस प्रतिबंध करतात. टॅनिन्स हे बॅक्टेरिया विरोधी गुणधर्म असलेले घटक आहेत. सॅपोनिन्स हे नैसर्गिक सर्फंक्टन्स आहेत, जे पाण्याचा पृष्ठताण कमी करतात आणि घाण काढण्यास मदत करतात. त्यामुळे बायो क्लिन्झरमध्ये नैसर्गिक त्या फेस तयार होतो आणि स्वच्छता अधिक प्रभावी होते. बायो क्लिन्झरची कार्यपद्धती समजून घेताना बायोडिग्रेडेशन ही संकल्पना महत्वाची ठरते. बायोडिग्रेडेशन म्हणजे सेंद्रिय पदार्थांचं सूक्ष्मजीवांद्वारे विघटन होणं. बायो क्लिन्झरमधील एन्झाईम्स मोठ्या आणि गुंतागुंतीच्या सेंद्रिय अणूंना लहान आणि साध्या अणूंमध्ये विभाजित करतात. हे लहान अणू पाण्यात सहज विरघळतात आणि पर्यावरणात सुरक्षितपणे मिसळतात. त्यामुळं बायो क्लिन्झर वापरल्यानंतर कोणताही हानिकारक अवशेष राहत नाही. जंतुनाशक कार्यपद्धतीच्या दृष्टीनं बायो क्लिन्झर अत्यंत प्रभावी आहे. बॅक्टेरिया आणि फंगस यांची वाढ रोखण्यासाठी बायो क्लिन्झरमध्ये तयार होणारे ऍसिड्स आणि जैवसक्रिय घटक महत्वाची भूमिका बजावतात. संशोधनामध्ये झोन ऑफ इनहिबिशन चाचणीद्वारे बायो क्लिन्झरची जंतुनाशक क्षमता तपासली जाते. या चाचणीत ज्या ठिकाणी बॅक्टेरिया वाढू शकत नाहीत त्या क्षेत्राचा व्यास मोजला जातो. हा व्यास जितका मोठा तितकी जंतुनाशक क्षमता जास्त असते. परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण याविषयीची माहिती ऐकली. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले, वाचन ऐश्वर्या बेहरे, सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 6:55 होत.
1: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे 103 MHz FM ध्वनी लहरींवर. आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे कार्यक्रम आपण ऐकत होतात. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राहून हे कार्यक्रम सहक्षेपित करण्यात आले. सकाळचे 6:55 झाली आहेत. सुप्रभात ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना मंजुषा भास्करवारचा नमस्कार. श्रोते हो, हिमालय अतिशय भव्य निसर्ग सौंदर्याने नटलेली, संपूर्ण आशिया खंडात पसरलेली जगातील सर्वात उंच पर्वतरांग. संस्कृत भाषेत हिम जेथे वास करते ते स्थान म्हणजे हिमालय. हिमालय पर्वतरांगा भारतीय उपखंडाला तिबेटच्या पठारापासून वेगळं करतात. जगातील सर्वच 8,000 मीटर पेक्षा जास्त उंची असलेले सर्वोच्च शिखर हिमालयातच आहे. माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर. त्याची उंची आहे 8,848 मीटर म्हणजे 29,028 फूट. त्याखालोखाल केटू आणि कांचनगंगाचा क्रमांक लागतो.

हिमालय भारतीय उपखंडाच्या हवामानावर नियंत्रण राखत असतो. हिमालयाच्या प्रभावानं भारतीय उपखंडात मोसमी पाऊस पडतो तर त्याच्या उंचीमुळं उत्तरेकडील अति थंड वारे रोखले जाऊन भारतीय उपखंड उष्ण आणि उबदार राहण्यास मदत होते. तर अशा या अति उंच भव्य हिमालयाचं आकर्षण जगभरातील गिर्यारोहकांना असते. त्यांचं स्वप्न असतं ते हा पर्वत सर करण्याचं, अर्थात अतिशय खडतर प्रसंगी जीवावर उदार होणारं हे साहस आहे. हे अत्युच्च शिखर पादाक्रांत करण्याच्या उद्देशानं सर्वप्रथम सुरुवात झाली ती 1921 साली. पण अतिशय बेभरोशाचं हवामान, बर्फाची वादळं, सोसाट्याचा वारा, ऑक्सिजनची कमतरता, त्यामुळे शरीरात होणारे विविध बदल, अशा विविध कारणांमुळं एव्हरेस्टवर चढाई अतिशय कठीण झाली. मात्र 29 मे 1953 साली न्यूझीलंडचे सर एडमंड हिलरी आणि नेपाळचे तेनसिंग नोर्गे यांनी पहिल्यांदा जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली होती. त्यांच्या या ऐतिहासिक आणि धाडसी कामगिरीच्या स्मरणार्थ 29 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय एव्हरेस्ट दिन म्हणून साजरा केला जातो. श्रोतेहो, या यशानंतर पुढील काळात अनेक गिर्यारोहकांनी यशस्वी चढाया केल्या. पाश्चिमात्य देशाप्रमाणे भारतातही एव्हरेस्टवर चढाई करण्याचं स्वप्न असतं. 1984 साली नागरी मोहिमेत बचेंद्री पाल या एव्हरेस्ट सर करणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला गिर्यारोहक ठरल्या. आजही हे अत्युच्च शिखर समस्त गिर्यारोहकांना खुणावतं. प्रत्येकाचंच ते स्वप्न असतं. खरं तर आज अनेक सोयी सुविधा उपलब्ध आहे. चढाई करण्याचे मार्गही निश्चित आहेत. चढाईचा काळही सुनिश्चित आहे. पण आजही ही चढाई तेवढीच कठीण आहे आणि म्हणूनच हे सर्वोच्च शिखर सर करण्याचा आनंदही अपार आहे. आपण ऐकत होतात कार्यक्रम सुप्रभात. लेखन आणि निवेदन केलं होतं मंजुषा भास्करवार यांनी. आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

0: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
1: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
0: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
1: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
0: आकाशवाणी चंद्रपूर.

भावगीत, गजल, उपशास्त्रीय संगीत, शास्त्रीय संगीत आणि चित्रपटांची सुरेल गाणी श्रोत्यांच्या सदैव सेवेत चंद्रपूर आकाशवाणी.

हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमासंदर्भात एक निवेदन आहे का? श्रोतेहो, येत्या शनिवारी म्हणजेच 6 जून 2026 प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय आहे एंजिओग्राफी आणि एंजिओप्लास्टी झाल्यानंतर घ्यावयाची काळजी याविषयीचा. या कार्यक्रमात आपल्याला मार्गदर्शन करतील हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रदीप वर्घने. श्रोतेहो, हृदयाच्या आजाराचे लक्षण दिसताच आपण डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर कधी कधी त्रास बघून एंजिओग्राफी किंवा एंजिओप्लास्टी करण्याचा सल्ला देतात. ती व्यक्ती डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एंजिओग्राफी किंवा एंजिओप्लास्टी करतात देखील, मात्र ते रुग्ण पाहिजे तशी स्वतःची काळजी घेत नाही आणि काळजी न घेतल्यामुळे पुढे धोका संभवू शकतो. तर श्रोतेहो, एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी या संदर्भात काही त्रास, काही अडचणी किंवा आपले काही प्रश्न असतील तर आपण फोन करून विचारू शकता हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवार दिनांक 3 जून रोजी सकाळी 10:30 ते 11 या दरम्यान, आणि त्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 0717225634. निवेदन संपलं.

मालवडकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049111444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवडकर कॉलेजकडे.

ओडिशा स्कीम च्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉ च्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.teli-law.in या वेबसाईट वर माहिती मिळवू शकता.

आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे 103 MHz FM ध्वनी लहरींवर. सकाळचे 7:07 होत आहेत. श्रोतेहो, यानंतर ठीक 7:10 पुणे केंद्राहून प्रादेशिक मराठी बातम्या सहक्षेपित करीत आहोत. त्यानंतर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित केला जाईल. तर सुरुवातीला ऐकूया प्रादेशिक मराठी बातम्या थोड्याच वेळात.

0: सकाळचे 7:07 झाली आहेत. यानंतर थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोडं पाणी, पिण्याचं पाणी फक्त 2.5%. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया.

0: ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे, नव्याने पुन्हा ते भावते आहे. माहीत जरी तो होता येऊन गेला, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे. श्रोते हो, ऋतुलयीच्या सुरेल सुंदर चक्रात आपण सारे आणि ही चराचर सृष्टी बांधली गेली आहे. याच विषयाभोवती गुंफलेला उर्मी हा सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम
1: ऋतुगान
0: अवश्य ऐका. आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दिनांक 30 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या निलिमा.

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नभोवाणी.
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
2: सतारीचे बोल असोत
3: कि मंजुळ बासरी,
2: शततारांची संतूर असो
3: कि मंगल सनई,
2: लावण्यमयी लावणी असो कि भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
3: आकाशवाणी आप

आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत चर्चा. आगामी विधान परिषद निवडणुकीत सर्व जागा जिंकण्याचा महायुतीला विश्वास. देशातील प्रत्येक घुसखोराला हद्दपार करणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा पुनरुच्चार. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची घोषणा. आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन. आता सविस्तर बातम्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत राज्याच्या विकासाच्या विविध प्रकल्पांबाबत पंतप्रधानांशी चर्चा केली. महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या विविध महत्वाकांक्षी आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची सद्यस्थिती आणि त्यांच्या प्रगतीबाबत फडणवीस यांनी पंतप्रधानांना सविस्तर माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट नेहमीच अत्यंत प्रेरणादायी आणि सकारात्मक ऊर्जा देणारी असते अशी भावना मुख्यमंत्र्यांनी या भेटीनंतर व्यक्त केली.

0: विधान परिषदेच्या 17 जागांसाठी महायुती एकजुटीनं निवडणूक लढवणार असून सर्व 17 जागांवर आम्हाला विजय मिळेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. ते काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचं स्पष्ट करत जागा वाटप सन्मानानं होईल असं शिंदे यांनी सांगितलं. जागा वाटपाचं सूत्र स्पष्ट असून महायुती मजबूत आहे, आम्ही एकत्र काम करत आहोत आणि महाराष्ट्राचा विकास साधत आहोत असं शिंदे म्हणाले. सरकार मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत संवेदनशील असल्याचं शिंदे यांनी स्पष्ट केलं. एक देश एक कायदा हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न समान नागरी कायद्याच्या माध्यमातून लवकरच पूर्ण होईल अशी आशा शिंदे यांनी व्यक्त केली. महायुतीमध्ये रिपाईचं महत्व कमी झालं असल्याची खंत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल यवतमाळमध्ये पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. सरकारमध्ये एखादा मंत्री रिपाईचा असायला हवा होता असं आठवले म्हणाले. विदर्भात उन्हाचा पारा प्रचंड वाढला आहे. तापमानावर अभ्यास करण्यासाठी एखादी समिती सरकारनं नेमावी, त्यामध्ये विदर्भाचा विशेष विचार व्हावा अशी मागणी आठवले यांनी केली. देशातील प्रत्येक घुसखोराला शोधून काढून हद्दपार करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे असा पुनरुच्चार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे. गुजरातमधील गांधीनगरमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना शहा म्हणाले,
1: घुसपैठिए को देश के बाहर निकालना ये हमारी सरकार का संकल्प और इसके लिए नरेंद्र मोदी जी ने एक डेमोग्राफी चेंज कमीशन कमिटी बनाने का निर्णय किया है. ये हाई पावर कमिटी देश भर में जनसंख्यिकी का जो कृत्रिम बदलाव हुआ है उसके कारणों और उपायों की भी चिंता करेगी और इसके लिए कोई कानून बनाने की जरूरत है तो इसकी भी चिंता करेगी.
0: स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त शहा यांनी त्यांच्या त्यागाचं आणि मातृभूमीप्रती असलेल्या आजीवन समर्पणाचा आदरपूर्ण उल्लेख केला. प्रखर राष्ट्रभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त काल त्यांना देशभरात अभिवादन करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केलं. सावरकर यांच्या जन्मगावी भगूर इथं त्यांना अभिवादन करण्यासाठी काल नागरिकांनी गर्दी केली होती. जयंतीनिमित्त भगूरमध्ये काल शोभायात्राही काढण्यात आली. स्वातंत्र्यवीर सावरकरांची कर्मभूमी असलेल्या रत्नागिरीतही पतितपावन मंदिरात तसंच शहरातल्या त्यांच्या पुतळ्याला विविध संस्था संघटनांच्या वतीनं पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृहातील सावरकरांचं वास्तव्य असलेली खोली काल खुली करण्यात आली होती. त्या ठिकाणीही काल अनेक नागरिकांनी अभिवादन केलं. राज्यभरात अनेक ठिकाणी व्याख्यानं, सांगीतिक कार्यक्रम, निबंध स्पर्धांच्या माध्यमातून सावरकर यांच्या कार्याचं स्मरण करण्यात आलं. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईच्या इयत्ता 12वीच्या परीक्षा मूल्यांकन प्रक्रियेसंदर्भात काही त्रुटी समोर आल्यानंतर आता पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल नवी दिल्लीत दिली. सीबीएसई अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीनंतर प्रधान प्रसारमाध्यमांशी बोलत होते. कोणत्याही विद्यार्थ्यांच्या शंका अनुत्तरित राहणार नाहीत आणि सर्व स्तरांवर उत्तरदायित्व सुनिश्चित केलं जाईल. आपण त्रुटींची जबाबदारी स्वीकारत असून या त्रुटी दूर केल्या जातील आणि योग्य तोडगा काढला जाईल असं प्रधान म्हणाले. ऑनस्क्रीन मार्किंग ही प्रणाली सीबीएसईनं देशात प्रथमच लागू केली आहे. ओएसएम प्रक्रियेद्वारे सीबीएसईनं जवळपास 40 कोटी स्कॅन केलेल्या पानांचं प्रथमच मूल्यांकन केलं आहे. ओएसएम प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रती थेट पाहता येतात. ही प्रणाली प्रगत असली तरी या प्रणालीतील त्रुटी आणि इयत्ता 12वीच्या पुनर्मूल्यांकन पोर्टलमधील तांत्रिक अडचणी समोर आल्या असल्याचं प्रधान यांनी मान्य केलं. पुनर्मूल्यांकन प्रक्रियेदरम्यान या सर्व तक्रारींचं निवारण केलं जाईल याबद्दल त्यांनी विश्वास दाखवला. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. ईद उल अजहा अर्थात बकरी ईदचा सण काल देशभरात पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्यात आला. ईदगाह आणि मशिदींमधून मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण केलं. परस्परांना शुभेच्छा देत मुस्लिम बांधवांनी हा सण उत्साहात साजरा केला. बकरी ईदमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या सी

0: सीयूईटी यूजी परीक्षेचं सुधारित वेळापत्रक राष्ट्रीय चाचणी संस्थेनं काल जाहीर केलं. या परीक्षा आता 31 मे तसंच 6 आणि 7 जून रोजी घेतल्या जातील. 31 मे रोजी होणाऱ्या परीक्षेसाठीची प्रवेशपत्रं प्रसिद्ध करण्यात आली आहेत. ती cuet.nta.nic.in या संकेतस्थळावरून डाउनलोड करता येतील अशी माहिती संस्थेनं दिली आहे. राज्यात इयत्ता 11वीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी पहिली यादी आज सकाळी 11 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. राज्यातल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या प्रवेशासाठी राज्यभरातून 12,51,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर पारंपरिक अभ्यासक्रमासाठी ज्या महाविद्यालयांना शैक्षणिक आणि प्रशासकीय लेखापरीक्षण ऑनलाईन तपासणीमध्ये 40% कमी गुण म्हणजेच एफ दर्जा मिळाला आहे अशा 29 महाविद्यालयांमधील प्रथम वर्षाचे प्रवेश थांबवण्याचे आदेश विद्यापीठानं दिले आहेत. हा निर्णय केवळ पारंपरिक पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांनाच लागू राहणार असून व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांना या कारवाईतून वगळण्यात आलं आहे. आगामी मान्सूनमध्ये कोकण विभागातील मुसळधार पाऊस आणि अवघड भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कोकण रेल्वेनं व्यापक पावसाळी पूर्वतयारी केली आहे. गाड्यांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यात येणार असून 15 जून ते 20 ऑक्टोबर या कालावधीत विशेष पावसाळी वेळापत्रक लागू राहणार असल्याची माहिती कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी नारकर यांनी दिली. प्रवाशांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी गाड्यांच्या आगमन आणि प्रस्थान वेळांची खात्री करून घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे. गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली छत्तीसगड राज्याच्या सीमेवरील जंगलातून नक्षलवाद्यांनी जंगलात सुरू केलेला शस्त्रनिर्मितीचा कारखाना काल उद्ध्वस्त करण्यात आला. अलीकडेच ऑपरेशन अंतिम प्रहार अंतर्गत आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांनी दिलेल्या माहितीनुसार गडचिरोली आणि छत्तीसगड पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. जंगलात स्फोटकं लपवून ठेवली असल्याची आणि शस्त्र तयार केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली होती. मागील आठवड्यात भामरागड तालुक्यातील बिनागुंडा नजीक जंगलातूनही असाच शस्त्रनिर्मितीचा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला होता. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी भीमराव कांबळे याच्या विरोधात न्यायालयानं आरोप निश्चित केले आहेत. या प्रकरणाची सुनावणी आता रोज इन कॅमेरा पद्धतीनं होणार असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. प्रख्यात शायर बशीर बद्र यांचं काल भोपाळमध्ये वृद्धापकाळानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. उर्दू शायरीला एक नवी ओळख बद्र यांनी दिली. सामान्य माणसाच्या मनाला भावतील भिडतील अशी साधी सोपी रचना हे बद्र यांच्या शायरीचं वैशिष्ट्य होतं. उजाले अपनी यादों के हा त्यांचा गझल संग्रह विशेष गाजला. बद्र यांना पद्मश्रीबरोबरच संगीत नाटक अकादमी सन्मानानं गौरवण्यात आलं होतं. त्यांच्या आस या संग्रहाला उर्दू भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. हवामान. राज्यात कोकण आणि विदर्भात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण आणि विदर्भात उष्णतेची लाटण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. राज्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत चर्चा. आगामी विधान परिषद निवडणुकीत सर्व जागा जिंकण्याचा महायुतीला विश्वास. देशातील प्रत्येक घुसखोराला हद्दपार करणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा पुनरुच्चार. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा. आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: नमस्कार. एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणार ठरेल. तुमचं हे सहकार्य.

0: ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे, नव्याने पुन्हा ते भावते आहे. माहीत जरी तो होता येऊ न गेला, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे. श्रोते हो, ऋतुलयीच्या सुरेल सुंदर चक्रात आपण सारे आणि ही चराचर सृष्टी बांधली गेली आहे. याच विषयाभोवती गुंफलेला उर्मी हा सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम ऋतुगान अवश्य ऐका. आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दिनांक 30 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
1: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत. सकाळचे 7:23 झाली आहेत. दिनविशेष दिनांक 29 मे 1953. एडमंड हिलरी आणि शेर्पा तेनसिंग यांनी जगातील सर्वोच्च शिखर सागर माथा म्हणजेच माउंट एव्हरेस्ट सर केलं. 29 मे याच दिवशी शेर्पा तेनसिंग यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म झाला 29 मे 1914 या दिवशी. गान हिरा हिराबाई बडोदेकर यांचा जन्म दिनांक 29 मे 1905. ज्येष्ठ समाजवादी विचारवंत स्वातंत्र्य सैनिक शिक्षणतज्ञ राजकारणी ग प्र प्रधान यांचा जन्म ग प्र प्रधान यांचं निधन झालं 29 मे 2010 या दिवशी. 29 मे 2007 ज्येष्ठ संगीतकार आणि गायक स्नेहल भाटकर यांचं निधन झालं. 29 मे 1972 अभिनेते निर्माते दिग्दर्शक पृथ्वीराज कपूर हे जग सोडून गेले.

यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आम्ही ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, रोजच्या धकाधकीच्या जीवनात बदलतं वातावरण, बदलती आहारशैली, वाढता ताणतणाव आणि झोपेच्या बदललेल्या वेळा, वाढत्या व्यसनांच्या सवयी यामुळे आपल्याला दैनंदिन अनेक आरोग्यांच्या समस्येला सामोरं जावं लागतं. कळत नकळत आपल्या जीवनात आपण गंभीर स्वरूपाच्या आजारांना आमंत्रण देत आहोत आणि सध्या तंबाखू

0: थक्का, धूम्रपान तसंच बदलती जीवनशैली यामुळे या कर्करोगांचं प्रमाण वाढताना दिसत आहे. मात्र वेळीच निदान आणि योग्य उपचार केल्यास हा कर्करोगासारखा आजार बरा होऊ शकतो. या अनुषंगानेच आज आपण दिलखुलास कार्यक्रमातून सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी आज आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे प्रख्यात मुख, डोकं, मान कर्करोग शस्त्रक्रियातज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांना. सरांनी अनेक रुग्णांना नवसंजीवन दिली असून कर्करोगाविरोधातील लढ्यात त्यांचं कार्य उल्लेखनीय आहे. त्यांच्या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन नुकतेच माननीय आरोग्यमंत्री महोदय यांच्या हस्ते आपला महाराष्ट्रातील कर्करोग वॉरियर म्हणून सन्मान देखील करण्यात आला आहे. सिंघवी सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मी मनापासून स्वागत करते. डॉक्टर, सुरुवातीला तर आपला थोडासा कामाचं स्वरूप सांगा आणि आपला परिचय आपल्या मंडळींना करून द्या.
1: मी डॉक्टर हितेश राजेंद्र सिंघवी, हेड अँड नेक कॅन्सर सर्जन. मी पूर्वी टाटा मेमोरियल हॉस्पिटलला होतो आणि आता ठाणा सिव्हिल हॉस्पिटलला आहे. तिथे आपण सगळे जे कॅन्सरचे पेशंट्स असतात, ओरल कॅन्सर, हेड अँड नेक कॅन्सरचे पेशंट्स असतात, त्यांना आपण ओपीडी बघतो आणि शस्त्रक्रियाही करतो.
0: अच्छा डॉक्टर, मला सांगा की हे थोडंसं हेड अँड नेक कॅन्सर काहीतरी ऐकायला वेगळं वाटतंय, तर हा नेमका कॅन्सर काय आहे?
1: सो हेड अँड नेक कॅन्सरमध्ये खूपसे पार्ट्स असतात आणि मुख्य प्रमाण म्हणजे ओरल कॅन्सर, ओरल कॅव्हिटी आपण म्हणतो. नाकाचा मागचा भाग त्याला नेलोफॅरिंग्स म्हणतो. गसाचा मागचा भाग त्याला आपण ओरोफॅरिंग्स म्हणतो. आणि स्वरयंत त्याला आपण लॅरिंग्स म्हणतो. हे सगळं मुख्य पार्ट्स असतात हेड अँड नेकचे. आणि आपला एक सलायव्हरी ग्लँड्स असतात, थुंकीची ग्रंथी असते, मँडिबल म्हणजे जबड्याच्या मागच्या बाजूला असते आणि वर असते, ते पण हेड अँड नेकच्या डोमेन मध्ये येतं.
0: अच्छा, तर सध्या मग या कॅन्सरचं प्रमाण काय आहे आपल्याकडे?
1: अनफॉर्च्युनेट आहे.
0: अच्छा.
1: येस, इट इज व्हेरी वरीसम. इंडिया इज कॉल्ड ग्लोबल ओरल कॅन्सर कॅपिटल आणि आपल्या भारतामध्ये 1.5 लाख न्यू ओरल कॅन्सर केसेस, ओरल कॅन्सर, हेड नेक कॅन्सर सांगतो, न्यू ओरल कॅन्सर केसेस येतात. अनफॉर्च्युनेटली 50% ऑफ दिस ते एका वर्षामध्ये त्यांची ते मृत्यूला प्राप्त होतात.
0: अच्छा.
1: कारण की ते ऍक्सेस नाही, अफोर्डेबिलिटी नाही. आणि 70% ऑफ ऑल दीज कॅन्सर्स ते आपल्याला स्टेज 4 मध्ये येतात. तर आपल्याकडे खूप काम आहे जे आपल्याला करायची आहे, ताकी फर्स्ट कॅन्सर व्हायलाच नाही पाहिजे. जर कॅन्सर झाला पण तर त्याचं कसं आपण ट्रीटमेंट करू शकतो आणि लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो हे आपल्याला करायचं.
0: अगदीच डॉक्टर, डॉक्टर खूपच भयानक वाचतो तुम्ही हे सांगितलेलं आहे. पण याच्यामध्ये हेड अँड नेक कॅन्सरमध्ये तुम्ही सांगितलं मुख हे मेन आहे, तर सध्या आपण बघतो की धूम्रपान म्हणा, व्यसन कुठलंही, मग ते दारूचं असू दे, तंबाखूचं व्यसन असू दे, सिगारेट असू दे, त्याला पर्याय म्हणून आपण ई सिगारेटकडे सुद्धा तरुणाई सध्या वळलेली आहे, तर काय सांगाल तुम्ही?
1: फर्स्ट ऑफ ऑल गॅट्स सर्वे आहे, ग्लोबल अडल्ट टोबॅको सर्वे 2016 ते झाला असेल आणि दर 5 ते 6 वर्षामध्ये तो होतो आणि WHO तो करतो, दर कंट्रीमध्ये करतो, आपल्या कंट्रीमध्ये केलेला आहे. त्याचा अनुसार 30% ऑफ ऑल दी अडल्ट इंडियन्स, सो आपण मोठा मोठी एक 100 करोड आपल्या अडल्ट आहेत इंडियामध्ये. 30% म्हणजे 30 करोड इंडियन्स ते कन्झ्युम टोबॅको. 30 करोड इंडियन्स. आणि 70% ऑफ ऑल दीज पीपल ते स्मोकलेस टोबॅको खातात, म्हणजे धूम्रपान करत नाही, खैनी, गुटखा, हे सगळं प्रकाराचा तंबाखू आपल्या इंडियामध्ये जास्त भेटतो. आणि त्यामुळे की ग्लोबल सिनारिओ मध्ये स्मोकिंग केल्यावर टंग कॅन्सर असं जास्त होतो. आपल्या केसमध्ये आपण पाऊच ठेवतो, तंबाखूचे पाऊच ठेवतो, गुटखा खातो, त्यामुळे आपलं बक्कल म्युकस आपण सांगतो, हे चीक म्युकस असते, आतला जो लायनिंग असतो तिथे जास्त प्रमाणात कॅन्सर होतो. तर गॅट ग्लोबल टोबॅको सर्वे अनुसार 44% ऑफ ऑल दी मेल्स इन इंडिया, हाफ, ऑलमोस्ट हाफ मेल्स दे कन्झ्युम टोबॅको. हसण्याची गोष्ट नाही आहे, पण खूप दुर्दैवाने हे नंबर्स आपल्या समोर आहे आणि आपल्याला कंट्रोल करायला पाहिजे.
0: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर तुम्ही आता एवढ्या मोठमोठ हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करताय, तर मला सांगा की इंडियन्सची म्हणजे आपल्या भारतीयांची, आपल्या सगळ्यांना माहिती आहे तंबाखू हे शरीरासाठी हानिकारक आहे, तरी ती खाल्ली जाते, तर या पाठीमागची मानसिकता काय आहे? एखादा पेशंट तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही त्याला कसं जज करता?
1: सो देयर आर टू क्वेश्चन्स. फर्स्ट तुम्ही सांगितलं की आपल्याला माहित आहे हे पॉइजन आहे, तरी पण आपण खातोय. त्याचं मेन आन्सर हे आहे की हे डायरेक्ट पॉइजन नाही आहे. आज तुम्ही टोबॅको खाल्ला तर तुम्हाला आजच कॅन्सर होणार असं नाहीये. त्याला कमीत कमी 5 ते 10 वर्ष लागतो. आधी लोक खैनी आणि कच्ची तंबाखू खायची, त्या 10 ते 15 वर्ष लागायचे. आता गुटखा खातात आणि हे ऍडजस्टमेंट इतकी मायक्रोस्कोपिक लेवल होतो की टबॅको इंडस्ट्री त्यांना माहीत आहे की 12 ते 15 वर्ष जे असतात त्यावेळी आत भरभर असते, मला काय नवीन करायचं आहे, आणि त्यावेळीच ते तंबाखू जर तुमचं एक्सपोजर झालं, आपल्या चिलनवर एक्सपोजर झाला, ते लवकरात लवकर आदमी ती तंबाखूची आधी लागते. त्यामुळे आपणच एक स्टडी केली होती, त्यामध्ये मोर देन 1 लाख स्कूल्स मध्ये आपण हे सर्वे केलं होतं. आपल्याला कळलं आहे की टबॅको इंडस्ट्री ट्राईज टू गेट शॉप्स, टबॅको शॉप्स अराउंड स्कूल्स. जिथे प्रायमरी अँड सेकंडरी स्कूल आहे तिथे जास्त प्रमाणात टबॅको शॉप असतात, जिथे फक्त प्रायमरी स्कूल आहे तिथे तिथे कमी टबॅको शॉप असतात. तर हे पण इतरा मायक्रोस्कोपिक लेवलवर त्यांनी हे स्टडी केलेली आहे. आणि तुम्हाला हे सरप्राईज वाटणार की फर्स्ट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट इज ऍट द एज ऑफ 30. या यंग आणि युथ जो आपलं भविष्य आहे त्याला आपण टुवर्ड्स टबॅको असं, आणि टबॅकोने फक्त ओरल कॅन्सर असा होत नाही, त्यांनी 17 प्रकारचे डिफरंट कॅन्सर होतात आणि 17 प्रकारची डिफरंट बिमारी असते. वर्ल्ड मध्ये 90 लाख इंडिव्हिज्युअल डाय एव्हरी इयर प्रीमॅच्युअरली बिकॉज दे कन्झ्युम टबॅको. 90 लाख इज 1 करोड.
0: मग डॉक्टर, तुम्ही सांगितलं की एवढं प्रमाण सध्या आपल्याकडे चाललेलं आहे, समजा आपल्या म्हणजे याचा सरळ तोंडाशी संबंध आहे, तर आपल्या तोंडामध्ये आता तंबाखू खातोय त्यांना तर माहितीच असते की जिथे आपण तंबाखू ठेवतो तिथे काहीतरी त्यांनी थोडंसं तिखट खाल्लं, गरम खाल्लं की चरचरायला लागतं, हे तर त्यांना माहितीच असतं. तरी कधी आपण असं स्वतःचं तोंड वरून वरून बघतो, पण आरशात ओपन करून आपण आतमध्ये काय कंडिशन आहे ती कधी बघितली जात नाही, तर ती आवश्यक आहे का?
1: वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल क्वेश्चन आस्क्ड टू मी इज दिस. आम्ही इंग्लिशमध्ये त्याला सांगतो माउथ सेल्फ एक्झामिनेशन.
0: करेक्ट.
1: आणि हे आपल्याला सरप्राइझिंग वाटणार, पण सगळे हे कॅन्सर एकदम आपण स्वतः चेक करू शकत नाही. एक ब्रेस्ट कॅन्सर आहे, एक ओरल कॅन्सर आहे, हे दोन्ही कॅन्सर आपण स्वतः पण चेक करू शकतो की आपल्याला काही चेंजेस येत आहेत का. एक्झाम्पल, आपल्या पोटामध्ये अल्सर आहे, जर मला ते अल्सर बघायचं आहे, फक्त बघायचं, हात पण नाही लावायचं, फक्त बघायचं आहे, त्यासाठी मला 10 टेस्ट करावा लागतो, बेहोश करावा लागतो, नाकातून किंवा तोंडातून नाही टाकावी लागते, त्यामध्ये कॅमेरा असतो, तो कॅमेरा जाऊन पोटामध्ये बघतो की कोणत्या प्रकारचा अल्सर आहे, फक्त बघतो. इथे आपण बघू पण शकतो आणि हात पण लावू शकतो की आत किती ते पसरलेलं आहे. तर हे आपल्यासाठी बोन आहे आणि त्यासाठी त्यामुळे हे ओरल कॅन्सर हे आपण लवकरात लवकर पण स्क्रीन करू शकतो आणि अर्ली स्टेज मध्ये त्याला आपण पकडू शकतो.
0: बरोबर आहे. पण डॉक्टर, आपण समजा आता आपला तुमचं ऐकून जर आपल्या मंडळींनी सुरुवात केली की सेल्फ एक्झामिनेशन करायची, तर काय चेंजेस आपल्या आतमध्ये तोंडामध्ये दिसायला लागतात?
1: सो 7 स्टेप्स आहेत. आपले लिप्स चेक करायचे, वरचे आणि खालचे दात चेक करायचे, दातचे गम्स चेक करायचे. आपण बाहेरून आत जातोय, आता दातच्या आतमध्ये जे टाळू असते तो चेक करायचं. बकल म्युक्युझा चेक, म्हणजे आतलं चीक म्युक्युझा चेक करायचं. टंग चेक करायची, टंगच्या खालचा भाग चेक करायचा आणि टॉन्सिल चेक करायचं. हे 7 स्टेप्स आहेत. आपली खूप सारे व्हिडिओ पण आहेत ऑनलाईन मध्ये, तुम्ही पाहू शकता माउथ सेल्फ एक्झामिनेशन. आणि तुम्ही सिम्पटम्स विचारलात की काय,
0: थोडस थांबवते तुम्हाला याच्यासाठी. तुम्ही आता लिप्स पासून म्हणजे ओठांपासून तुम्ही सुरुवात केली चेकिंगला, तर मला थोडस विस्ताराने सांगा की ओठ काय वेगळे दिसतात, किंवा आतले जे आपल्या हिरड्या आहेत त्या काय वेगळ्या दिसतात, जीभ आपली वेगळी कशी दिसते, तर काय फरक त्याच्यामध्ये थोडस जाणून
1: दिसतो. सिम्पटम्स मी सांगतो तुम्हाला, ते सिम्पटम्स आहे. जर तोंडामध्ये कोणताही लाल अल्सर आहे जो 3 हफ्ते जास्त तुमच्या तोंडामध्ये आहे आणि तो हील होत नाही, तर तो अल्सर आपल्या डॉक्टर दाखवायला पाहिजे, फर्स्ट पॉइंट. सेकंड, कोणताही दात हलतोय पण दाताचा हिरडी आहे त्यामध्ये काही इन्फेक्शन नाही, दात असंच हलतोय, तरी पण तुम्हाला दाखवायला पाहिजे. जर तुम्ही तंबाखू खातायत, करेक्ट, जो तो एरिया आहे तो लाल चट्टा तिथे बसलेला आहे किंवा व्हाईट चट्टा बसलेला आहे, तो 2 सेंटीमीटर जास्त मोठा आहे आणि तो चठ्ठा 5 वर्षापर्यंत आहे तुमच्या तोंडामध्ये, डेफिनेटली त्यामध्ये बायोप्सी करायला हवी आपल्याला. जीभ हालते पण थोडा पेन होतोय किंवा आपला व्हॉइस चेंज झालेला आहे, स्वॉलोइंग मध्ये म्हणजे काही आत घेण्यामध्ये डिफिकल्टी होते, हे सगळं साइन सिम्पटम्स होऊ शकतात. पण हे सिम्पटम्स जर 2 हफ्त्यामध्ये बरं झालं तर काही घाबरायची गरज नाही.

0: पण 2 हफ्ते जास्त 3 हफ्ते तुम्हाला वाटलं की 3 हफ्त्यापर्यंत ते पूर्ण ठीक होत नाही तर डेफिनेटली तुम्हाला चेक करायला हवं. अँड दिस बिकम्स व्हेरी इम्पॉर्टंट जर तुम्ही तंबाखू सिगरेट सुपारी इवन सुपारी वगैरे तंबाखू कॅन कॉज ओरल कॅन्सर.
1: अच्छा.
0: अँड अल्कोहोल अल्कोहोल विदाउट टोबॅको विदाउट अरेकना इज अ ग्रुप 1 कार्सिनोजन अकॉर्डिंग टू IARC.
1: अच्छा.
0: अल्कोहोल कॅन इंड्यूस ओरल कॅन्सर्स विदाउट यूज ऑफ टोबॅको.
1: कसं काय डॉक्टर
0: आहे कारण सी IARC इज अन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन जे पदार्थला क्लासिफाय करते कोणत्या पदार्थ मध्ये इंडिपेंडेंटली तो कॅन्सर प्रोड्यूस करू शकतो त्यामध्ये हे अल्कोहोल आहे आणि टोबॅकोही आहे. अल्कोहोल काय करतो की त्यामध्ये अल्कोहोल स्पेसिफिक कार्सिनोजन्स असतात अल्कोहोलमध्ये त्याला आपण सांगतो अल्डिहाइड टेक्निकल वर्ड आहे एक कंटेंट आहे अल्कोहोलमध्ये ते आपला जे आतली लाइनिंग असते त्याला मोठं करते तर आज सीपेन करते आणि तिथे DNA जे असतात तिथे हार्म करते आणि त्यांनी तो DNA रिपेअर होतो दरवेळी पण एक वेळेनंतर तो DNA रिपेअर होत नाही आणि त्यामुळे आपल्याला कॅन्सर होतो.
2: श्रोते हो दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं कारण उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना या विषयांच्या अनुषंगाने माहिती जाणून घेत आहोत. परंतु विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. तर श्रोते हो तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: त्याचं आयुष्य स्वप्नांनी भरलेलं, प्रत्येक वळणावर यशाने सजलेलं. पुस्तकांचा राजा, खेळांचा सम्राट, त्याच्या प्रत्येक विजयावर वाटे अभिमान मनात. पण कुठेतरी आत काहीतरी बिनसलं, जे तो सांगू शकला नाही, सहनही करू शकला नाही.

0: प्रत्येक यश गरजेचं नसतं, पण प्रत्येक जीवन अनमोल असतं. मानसिक तणाव समजा, संवाद साधा, साथ द्या.
1: 7:40 झाली आहेत.
2: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे 103 MHz FM ध्वनी लहरींवर. सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीत.

0: विभावरी आपटे यांनी गायलेलं हे गीत सुधीर मोघे यांचं होतं.
1: चंद्रपूरच्या इतिहासात प्रथमच एकाच वेळात दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करणारी एकमेव शैक्षणिक संस्था सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी.
2: इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात उत्तम करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीटेक इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग,
1: कॉम्प्युटर सायन्स,
2: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग,
1: मायनिंग इंजिनिअरिंग,
2: डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग यासारखे भविष्य घडविणारे कोर्सेस उपलब्ध.
1: मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती,
2: मुलींसाठी मोफत शिक्षण,
1: बस आणि वसती गृहाची सुविधा उपलब्ध.
2: आजच प्रवेश घ्या सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, आकाशवाणी रोड, वडगाव वॉर्ड, चंद्रपूर.
1: संपर्कासाठी मोबाईल क्रमांक 9800004715,
2: 9021986640.
3: श्रोते हो, रोजच्या धावपळीत थांबून स्वतःसाठी दोन क्षण काढूया.
4: आणि याच साठी येतोय एक आगळा वेगळा मनाला स्पर्श करणारा कार्यक्रम,
3: चालता बोलता.
4: रस्त्यावर चालताना,
3: कॉलेजच्या परिसरात,
4: बाजारात किंवा चौकात
3: आम्ही भेटणार आहोत
4: थेट तुम्हाला.
3: काही हलक्या फुलक्या गप्पा,
4: काही रंजक प्रश्न
3: आणि तुमच्या मनात अडलेलं आवडतं गाणं.
4: तुमची गोष्ट,
3: तुमचा आवाज
4: आणि तुमचंच गाणं
3: ऐकत राहा आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून.
4: दर सोमवारी सकाळी

0: सकाळी 10:30 कार्यक्रम चालता बोलता.
1: बजाज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी 23 वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा. फार्मसी क्षेत्रात तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांकडून उत्कृष्ट करिअर घडवण्याकरता 2 वर्षीय डिप्लोमा कोर्स. चला तर प्रवेश घेण्याकरता त्वरित संपर्क करा यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी, बंगाली कॅम्प, मूल रोड, चंद्रपूर. संपर्क 9373576218. आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
2: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा,
2: सर्व उपचार सेवा, मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली.
1: WCL, CGHS, रेल्वे, PMJAY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध, कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
2: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
1: विश्वासाचं ठिकाण,
2: आरोग्य याची खात्री. मानवटकर हॉस्पिटल.
3: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
4: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या युट्यूब चॅनल वरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
3: त्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
4: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
3: आकाशवाणी चंद्रपूर.

0: राजश्री लेले यांनी संगीतबद्ध केलेलं चंद्रशेखर सानेकर यांचं हे गीत आपण ऐकत होतात स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात.
1: चाळीस वर्षांपासून चंद्रपूर शहराच्या मध्य भागात असलेली
2: NBA एग्रिगेटेड
1: सिव्हिल कॉम्प्युटर मेकॅनिकल
2: तसंच मायनिंग इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सचे 3 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्स
1: यामधील अनुभवी प्राध्यापक तसंच कॅम्पस प्लेसमेंट द्वारे रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारी संस्था बजाज पॉलिटेक्निक बालाजी वॉर्ड चंद्रपूर. संपर्क
2: 9209441985. मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअरसाठी आजच प्रवेश घ्या. BSc नर्सिंग, GNM नर्सिंग, पोस्ट बेसिक BSc नर्सिंग, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049114444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे.
1: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
0: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
1: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
0: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
1: आकाशवाणी चंद्रपूर.
3: दहावी झाली, बारावी झाली, आता पुढे काय?
4: आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, नाहीतर तू तुझं पाय.
5: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर

0: निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात.
1: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे. योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकतं.
0: प्रत्येक फील्डमध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे, गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंगची.
1: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम
2: करिअरच्या नव्या दिशा.
3: श्रोते हो, हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमासंदर्भात एक निवेदन आहे का? येत्या शनिवारी म्हणजेच 6 June 2026 प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय आहे अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी झाल्यानंतर घ्यावयाची काळजी या संदर्भात, आणि मार्गदर्शन करणार आहेत हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रदीप वरघने. हृदयाच्या आजाराचे लक्षण दिसताच आपण डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर कधीकधी त्रास बघून आपल्याला अँजिओग्राफी किंवा अँजिओप्लास्टी करण्याचा सल्ला देतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अँजिओग्राफी किंवा अँजिओप्लास्टी पार पडते, मात्र रुग्ण त्यानंतर स्वतःची काळजी घेत नाही आणि काळजी न घेतल्यामुळे पुढे आणखी धोका संभवू शकतो. तर याच संदर्भात आपले काही प्रश्न, आपले काही त्रास, अडचणी असतील तर आपण फोन करून विचारू शकता आमच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल 3 June 2026 11:30 to 11:30 आणि त्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 0717225464. निवेदन संपलं. सुगम संगीत आपण ऐकत होतात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 8 आहेत. समाचार प्रभात चा अंक आता दिल्ली केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत.

0: करा राजू मोबाईल सोड.
1: अहो ताई बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आला आहे. आला लगेच कॉल करतो.
0: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबरवरून पैशांची फसवणूक करतात.
1: मग योग्य नंबर
0: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्डवर.
1: तुम्ही तर वाचवलं ताई.
0: कामापासून नाही.
2: आरबीआय म्हणते
3: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
4: हॅलो
5: हॅलो फरमाईश.
4: हॅलो
5: हॅलो आपली आवाज.
4: मलाही फोन करायचा आहे, मलाही फोन करायचा आहे.
5: कुठे?
4: हॅलो फरमाईश आणि हॅलो आपली आवड या कार्यक्रमात.
5: वा छान.
4: अरे पण कुठे आणि फोन नंबर?
5: 0717225434 या फोन नंबर वर.
4: आता वेळही सांगून दे.
5: प्रत्येक मंगळवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत फोन करायचा. महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी हॅलो फरमाईश हिंदी चित्रपटातील गीत आणि दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी हॅलो आपली आवड म्हणजे मराठी चित्रपट गीतांची आवड आपण कळवू शकतो.
4: अरे वा, मग ते गाणं ऐकायचं कधी तेही सांगून दे.
5: सांगतो ना, प्रत्येक गुरुवारी सकाळी 11:30 ते 12 या वेळेत.
4: हॅलो
6: श्रोते हो, रोजच्या धावपळीत थांबून स्वतःसाठी 2 क्षण काढूया
7: आणि याच साठी येतोय एक आगळा वेगळा मनाला स्पर्श करणारा कार्यक्रम
6: चालता बोलता.
7: रस्त्यावर चालताना,
6: कॉलेजच्या परिसरात,
7: बाजारात किंवा चौकात
6: आम्ही भेटणार आहोत थेट तुम्हाला. काही हलक्या फुलक्या गप्पा,
7: काही रंजक प्रश्न
6: आणि तुमच्या मनात दडलेलं आवडतं गाणं.
7: तुमची गोष्ट,
6: तुमचा आवाज
7: आणि तुमचंच गाणं
6: ऐकत रहा आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून.
7: दर सोमवारी सकाळी 10:30 कार्यक्रम
6: चालता बोलता.

0: दहावी झाली, बारावी झाली, आता पुढे काय?
1: आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, नाहीतर तू तुझं पाय.
2: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात.
3: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे. योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकतं.
2: प्रत्येक फील्डमध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे, गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंगची.
3: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम
4: करिअरच्या नव्या दिशा.
0: लता मंगेशकर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. अनिल अरुण यांचं संगीत होतं आणि चित्रपट नाव मोठं लक्षण खोटं. चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आता शेवटी तूच माझी राणी चित्रपटातील गीत ऐकूया.

आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांनी गायलेल्या या गीतासोबतच मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. 8:30 होत आहेत. राष्ट्रीय मराठी बातम्या काही क्षणातच पुणे केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी सविता म्हसकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी तसंच अवैध स्थलांतर पूर्णपणे संपुष्टात आणण्यासाठी सरकार वचनबद्ध. गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा. प्रख्यात उर्दू शायर बशीर बद्र यांचं निधन. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना रंगणार. आता सविस्तर बातम्या. देशातील प्रत्येक घुसखोराला शोधून काढून हद्दपार करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे असा पुनरुच्चार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. शहा 3 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. गांधीनगर लोकसभा मतदारसंघात 340 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन काल त्यांच्या हस्ते झालं. त्यानंतर घेतलेल्या जाहीर सभेत शहा बोलत होते. ते म्हणाले,
1: घुसपैठिये को देश के बाहर निकालना ये हमारी सरकार का संकल्प है और इसके लिए नरेंद्र मोदी जी ने एक डेमोग्राफी चेंज कमीशन कमिटी बनाने का निर्णय किया है. ये हाई पावर कमिटी देश भर में जनसंख्यिकी का जो कृत्रिम बदलाव हुआ है उसके कारणों और उपायों की भी चिंता करेगी और इसके लिए कोई कानून बनाने की जरूरत है तो इसी भी चिंता करे.
0: भाजपा प्रणित नवनिर्वाचित पश्चिम बंगाल सरकारनं सत्तेवर आल्यानंतर एका आठवड्याच्या आत सीमेवर कुंपण घालण्यासाठी सीमा सुरक्षा बलाला 600 हेक्टर जमीन उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी पश्चिम बंगाल सरकारची प्रशंसा केली. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची काल जयंती होती.

आपल्या भाषणादरम्यान त्यांनी सावरकरांच्या अतुल्य देशभक्तीचं आणि त्यांनी केलेल्या त्यागाचं स्मरण करत त्यांना आदरांजली वाहिली. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कच्छमधील आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असलेल्या आणि सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्वपूर्ण आणि संवेदनशील अशा हरामी नाला आणि खाडी क्षेत्राला भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान ते सीमा सुरक्षा दलाने केलेल्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत आदिवासी सुरक्षा मंचच्या प्रतिनिधींची भेट घेतली. आदिवासी समाजाप्रती या मंचाचे प्रतिनिधी समर्पण भावनेनं करत असलेलं काम खरोखरच कौतुकास्पद आहे असं पंतप्रधानांनी आपल्या समाज माध्यमांवरील संदेशात नमूद केलं. या भेटीदरम्यान आदिवासी समाजाचा विकास आणि त्यांच्या सक्षमीकरणाशी संबंधित विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. राज्यात सध्या सुरू असलेल्या विविध महत्वाकांक्षी आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची सद्यस्थिती आणि त्यांच्या प्रगतीबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली, तसंच विविध विषयांवर पंतप्रधानांचं मार्गदर्शन घेतलं. पंतप्रधानांची भेट नेहमीच प्रेरणादायी आणि ऊर्जा देणारी असते अशी भावना फडणवीस यांनी या भेटीनंतर व्यक्त केली. चीनला मागे टाकत भारतानं जगातील तांदळाचा सर्वात मोठा उत्पादक देश होण्याचा मान मिळवला आहे असं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल केलं. ते काल नवी दिल्लीत खरीप अभियान 2026 या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. देशातील कष्टाळू शेतकऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे देशात अन्नसाठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे असं नमूद करत यावर्षी देशातील अन्नधान्याचं अंदाजित उत्पादन 376 दशलक्ष टनांहून अधिक आहे, ते गेल्या वर्षाच्या तुलनेत 5% जास्त असल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईच्या इयत्ता 12वीच्या परीक्षा मूल्यांकन प्रक्रियेसंदर्भात काही त्रुटी समोर आल्यानंतर आता पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल नवी दिल्लीत दिली. सीबीएसई अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीनंतर प्रधान प्रसारमाध्यमांशी बोलत होते. कोणत्याही विद्यार्थ्याच्या शंका अनुत्तरित राहणार नाहीत आणि सर्व स्तरांवर उत्तरदायित्व सुनिश्चित केलं जाईल. आपण त्रुटींची जबाबदारी स्वीकारत असून या त्रुटी दूर केल्या जातील आणि योग्य तोडगा काढला जाईल असं प्रधान म्हणाले. ऑनस्क्रीन मार्किंग ही प्रणाली सीबीएसईनं देशात प्रथमच लागू केली असून या प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रती थेट पाहता येतील असं त्यांनी सांगितलं. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. कर्नाटकचे भावी मुख्यमंत्री म्हणून डी के शिवकुमार यांचं नाव चर्चेत आहे. सिद्धरामय्या यांनी सर्वाधिक काळ कर्नाटकचं मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी दहशतवादाविरोधात निर्णायक कारवाई करण्याची गरज व्यक्त केली असून दहशतवादाविरुद्धच्या लढाईत दुटप्पी भूमिका असता कामा नये असं देखील म्हटलं आहे. रशियात मॉस्को इथं आयोजित आंतरराष्ट्रीय सुरक्षा मंचाच्या बैठकीला ते संबोधित करत होते. जबाबदार देशांनी आपल्या निवडीचं पुनरावलोकन करणं आवश्यक असून दहशतवादाला पाठबळ पुरवणाऱ्यांना पाठिंबा द्यायचा की त्यांच्याविरुद्ध निर्णायक कारवाई करायची हे आता ठरवलं पाहिजे असंही डोभाल म्हणाले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेनं इराणच्या दक्षिण भागात अलीकडेच केलेल्या हवाई हल्ल्यानंतर कुवेतमधील अमेरिकेच्या तळाला आपण लक्ष केल्याचं इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स अर्थात IRGC म्हटलं आहे. मात्र शत्रूची क्षेपणास्त्र आणि ड्रोन परतवून लावण्यात आल्याचं कुवेतकडून सांगण्यात आलं. अमेरिकेनं होर्मुझच्या समुद्रधुनीवरून जाणारी ड्रोन्स पाडल्यानंतर तसंच दक्षिण इराणमधील बंदर अब्बास लष्करी ठाण्याला लक्ष्य केल्यानंतर इराणनं हे क्षेपणास्त्र हल्ले केले. ईद उल अझा अर्थात बकरी ईदचा सण धार्मिक उत्साह श्रद्धा आणि बंधुभावाच्या वातावरणात काल देशभरात साजरा करण्यात आला. ईदगाह आणि मशिदींमधून मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा केली. भारतीय जनता पक्षानं पंजाब हरियाणा दिल्ली आणि त्रिपुरासाठी नवीन प्रदेशाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी या नियुक्त्यांची काल नवी दिल्लीत घोषणा केली. यानुसार केंद्रीय मंत्री हर्ष मल्होत्रा यांची दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून अर्चना गुप्ता यांची हरियाणा केवलसिंह धिल्लों यांची पंजाब आणि अभिषेक देबरॉय यांची

ची त्रिपुराच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पश्चिम बंगालचे माजी मंत्री आणि दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील विष्णुपूर विधानसभा मतदारसंघातील तृणमूल काँग्रेसचे आमदार दिलीप मोंडाल यांना कोलकात्यातील कनिष्ठ न्यायालयानं काल 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. नुकत्याच पार पडलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदारांना धमकावल्याच्या कथित आरोपाशी संबंधित अनेक गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ आज पुण्यातल्या खडकवासला इथं होणार आहे. निवृत्त आयपीएस अधिकारी डॉ किरण बेदी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. 150व्या तुकडीचं दीक्षांत संचलन उद्या लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या उपस्थितीत एनडीएच्या खेत्रपाल मैदानावर होणार आहे. या सोहळ्यात भारतीय हवाई दलाकडून नेत्रदीपक हवाई प्रात्यक्षिकं सादर केली जाणार आहेत. दीक्षांत संचलनापूर्वीची रंगीत तालीम काल उत्साहात पार पडली. प्रख्यात शायर बशीर बद्र यांचं काल भोपाळमध्ये वृद्धापकाळानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. उर्दू शायरीला एक नवी ओळख बद्र यांनी दिली. सामान्य माणसाच्या मनाला भावतील भिडतील अशी साधी सोपी रचना हे बद्र यांच्या शायरीचं वैशिष्ट्य होतं. त्यांच्या शेर तसंच गझलांमधून प्रेम एकाकीपणा मानवी नातेसंबंध आणि दैनंदिन जीवनाचं चित्रण उमटत असे. उजाले अपनी यादों के हा त्यांचा गझल संग्रह विशेष गाजला. अलीगड मुस्लिम विद्यापीठातून त्यांनी आपलं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1990 पर्यंत त्यांनी मेरठ महाविद्यालयातील उर्दू विभागात व्याख्याता आणि अध्यापक म्हणून कार्य केलं. बद्र यांना पद्मश्री बरोबरच संगीत नाटक अकादमी सन्मानानं गौरवण्यात आलं होतं. त्यांच्या आस या संग्रहाला उर्दू भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना रंगणार आहे. चंदीगडमधील महाराजा यादवेंद्र सिंह मैदानावर संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल. पात्रता फेरीच्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघानं गुजरात टायटन्स संघाचा पराभव केला होता. हवामान. दिल्ली हरियाणा आणि चंदीगड राज्यात आज वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. केरळमध्येही जोरदार पावसाचा अंदाज आहे. महाराष्ट्रातील विदर्भ आंध्र प्रदेशचा किनारी भाग आणि मध्य प्रदेशात उष्णतेची लाट येण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशात सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी तसंच अवैध स्थलांतर पूर्णपणे संपुष्टात आणण्यासाठी सरकार वचनबद्ध. गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा. प्रख्यात उर्दू शायर बशीर बद्र यांचं निधन. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना रंगणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे 103 MHz FM ध्वनी लहरींवर. सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत साप्ताहिक कार्यक्रम गांधी वंदना.

0: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात काटकसर आणि गांधीजी याविषयी डॉक्टर अनिल काटकर यांचं हे भाषण.
1: काटकसर आणि गांधीजी. गांधीजी उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले होते. झकपक पोशाखातील तेथील लोक पाहून काही काळ ते दिपून गेले. त्यांच्याप्रमाणे सुशिक्षित व्हावयाचे, म्हणजे आपणही तसेच वागले पाहिजे असे त्यांना वाटू लागले. मग त्यांनीही भपकेबाज कपडे केले, ते उंची तेले वापरू लागले, नृत्य वाद्यवान वगैरे शिकू लागले. परंतु लवकरच त्यांच्या लक्षात आले की आपला भाऊ हाडांची काडे करून आपणास पैसे पाठवितो. अशावेळी ही चैनबाजी आपल्याला शोभत नाही, म्हणून मग त्यांनी काटकसर करण्यास सुरुवात केली. राहायला कमी भाडे असलेली लहान जागा घेतली, इतर खर्च कमी केले, एक स्टोव्ह विकत घेतला. सकाळची न्याहारी ते घरीच बनवीत, दुपारी बाहेर जेवीत, रात्री पुन्हा घरीच पावरोटी खात आणि कोको करून पीत. आफ्रिकेत गेल्यावरही त्यांनी आपली ती काटकसर सुरूच ठेवली. आपले कपडे ते स्वतःच धुत आणि स्वतःच त्यावर इस्त्री करीत. प्रारंभी त्यांनी घरीच इस्त्री केलेल्या त्यांच्या कोटाच्या कॉलरला कोर्टातील वकील मंडळी हसत, परंतु गांधीजींनी तिकडे लक्ष दिले नाही. पुढे स्वतःच्या कपड्यांना इस्त्री करण्यात ते चांगले पारंगत झाले. कागद आणि लिफाफे यांच्या बाबतीत गांधीजींची काटकसर प्रसिद्धच आहे. त्यांना जी पत्रे येत, त्यातील पाठ कोरे कागद काढून ते त्यांचा लिहिण्यासाठी वापर करीत. इतकेच नव्हे तर लिहिलेल्या किंवा टाईप केलेल्या पत्रात बाजूला जी मोकळी जागा समास म्हणून उरलेली असे, तिचाही ते लिहिण्यासाठी उपयोग करीत. येणारे लखोटे जपून ठेवून उत्तर धाडण्यासाठी ते त्याचा पुनश्च उपयोग करीत. कधीकधी पाकिटावर पत्ता लिहायला जागा उरली नसली, म्हणजे ते पाकिट उकलून त्याची उलटी घडी घालून तो पुनश्च वापरीत. गांधीजींची ही काटकसर काही लोकांना विक्षिप्तपणाचे वाटली, तरी त्यांच्या तशा वाटण्याकडे त्यांनी कधीच लक्ष दिले नाही. भारतासारख्या गरीब देशाला उधळपट्टी परवडणार नाही हे ज्यांना कळत होते, त्यांना त्यांच्या या काटकसरीमागील मर्म उमजत असे. सार्वजनिक पैशांचा वापर काटकसरीने करण्याची खबरदारी गांधीजी किती कसोशीने घेत याची एक मजेदार हकीकत श्री दादासाहेब मावळणकर यांनी सांगितली आहे. मुंबईच्या काँग्रेस कमिटीकडून अहमदाबादच्या 1921 काँग्रेस अधिवेशनासाठी काही रक्कम यावयाची होती. गांधीजी मुंबईला जाणार होते. त्यांना दादासाहेबांनी सदर पैशांची व्यवस्था करण्याची विनंती केली आणि त्याच दिवशी पैसे पाठवित असल्याबद्दलची तारही देण्यास सांगितले. परंतु गांधीजींकडून तिसऱ्या दिवशी तारेच्या ऐवजी एक पाकिट आले. त्यात तार घेऊन गांधीजींनी सही केलेला तारेचा फोन होता. त्याच्या मागच्या बाजूस तेथेही पुन्हा कागदाची काटकसर करून त्यांनी लिहिले होते, प्रिय श्री मावळणकर, मी तुमची काळजी 24 तासांनी वाढवित आहे याची मला कल्पना आहे, परंतु आज सुटीचा दिवस असल्यामुळे तारेला जास्त पैसे पडतील. पैसे निश्चित पाठवले जाणार आहेत, म्हणून तुम्हाला काही त्रास झाला तरी तारेचे पैसे वाचविणे मी अधिक पसंत केले. 1930 गांधीजी विशेष सरकारी कैदी म्हणून येरवड्याच्या तुरुंगात होते. त्यांच्या खर्चासाठी सरकारने दरमहा 150 रुपयांची तरतूद केली होती.

0: पहिल्याच दिवशी तुरुंगाधिकारी मेजर मार्टिन गांधीजींसाठी खुर्च्या, टेबले, नव्या कब्बशा, भांडीकुंडी वगैरे सामान घेऊन आले. ते पाहताच गांधीजी म्हणाले, हे सारं परत न्या, हा सारा पैसा माझ्या देशाच्या तिजोरीतूनच खर्च होणार ना. मला माझ्या देशावरील भार वाढवायचा नाही. माझ्या जेवणाचा खर्च दरमहा 35 रुपयांपेक्षा अधिक होऊ नये अशी माझी अपेक्षा आहे. माझी प्रकृती चांगली असती तर मी क वर्गाच्या कैद्याचे जेवण घेऊन राहिलो असतो. मला फळे घ्यावी लागतात, शेळीचे दूध घ्यावे लागते. ही माझ्या दृष्टीने शर्मेची गोष्ट आहे. आणि त्याप्रमाणे त्यांच्या बळदास्तीकरिता आणलेले सर्व सामान परत पाठविण्यात आले. क वर्गातील कैद्यांना देण्यात येणारी जास्त मिश्रित लोखंडी भांडी मागविण्यात आली. प्रकृतीसाठी जेवढा खर्च करणे आवश्यक असे तेवढाच गांधीजी करीत. त्यात चैनबाजी नसे. ज्यांना हे समजले नाही त्यांनी त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयीची टिंगल केली. तरी शेवटी गांधीजींचाच मार्ग बरोबर होता हे जगाला मान्य झाले. गांधीजींनी आपल्या हयातीत अनेक सार्वजनिक निधी उभारले आणि खर्च केले. परंतु त्यातील पैनपैचा हिशेब चोख ठेवणे आणि पैशांचा वापर अत्यंत काटकसरीने करणे ही दोन पथ्ये त्यांनी अगदी कठोरपणे पाळली. या बाबतीत त्यांची शिस्त किती कडक होती या संबंधीची एक आठवण 1942 साली व्हॉइसरॉयच्या कार्यकारिणीचे सभासद असलेले श्री नलिनी रंजन सरकार यांनी सांगितली आहे. गांधीजी त्यावेळी देशबंधू चित्तरंजन दास स्मारक निधीचे काम करीत होते. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना घरोघर पैसा गोळा करण्यास त्यांनी सांगितले होते. एका कार्यकर्त्याने गोळा केलेल्या पैशातून 67 रुपये त्याकरिता आलेला मोटारीचा प्रवास खर्च म्हणून काढून घेतले. गांधीजींनी या गोष्टीला जोराची हरकत घेतली. ते म्हणाले, निधीच्या वर्गणीतून मोटार भाडे देणे हे कार्यकर्त्याचे काम नव्हे. अशा गोष्टी चालू राहिल्या तर सार्वजनिक निधीचे पावित्र्य धोक्यात येईल. या प्रश्नावर गांधीजींनी इतका नेट धरला की त्या कार्यकर्त्याला अखेर ते पैसे भरावे लागले. आपले जीवन मानवजातीच्या सेवेसाठी असून आपले शरीर हे त्या सेवेचे एक साधन आहे अशी गांधीजींची भावना होती. त्यामुळे शरीराबद्दल आसक्ती अशी त्यांना कधी वाटलीच नाही. किंबहुना कठोर मालक आपल्या नोकरांकडून जसा सक्तीने कामे करून घेतो तसे ते आपल्या शरीराला राबवित. त्यामुळे चैन, ऐशोआराम वगैरे गोष्टींना त्यांच्या जीवनात स्थानच नव्हते. अर्थात ही भाववृत्ती त्यांना काही सहजासहजी साध्य झालेली नव्हती. यासाठी त्यांना अत्यंत प्रखर तपस्या करावी लागली होती. आपण दरिद्र नारायणाचे सेवक आहोत. आपला देश अत्यंत गरीब आहे. त्याला दारिद्र्यातून वर काढावयाचे आहे ही जाणीव सतत जागृत असणारा माणूस यापेक्षा वेगळ्या तऱ्हेने कसा बरे वागू शकेल.
1: काटकसर आणि गांधीजी याविषयी डॉक्टर अनिल काटकर यांचं भाषण आपण ऐकत होतात.

0: चंद्रपूरच्या इतिहासात प्रथमच एकाच महिन्यात दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करी एकमेव शैक्षणिक संस्था सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी.
1: इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात उत्तम करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीटेक इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग,
0: कॉम्प्युटर सायन्स,
1: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग,
0: मायनिंग इंजिनिअरिंग,
1: डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग यासारखे भविष्य घडविणारे कोर्सेस उपलब्ध.
0: मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती,
1: मुलींसाठी मोफत शिक्षण,
0: बस आणि वसती गृहाची सुविधा उपलब्ध.
1: आजच प्रवेश घ्या सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, आकाशवाणी रोड, वडगाव वॉर्ड, चंद्रपूर.
0: संपर्कासाठी मोबाईल क्रमांक 9800004715,
1: 9021986 40.
2: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केलेल्या बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशची सुविधा, अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049114444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे.
0: 40 वर्षांपासून चंद्रपूर शहराच्या मध्यभागात असलेली
3: NBA क्रिकेटर,
0: सिव्हिल, कॉम्प्युटर, मेकॅनिकल
3: तसंच मायनिंग, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सचे 3 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्स,
0: यामधील अनुभवी प्राध्यापक तसंच कॅम्पस प्लेसमेंटद्वारे रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारी संस्था बजाज पॉलिटेक्निक, बालाजी वॉर्ड, चंद्रपूर. संपर्क
3: 9209441985.
4: प्लॅटफॉर्म नंबर 2 से चलने वाली सुपरफास्ट एक्सप्रेस के

0: I'm here.
1: ताई तुला नाही झाला मोबाईल चार्ज करायचा होता.
0: तुझं डोकं चार्ज कर.
1: असा पब्लिक पोर्टने फोन चार्ज केला तर पर्सनल डेटा होईल पब्लिक.
0: पाहिलंस
1: बाबा थांबा मी पे करतो. नो सिग्नल. आता काय शील फ्री वायफाय आहे ना.
0: बुद्धू सुधर जरा.
1: पेमेंट साठी नो ओपन वायफाय म्हणजे फ्रॉड ला करा बाय बाय. RBI सांगते
2: करा योग्य सुरुवात बना फायनान्शियली स्मार्ट.
3: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
4: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
3: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा
4: सर्व उपचार सेवा मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली.
3: WCL CGHS रेल्वे PMJY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
4: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
3: विश्वासाचं ठिकाण
4: आरोग्याची खात्री मानवटकर हॉस्पिटल.

0: नालसाचं संवाद युनिट आदिवासी समूहांना शिक्षण आरोग्य कायदेविषयक सल्ला आणि त्यांचे सर्व हक्क मिळवून देण्यासाठी तत्पर आहे. कायदेविषयक मदतीसाठी 1500 वर संपर्क साधा.
1: बजाज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी 23 वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा. फार्मसी क्षेत्रात तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांकडून उत्कृष्ट करिअर घडवण्याकरता 2 वर्षीय डिप्लोमा कोर्स. चला तर प्रवेश घेण्याकरता त्वरित संपर्क करा यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी, बंगाली कॅम्प, मूल रोड, चंद्रपूर. संपर्क 9373576218.
2: गांधी वंदना हा साप्ताहिक कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 9 वाजता आहेत. विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

गुलजार यांची ही रचना होती, आरी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेली. हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात. कार्यक्रमात यानंतर मोहम्मद रफी यांना ऐकूया. निदा फाजली यांची रचना, संगीतकार उषा खन्ना. चित्रपट आप तो ऐसे न थे.

हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात. शतोह यानंतरचं गीत ऐकण्यापूर्वी एक निवेदन. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासंदर्भात येत्या शनिवारी म्हणजेच 6 जून 2026 प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय आहे अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी झाल्यानंतर घ्यावयाची काळजी. या कार्यक्रमात मार्गदर्शन करतील हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर दीप वर्घने. हृदयाच्या आजाराचे लक्षण दिसताच आपण डॉक्टरांकडे जातो. कधी कधी आपला त्रास बघून अँजिओग्राफी किंवा अँजिओप्लास्टी करण्याचा डॉक्टर सल्ला देतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण ती अँजिओग्राफी किंवा अँजिओप्लास्टी करतो देखील, मात्र त्यानंतर हवी तशी काळजी आपण घेत नाही आणि काळजी न घेतल्यामुळे पुढे आणखी धोका संभवू शकतो. तर याच संदर्भात आपल्या काही अडचणी आपले काही प्रश्न असल्यास आपण फोन करून विचारू शकता आमच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवार 3 जून सकाळी 10:30 ते 11 या दरम्यान आणि त्यासाठी आमचा मोबाईल क्रमांक आहे 0717225463434. हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात आणि आता कार्यक्रमात यानंतर नदिया के पार चित्रपटातील हेमलता यांनी गायलेलं हे गीत.

लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं रामपूर का लक्ष्मण चित्रपटातील मजरूहा सुलतानपुरी यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी. आणि या गीतासोबत हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणी चंद्रपूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात 103 MHz FM ध्वनी लहरींवर. सकाळचे 10:30 आणि 50 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीचं हे गीत ऑटोग्राफ या चित्रपटातील.

बंध प्रेमाचे चित्रपटातील गीत आपण ऐकलं, मराठी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता हृदयस्पर्शी चित्रपटातील श्रीधर फडके आणि महालक्ष्मी अय्यर यांनी गायलेलं नितीन आखवे यांचं गीत ऐकूया.

पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले।

सुरेश वाडकर यांनी गायलेलं गुपचूप गुपचूप या चित्रपटातील हे गीत आपण ऐकलं. मराठी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात कार्यक्रमात. यानंतर अर्थात ही शेवटची रचना सुपरस्टार चित्रपटातील स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजात ऐकूया.

सुपरस्टार चित्रपटातील या गीतासोबतच मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून. श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीत आपण पुनश्च ऐकू शकणार आहात, अर्थात या गीतांचा आपण आस्वाद घेणार आहात सकाळी 11:30

0: चंद्रपूरच्या इतिहासात प्रथमच एकाच महिन्यात दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करणारी एकमेव शैक्षणिक संस्था सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी.
1: इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात उत्तम करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीटेक इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग,
0: कॉम्प्युटर सायन्स,
1: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग,
0: मायनिंग इंजिनिअरिंग,
1: डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग यासारखे भविष्य घडविणारे कोर्सेस उपलब्ध.
0: मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती,
1: मुलींसाठी मोफत शिक्षण,
0: बस आणि वसती गृहाची सुविधा उपलब्ध.
1: आजच प्रवेश घ्या सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, आकाशवाणी रोड, वडगाव वॉर्ड, चंद्रपूर.
0: संपर्कासाठी मोबाईल क्रमांक 9800004715,
1: 9021986404.
2: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
3: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
2: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा,
3: सर्व उपचार सेवा, मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली.
2: WCL, CGHS, रेल्वे, PMJAY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध, कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
3: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
2: विश्वासाचं ठिकाण,
3: आरोग्याची खात्री. मानवटकर हॉस्पिटल.
2: बजाज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी 23 वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा. फार्मसी क्षेत्रात तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांकडून उत्कृष्ट

0: करिअर घडवण्याकरता 2 वर्षीय डिप्लोमा कोर्स चला तर प्रवेश घेण्याकरता संपर्क करा यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी बंगाली कॅम्प मूल रोड चंद्रपूर संपर्क 9373576218.
1: सुगम संगीत आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता आशा भोसले यांना ऐकूया. नितीन आखवे यांची रचना आहे, श्रीधर फडके यांचं संगीत आहे.

0: 40 वर्षांपासून चंद्रपूर शहराच्या मध्य भागात असलेली
1: NBA एग्रीगेटेड
0: सिव्हिल कॉम्प्युटर मेकॅनिकल
1: तसंच मायनिंग इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सचे 3 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्स
0: यामधील अनुभवी प्राध्यापक तसंच कॅम्पस प्लेसमेंटद्वारे रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारी संस्था बजाज पॉलिटेक्निक बालाजी वॉर्ड चंद्रपूर संपर्क 9209441985

विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-doj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.

संदीप खरे यांनी गायलेली त्यांचीच रचना आपण ऐकत होतात. सुगम संगीताच्या या कार्यक्रमात आता श्रीधर फडके यांना ऐकूया. कवी कुसुमाग्रज यांची रचना आहे आणि संगीत देखील श्रीधर फडके यांचंच आहे.

0: दहावी झाली, बारावी झाली, आता पुढे काय?
1: आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, नाहीतर तू तुझं पाय.
2: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात.
3: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे. योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकतं.
2: प्रत्येक फील्ड मध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे, गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंगची.
3: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम
4: करिअरच्या नव्या दिशा. आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्यानं प्रयत्न असतो.
5: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
4: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
5: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
4: आकाशवाणी चंद्रपूर.
5: सुगम संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणी चंद्र केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात 103 MHz FM ध्वनी लहरींवर. सकाळचे 11:30 झाली आहेत. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला लता मंगेशकर, रवींद्र साठे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात नाधो महानोर यांची रचना ऐकूया. हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत आहे आणि चित्रपट जैत रे जैत.

0: लता मंगेशकर रवींद्र साठे आणि सहकार्याने गायलेलं जैत्र जैत चित्रपटातील नाधो महानोर यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. मराठी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता नितीन आखवे यांची रचना ऐकूया श्रेया घोषाल यांच्या स्वरात. मधुराणी गोखले प्रभुलकर यांचं संगीत आहे आणि चित्रपट सुंदर माझं घर.
1: सुंदर माझं घर ही कथा आहे पालवी.

श्रेया घोषाल यांनी गायलेलं नितीन आखवे यांचं हे गीत होतं सुंदर माझं घर या चित्रपटातील. मराठी चित्रपट संगीताचा आपण आस्वाद घेत आहात. यानंतरची रचना शांताराम नांदगावकर यांची इकबाल यांनी संगीतबद्ध केलेली. अनुराधा पोड आणि शब्बीर कुमार यांच्या युगस्वरात ऐकूया तू सौभाग्यवती हो या चित्रपटातील गीत.

पाहो आता विसरा हे सगळं. इथं इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणारं

आशा भोसले, रवींद्र साठे आणि अंजली मराठे यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं हे गीत आपण ऐकलं. चौकट राजा चित्रपटातील हे गीत संगीतबद्ध केलं होतं आनंद मोडक यांनी. मराठी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आता ही शेवटची शब्दरचना भास्कर चंदावरकर यांनी संगीतबद्ध केलेली आहे. सामना चित्रपटातील हे गीत आता ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात.

लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गीतासोबतच मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. दुपारचे 12 वाजता आहेत. वनिता मंडळ महिलांसाठीचा हा कार्यक्रम आता मुंबई केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार रसिक मंडळींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी लीना पांडे तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, नुकताच एक सुंदर लेख माझ्या वाचण्यात आला, त्यातील विचार खरंच माझ्या मनाला उभारी देऊन गेलेत. बरं, ते असे की स्वतःशी दयाळू असणं अत्यंत आवश्यक आहे. चुका होणं नैसर्गिक आहे. प्रत्येक वेळी परिपूर्ण असण्याची गरज नाही. चूक झाली तरी चालेल हे स्वीकारणं मनाला हलकं करतं आणि आत्मविश्वास परत आणतं. अतिविचार थांबवणं एका दिवसात शक्य नाही, हा एक प्रवास आहे. हळूहळू आपण विचारांना समजून घ्यायला लागतो, त्यांच्यावर नियंत्रण ठेवायला शिकतो आणि मन शांततेकडे वाटचाल करू लागतं. विचार करणं थांबणं नव्हे तर विचारांवर नियंत्रण मिळवणं हेच खऱ्या शांततेचं सूत्र आहे. मन सतत भूतकाळात किंवा भविष्यकाळात अडकून राहतं तेव्हा वर्तमानातील आनंद हरवून जातो. त्यामुळं स्वतःला थोडा वेळ देणं, शांत श्वास घेणं आणि मनाशी संवाद साधणं गरजेचं असतं. आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर स्वतःला समजून घेत राहिलं ना तर मन अधिक मजबूत होतं. शांत मन आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळेच आयुष्य अधिक सुंदर आणि संतुलित बनतं.

0: मैत्रिणींनो, श्रेया घोषाल यांच्या घरातील डॉक्टर वसंत यांचं गीत आपण ऐकलं, तर संगीत होतं अभिजित राणे यांचं. मैत्रिणींनो, आज जागतिक पचन आरोग्य दिवस साजरा केला जातोय. हा दिवस पोट, आतडी, यकृत आणि संपूर्ण पचनसंस्थेच्या आरोग्याबद्दल जनजागृती करण्यासाठी पाळला जातोय. तर याच अनुषंगाने ऐकूया पोटाचे आणि पचनसंस्थेचे आजार आणि त्यावरील घरगुती उपाययोजना याविषयी डॉक्टर वैशाली तौर यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद. नमस्कार मैत्रिणींनो. मैत्रिणींनो, म्हटलं जातं की माणूस पोटासाठी म्हणजेच उदरनिर्वाहासाठी अतोनात कष्ट करत असतो, पण त्या पोटाच्या तक्रारींकडे बऱ्याच वेळा दुर्लक्ष करतो आणि या दुर्लक्ष करण्याचे दुष्परिणाम म्हणजेच पोटाचे आणि पचनसंस्थेचे विकार जडू शकतात. मग ते विकार कोणते, त्यांची काळजी कशी घ्यायची आणि त्यावरील उपाययोजना, त्याही घरगुती, त्या कोणत्या, हे सर्व आज आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर वैशाली तौर यांच्याकडून. मैत्रिणींनो, डॉक्टर तौर या होमिओपॅथी तज्ज्ञ आहेत आणि क्लिनिकल योगा कन्सल्टंट म्हणून जवळजवळ 25 वर्षापासून वैद्यकीय क्षेत्रात सेवा देत आहेत. त्याचप्रमाणे आरोग्यविषयीचे त्यांचे लेखही विविध वर्तमानपत्रांमधून प्रसिद्ध होत असतात. चला तर मग आपण डॉक्टर वैशाली तौर यांच्याशी पोटाचे आणि पचनसंस्थेचे विकार याविषयी बोलूया. नमस्कार मॅडम, आकाशवाणीतर्फे आणि वनिता मंडळतर्फे मी आपलं स्वागत करते.
1: नमस्कार आणि धन्यवाद.
0: मॅडम, बदलणाऱ्या बाह्य वातावरणाचा पोटांच्या तक्रारींवर परिणाम होतो का?
1: तर याच्यामध्ये होतं काय की बाह्य वातावरणांमध्ये जसे बदल होत असतात ना, तर ह्या प्रत्येक गोष्टींचा परिणाम आपल्या शरीरावरती होत असो. आपण जे पंचकोश म्हणतो शरीरातले आहे, तर शरीरामध्ये जैविक स्तरावर, मानसिक स्तरावर, तसेच शारीरिक स्तरावर सुद्धा वातावरणाचा परिणाम होऊन बदल होत असतात. आणि हे जे बदल आहेत शारीरिक स्तरावरती, वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत त्यापैकीच पचन संस्था आहे, त्याच्यावरही परिणाम होतो. या काळामध्ये होतं असे की जंतूंची खूप वाढ होते, रोगप्रतिकार शक्ती कमी होते, त्वचा विकार वाढतात, तसेच वातदोष या दरम्यान वाढतो, जो परिणाम शरीरावर होतो मुख्यत्वे होतो. आणि पित्तदोषही वाढतो शरीरामधला आणि कफदोष जो आहे तो साचून राहतो. या दरम्यान होतं असं की मानसिक स्तरावरही काही बदल होतात. म्हणजे एकूण काय, तर संपूर्ण मानवी शरीरावरतीच बाह्य वातावरणाचा परिणाम होत असतो.
0: अगदी अगदी. मॅडम, या पचनसंस्थेचं कार्य कसं चालतं?
1: वनस्पती जे आपण बघतो ते त्यांचं अन्न स्वतः तयार करतात. ते आपल्याला माहितीये की हिरवेगार जी पानं असतात ते सूर्यप्रकाशाद्वारे त्यांचं अन्न तयार करतात. परंतु मानवी शरीरामध्ये देवाने अशी कुठलीही रचना केलेली नसल्यामुळे आपल्याला बाहेरनं अन्न ग्रहण करावं लागतं आणि त्यासाठी पचन संस्था ही अत्यंत महत्वाची आहे. की अन्न ते घेतल्याच्या नंतर ते पूर्ण त्याचं पचन करून जे आहे शरीराला ती ऊर्जा मिळण्यासाठीचं जे कार्य आहे ते पचन संस्थेचं आहे. यामध्ये मुख्यत्व जे आहे, जेव्हा आपण अन्न ग्रहण करतो ते तोंडाने ग्रहण करतो. तोंडामध्ये जे आपले 32 दात आहे, जीभ आहे किंवा लाळग्रंथी आहे, जेव्हा आपण अन्न तोंडामध्ये टाकून चावतो तर होतं असं की त्याच्यामध्ये लाळ मिसळल्या जाते आणि तिथे मग स्टार्च जे आहे तर ते पसण्यास सुरुवात होते. त्यानंतर दुसरा भाग येतो तो घसा, ज्याला फॅरिंग्स असं म्हणतो, की जिथून अन्न पोटामध्ये जाण्याची ती दिशा आहे. त्यानंतर अन्ननलिका ज्याला म्हणतो ते इसोफेगस आहे, तर तिथे ज्या पेरिस्टाल्टिक्स मुव्हमेंट्स होत असतात त्याच्यामुळे अन्न खाली जठरामध्ये ढकललं जातं. जठरामध्ये एक छोटीशी आपण मराठीमध्ये म्हणूयात की एक पिशवीसारखा एक आकार असतो ज्याला स्टमक म्हणतो. तिथे जे अन्न खाल्लेलं असतं ते तिथे साचतं. जठरामध्ये

0: जे आहेत तर हायड्रोक्लोरिक ऍसिड ज्याला आम्ल म्हणतो, तसेच पाचकरस तयार होतात आणि तिथे प्रथिनांचं पचन सुरू होतं. जठरानंतरचा जो भाग आहे तो लहान आतडे, मग मोठे आतडे. महत्वाचा जो भाग आहे तो लहान आतड्यांमध्ये शोषून घेतला जातो. आणि मोठ्या आतड्यांमध्ये होतं असं की पाणी शोषून घेतलं जातं आणि गुदद्वारे जे आहे तर मल विसर्जन होतं. जे अनावश्यक घटक आहेत ते शरीराच्या बाहेर टाकल्या जातात. यामध्ये होतं असं की याशिवाय यकृत, पित्ताशय, पॅनक्रियाज यांचंही खूप महत्वाचं कार्य आहे. कारण यकृत जे ज्याला आपण लिव्हर म्हणतो तर ते पित्त तयार करतं, फॅट पचवण्याचं त्याचं काम असतं. गॉल ब्लॅडर जे आहे त्याच्यामध्ये पित्त साठवून राहतं आणि आवश्यकतेनुसार देवाने जे सेन्सर शरीरामध्ये बसवलेले आहेत तर आवश्यकतेनुसार ते रिलीज करत राहतं. आणि पॅनक्रिया जे आहे तर पचनासाठी आवश्यक एन्झाइम्स जे आहेत तर ते पॅनक्रियाजमधनं तयार होतात आणि त्यातनं प्रथिने, कार्बोहायड्रेट आणि फॅटसाठी ते अत्यंत उपयुक्त असतात.
1: अगदी अगदी, खूप छान, खूप सविस्तरपणे तुम्ही मानवी पचन संस्था कशी कार्य करते खूप सुंदर समजावून सांगितलं मॅडम. मॅडम, पचन संस्थेचे कोणते मुख्य आजार उद्भवतात?
0: प्रामुख्याने जर बघायला गेलं आपण तर अपचन ज्याला आपण इंडायजेशन म्हणतो, आम्लपित्त, हायपर ऍसिडिटी, अतिसार किंवा जुलाब, मळमळ, उलटी, गॅसेस होणं पोटामध्ये, त्याच्यानंतर ज्याला आमांश म्हणतो, आंत्र संक्रमण म्हणजे इंटेस्टाईनचं इन्फेक्शन होतं, आणि कृमी रोग ज्याला म्हणतो, वर्म इन्फेस्टेशन. तर हे महत्वाचे जे आजार आपल्याला पचन संस्थेचे साधारणतः बघायला मिळतात.
1: बरोबर मॅडम, असं म्हटलं जातं बघा, आपण काही खाल्लं का म्हणतात की खाल्ल्यानंतर मला ना अपचनाचा त्रास होतो किंवा मला पचत नाही, तर हे नेमकं काय असतं?
0: अपचन ज्याला आपण ना इंडायजेशन म्हणतो ही सामान्य समस्या आहे. आणि जठराग्नी मंद झाल्यामुळे काय होतं की पचनासाठी आवश्यक जे रस असतात तर ते नीट तयार होत नाही शरीरामुळे, आणि अन्नाचे पचन नीट होत नाही, आणि मग त्यामुळे होतं की अर्धवट पसलेले अन्न जे आहे तर त्याच्यामध्ये आम तयार होतो. आणि मग होतं असं की तो आतड्यांमध्ये साचतो आणि मग त्यामुळे छातीमध्ये जळजळ होणं, ढेकर येणं, अशा समस्या उद्भवतात, त्याला आपण म्हणतो अपचन.
1: मग याची लक्षणं तुम्ही जी सांगितली तेच का, ढेकर वगैरे येणं?
0: हा, त्याच्यामध्ये होतं असं की अपचनाची कारणं मेन काय आहेत त्याकडेही आपण लक्ष द्यायला पाहिजे. तर त्यामध्ये होतं असं की आपण दूषित अन्न खातो, आपल्या जेवणाच्या वेळा ठरलेल्या नसतात, अवेळी अन्न खाल्ल्या जातं, कुठल्याही वेळी खाल्ल्या जातं, त्यामुळे काय होतं की आधीचं जे अन्न असतं ते पचत नाही आणि त्याच्यानंतर परत आपण म्हणजे दिवसभर जे आपण म्हणतो ना की ज्याला आपण मंचिंग म्हणतो, तर त्यामुळे आधी
1: तोंड चालूच असतं,
0: हो तोंड सुरूच असतं असं ज्याला म्हणतो की आधीचं खाल्लेलं अन्न पचत नाही, परत आपण वरून खात असतो, ते अन्नाला पचायला वेळच मिळत नाही ना, त्यामुळे मग गॅसेस तयार होतात, अन्न तिथे पोटामध्ये काही जे गॅसेस रिलीज करतं आणि इंडायजेशन होतं, मग त्याने अपचन होतं. तसंच थंड पाणी पिणं, कोल्ड ड्रिंक्स घेणं,
1: थंड पाणी म्हणजे फ्रीजचं
0: जे वॉटर आहे तर ते
1: पिल्याने
0: अति थंड पाणी ज्याला म्हणतो आपण, त्यानंतर आजकाल कोल्ड ड्रिंक्स घेण्याचंही एक प्रस्थ हे झालेलं आहे. तर त्यामुळेही काय होतं की अपचनाला ह्या गोष्टी खतपाणी घालणाऱ्या असतात. आणि त्याच्याशिवाय जर शारीरिक हालचालींचा अभाव जर असेल, आजकाल आपण बघतो की म्हणजे सगळी कामं बैठी आहे आणि खूप सगळ्या सुविधा आल्यामुळे शारीरिक श्रमही कमी झालेले आहेत, त्यामुळेही हा त्रास होऊ शकतो. त्याची लक्षणं अशी आहेत की छातीमध्ये जळजळ होणे, सतत ढेकर येतात, पोट फुगतं, पोटामध्ये जडपणा वाटतो, कधी कधी मळमळ, उलटीही होते आणि भूक मंदावते.
1: बरोबर.
0: तर त्याच्यावरती आपण काही उपाय जे आहेत तर ते आपण घरगुती उपायही आपण करू शकतो.
1: घरगुती उपाय म्हणजे नेमकं काय करू शकतो?
0: त्याच्यामध्ये करायचं असं आपल्याला की आपल्या स्वयंपाकघरामध्ये ज्या सगळ्या गोष्टी असतात, आपलं स्वयंपाकघर तसं म्हणायला गेलं आपण तर एक छानशी प्रयोगशाळा आहे निसर्गाने आपल्याला दिलेली की, आणि आपण विशेषतः भारतामध्ये जन्मलेलो आहोत आणि भारत हा आपला हा असा एकमेव देश आहे संपूर्ण जगामध्ये की आपण आपल्या किचनमध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला अवेलेबल्स असतात. फक्त असं आहे की आपल्याला त्या माहिती नसतात. प्रत्येक गोष्टीमध्ये आयुर्वेदिक प्रॉपर्टीज असतात याच्यामध्ये. तर या सगळ्या गोष्टींचाच उपयोग आपण करायचा आहे, ज्याच्यामध्ये सैंधव मीठ ज्याला म्हणतो आपण, शेंदी मीठ, ते लिंबाचा रस आपण जेवणानंतर एक चमचा घेऊ शकतो. त्यानंतर सुकं आलं आणि मध जे आहे तर ते आपण सुंठ ज्याला म्हणतो आपण, सुंठ पावडर आणि थोडस मध तेही घेऊ शकतो, त्यानेही अपचनाचा त्रास आपला कमी होऊ शकतो. त्यानंतर गरम पाण्यामध्ये हिंग टाकून तेही आपण थोडस पिऊ शकतो, किंवा जर पोटाचा त्रास असेल तर पोटावरती थोडस आपण ते पाण्यामध्ये मिक्स करून लावू शकतो,
1: त्याचा लेप लावायचा,
0: त्यानेही बराचसा त्रास आपला कमी होतो. तसंच आपण तुळशीचा काढाही घेऊ शकतो. असे जर आपण हे घरगुती जर उपाय केले तर खूप म्हणजे फायदा होतो. परंतु अपचन ना होण्याच्या आधी जर आपण टाळायचा जर प्रयत्न केला,
1: बरोबर, ते या गोष्टी होऊच नाहीत.
0: हो, तर त्यासाठी ना जे आहे की साधारण पचायला सोपा आहार घ्यायला हवा.

0: त्यानंतर तळलेले पदार्थ घ्यायचे नाहीत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ओव्हर इटिंग, अति खाणं टाळावं. की सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण यथेच्छ पोट भरून घ्यावं. परंतु मग मधल्या काळामध्ये जे आपण मंचिंग म्हणतो तर ते टाळावं, कारण पचनक्रिया ऑलरेडी मंद झालेली असते.
1: आता तुम्ही सांगितलं की तळलेले पदार्थ टाळावेत, आपल्याला भजी खाण्याची इच्छा होते की कांदे भजे खाल्ले जात आहेत, आलू भजे खाल्ले जात आहेत, किंवा गरमागरम काहीतरी तळण्याचे पदार्थ, पुरी वगैरे. खरं म्हणजे या दिवसांमध्येच हे पदार्थ खाण्याची खूप इच्छा होते.
0: अगदी अगदी बरोबर.
1: त्यावर काय सांगाल तुम्ही?
0: खावं, परंतु प्रमाणामध्ये खावं. आणि त्यासोबतच त्याच्यामध्ये जर आपण ओवा घातला तर ही पदार्थ जे आहेत पचायला सोपी होतात. ओवा आहे, जिरे आहे, तर या जे आपल्या स्वयंपाकघरातल्या ज्या वस्तू आहेत त्या जर आपण थोड्याफार प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये वापरल्या तर त्याचा आपल्याला उपयोग होऊ शकतो.
1: मॅडम, ही एक सर्वात महत्वाचा आहे, ऍसिडिटी. म्हणजे प्रत्येक दुसऱ्या तिसऱ्या महिलेला ऍसिडिटीचा त्रास हा होतोच होतो. तर हा त्रास कसा आपल्याला टाळता येईल, कशी याची काळजी घेता येईल?
0: अगदी बरोबर बोललात तुम्ही की ऍसिडिटीचा त्रास आहे ना, आजकाल आपण बघतो की सगळ्यांनाच खूप होतोय. आणि होतं असं की महिलांमध्ये तर हा त्रास जास्त प्रमाणामध्ये दिसून येतो. ऍसिडिटी म्हणजे काय होतं की पोटामध्ये जे आम्ल असतं, मी म्हटलं जठरामध्ये जेव्हा आपलं अन्न साचतं जेवण झाल्याच्या नंतर काही कालावधीमध्ये, की ते रस मिक्सअप होण्यासाठीचं, तर त्याला आपण हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणतो. जेव्हा त्याचं प्रमाण वाढतं तर त्याला आपण आम्लपित्त असं म्हणतो. त्याचं जे प्रमाण आहे ते अत्याधिक होतं आणि त्यामुळे मग आंबट ढेकर येणं, डोकं गरगरणं असं हे होतं. तर त्याला कारणं अशी आहेत की अन्न नीट पचत नाही, आम्ल तयार होतं आणि त्याने मग ऍसिड जे आहे ते वाढतं आणि ऍसिडिटीचा त्रास होतो. किंवा थंड ओल्या हवामानामध्ये पचनशक्ती कमी झालेली असते. शिळं अन्न जर खाल्लं आपण, आपल्याकडे उपवास केले जातात अगदी कडक, किंवा मग उपवास जरी नसेल तरी आपण कामामध्ये असतो आणि मग सकाळचा वेळ असा असतो की झोपेतून उठल्याच्या नंतर सकाळी थोडासा नाश्ता ज्याला म्हणतो, निहारी ज्याला म्हणतो आपण, ती घेणं आवश्यक असतं. ते न घेता आपण चहा पित असतो की सकाळी सकाळी 3-4 कप चहा होऊन जातात आणि मग जेवण आपण दुपारी अगदी 12:30-1:30 करतो. मग अशा वेळेस होतं काय की सकाळी उठल्याच्या नंतर आपली सूर्यनाडी सुरू असते आणि त्यावेळेस काहीतरी अन्न पोटामध्ये जाणं गरजेचं असतं. ते जर त्याला नाही दिलं तर होतं असं की मग ते ऍसिड लेवल वाढत जातं. त्याला पचण्यासाठी अन्न जर नाही मिळालं तर त्यांनी ऍसिडिटी वाढत जाते. याशिवाय आपण बघतो की स्ट्रेस टेन्शन आहे, ताणतणाव, त्यानंतर अतिप्रमाणामध्ये चहा किंवा अतिप्रमाणामध्ये कॉफी घेणं, आंबट मसालेदार पदार्थ. आजकाल जंक फूडाचं फार प्रस्थ आहे की लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत आजकाल झालं असं की घरातल्या पदार्थांपेक्षा आपल्याला जंक फूड किंवा बाहेरचं जास्त आवडायला लागलेलं आहे. तेही एक ऍसिडिटी होण्यामागचं प्रमुख असं कारण आहे. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर याच्यासाठी कारणीभूत आहेत. त्याने होतं असं की पोटामध्ये ना स्पेसिफिकली आग होते, ज्याला आपण म्हणतो पोटामध्ये आग होणे, जळजळ होणे ज्याला असं म्हणतो आपण, डोकं गरगरणं कधी कधी. त्यामुळे होतं असं की बऱ्याच जणांना मायग्रेनचाही त्रास होतो ऍसिडिटी वाढली की. त्रास इतका भयानक असतो की ज्याला होतो तो त्यालाच माहिती असतो, त्यालाच कळतं ते. तर त्यावरती आपण ना थोडेसे घरगुती उपायही आपण हे करू शकतो. सगळ्यात महत्वाचं इथं म्हणजे ना पाणी पिण्याचं प्रमाण जे आहे तर ते आपण व्यवस्थित ठेवलं पाहिजे. जर आपण असं बघितलं तर आजकाल सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत हार्डली 2 लिटरही पाणी कोणी पित नाही. परंतु असं न करता पाणी आपण जास्तीत जास्त कसं जाईल, साधारणतः 2.5-3 लिटर पाणी कसं जाईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर ताजं अन्न जे आहे ते वेळेवर घेतलं पाहिजे. वेळेवर घेणं, ताजं अन्न घेणं आणि सकस आहार घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. तर ते आपण वेळेवर घेतलं पाहिजे. जर त्रास कुणाला होत असेल ऍसिडिटीचा तर आपण ना घरी आपल्याकडे आवळा पावडर असतं किंवा आवळ्याचा ज्यूस असतो, ते आपण एक चमच्यावर पाण्यामध्ये टाकून घेऊ शकतो. त्यानंतर लिंबू पाणी घेऊ शकतो. त्यानंतर शतावरी कल्प घेऊ शकतो किंवा रात्री झोपण्यापूर्वी आपण दुधामध्ये तूप घालूनही घेऊ शकतो. कुणाकुणाला ना दुधाने ऍसिडिटीचा त्रास वाढतो, मग अशा वेळेस दूध घ्यायचं नाही, अशा वेळेस दूध टाळायचं.
1: पण बऱ्याच ठिकाणी असं म्हटलं जातं की ऍसिडिटीचा त्रास व्हायला लागला की थंड दूध प्यावं, तर हे कितपत योग्य आहे?
0: थंड दुधाने बऱ्याच लोकांना त्या म्हणजे फायदा होतो, परंतु काहींना दुधाचा त्रास होतो. तर ज्यांना त्रास होतो असं जाणवलं तर मग घेऊ नये. परंतु जर कुणाला हायपर ऍसिडिटी होत असेल ना तर हा आजार जो आपण म्हणतो ना की सहज असा हलक्यामध्ये घेण्याचा नाहीये. कारण जर लॉंग टर्म फार दिवसांपासूनचा जर हा आजार असेल तर पुढे चालून मग पित्ताशयामध्ये खडे होतात, नाहीतर मग आतड्यांमध्ये ना व्रण निर्माण होतात आणि मग जखमा होतात आणि मग ती ना सिरियस कंडिशन होते, मग त्याला हॉस्पिटलायझेशन करावं लागतं.
1: बरोबर.

0: त्याच्या मागचं कारणही आपण शोधायला पाहिजे की कारण काय आहे. जसे काही डायटरी मॉडिफिकेशन्स असतील किंवा झोपण्याच्या वेळा असतील, कशामुळे साधारणतः होतं हे आपण आपलं करून जर दिनचर्येमध्ये आपण जर बदल केला ना तर निश्चितच आपल्याला 50-60% फायदा होतो.
1: अगदी मॅडम, जसे तुम्ही सांगितलं की वेगवेगळे आजार उद्भवतात या पोटाचे या दिवसांमध्ये, तर त्याच्यामध्ये एक अतिसार हा पण एक महत्वाचा आजार आहे. तर अतिसार म्हणजे कशामुळे उद्भवतो?
0: अतिसार म्हणजे आपण ज्याला डायरिया म्हणतो किंवा जुलाब असं म्हणतो आपण ना, ही एक सामान्य आणि त्रासदायक अशी पचनाची तक्रार आहे. अतिसार मध्ये होतं असं की वारंवार पातळ जुलाब होतात, शरीरातून ना पाण्याचं आणि लवण ज्याला म्हणतो इलेक्ट्रोलाइट्सचं प्रमाण आहे तर ते कमी होतं आणि त्यामुळे मग अशक्तपणा, डिहायड्रेशन असं होतं. अतिसार होण्याची मुख्य कारणं आहेत की दूषित अन्न आणि दूषित पाणी. आपण जर बाहेरचं दूषित अन्न किंवा दूषित पाणी पिलो तर त्यामुळे जुलाब होण्याची शक्यता असते. त्याच्याशिवाय शिळं अन्न, आपण त्यामुळेच म्हणतो की शिळं अन्न खाऊ नये. तसंच जर कुणाला वर्म्सचा जर त्रास झालेला असेल त्यांनाही होऊ शकतं, किंवा आपण जे म्हणतो की विषाणू जीवाणू जे आहेत तर त्यांच्या संक्रमणामुळेही हा जो त्रास आहे तर तो होऊ शकतो. अचानक जर बदल झालेला असेल आहारामध्ये किंवा अति तिखट खाण्यात येतं तर त्यामुळेही हा त्रास होऊ शकतो.
1: आणि जर आपण वेळीच उपाययोजना केली तर हा त्रास खूप लवकर बरा पण होतो.
0: हो, यामध्ये होतं असं की वारंवार पातळ जुलाब होतात, त्याच्यानंतर पोटामध्ये मुरडा येतो, मळमळ उलट्याही कधी कधी होऊ शकतात, त्याच्यामध्ये अशक्तपणा खूप येतो. लहान मुलांमध्ये ना डोळे खोल जातात, तर जर जास्त प्रमाणामध्ये जर जुलाबचा त्रास होत असेल तर आपण याच्यावरती वेळीच उपाययोजना करावी. परंतु त्रास जर आटोक्यात नाही आला तर वेळ न घालवता आपण आपले जे कोणी डॉक्टर्स असतील तर त्यांचा योग्य सल्ला घेणंही याच्यामध्ये गरजेचं असतं. कारण होतं काय की जुलाबमध्ये जे पाणी जे आहे शरीरातून बाहेर पडतं तर त्यामुळे डिहायड्रेशन होतं आणि मग त्या डिहायड्रेशनमुळे मग कॉम्प्लिकेशन्स होतात. त्यामुळे लहान मुलं असू किंवा मोठी माणसं असू, तर जुलाबावरती वेळीच नियंत्रण मिळवणं हे अत्यंत महत्वाचं असतं. जेव्हा जुलाब होतात त्यावेळेस मुख्यत्व घ्यायची काळजी अशी असते की पाण्याचं प्रमाण कधी कमी पडू नाही दिलं पाहिजे. लिक्विड्स खूप महत्वाचे असतात, कारण जे बाहेर पडतं शरीरातून त्याची जर आपण पूर्तता करत गेलो शरीरामध्ये तर बऱ्याचशा जे आपण म्हणतो गंभीर समस्या आपल्याला त्याच्यामुळे टाळता येतात. जेव्हा जुलाब होतात त्यावेळेस एकतर जड अन्न खाऊ नये, त्यावेळेस पचायला हलकं असं अन्न घ्यावं, दही भात घ्यावा, मुगाच्या दाळीची खिचडी, त्यानंतर आपण जे म्हणतो की तांदळाचा मांड ज्याला म्हणतो आपण तो घ्यावा, लिंबू शरबत घ्यावं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे ताक घ्यावं, दही भात केळी असं हलकं अन्न आपण घ्यावं आणि पाण्याचं प्रमाण कमी होऊ देऊ नये की जेणेकरून ते आटोक्यामध्ये लगेच येतं ते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं आहे की ज्याला ORS म्हणतो आपण इलेक्ट्रोलाइट पावडर, बरोबर, तर ते घ्यावं. जर ते जर घरामध्ये जर त्यावेळी उपलब्ध नसेल तर साधं आपण लिंबू सरबत घेऊन त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ घालावं आणि ते सतत पित राहावं की जेणेकरून
1: त्याच्यात साखर पण टाकली जाते का?
0: हो, त्याच्यामध्ये साखरही टाकल्या जाते की म्हणजे लिंबू सरबत म्हणजे साखरेचं पाणी आणि त्याच्यामध्ये मीठ म्हणजे तो झाला आपला घरगुती ORS इलेक्ट्रोलाइट्स ज्याला म्हणतो आपण. तर ते जे आहे ते थोड्या वेळाने आपण जर घेत गेलो तर त्यानेही बराच फरक पडतो.
1: छान. आणखी मॅडम, पोटाचे आजार याच्यामध्ये एक महत्वाचा आणखीन असतो की गॅस होणं. सतत पोटात गॅस होत असतो आणि गॅस झाल्यामुळे ढेकर सतत येत असते. आपण बऱ्याच जणांना असं बघतो की सतत ढेकर देत असतात, वायू तयार होतो, तर याचं प्रमाण नेमकं कशामुळे होतं?
0: गॅस जो आहे मगाशीच आपण जे बघितलं की जठराग्नी म्हणजे ऑलरेडी मंद झालेला असल्यामुळे अन्न हे पचत नाही आणि मग तो आम तयार होतो आणि मग त्याच्यातनं काय होतं की जे अन्न जे व्यवस्थित न पचल्या गेल्यामुळे काही प्रमाणामध्ये ते गॅसेस रिलीज करत असतं आणि तर तो पोटामध्ये जो वायू जो निर्माण होतो तर तो तसाच राहतो आणि मग त्यामुळे आपण जे म्हणतो गॅसचा त्रास होतो. अशा वेळेस एकतर ढेकराद्वारे तो गॅस बाहेर पडतो, नाही तर मग उदद्वारे वाटे गॅस बाहेर सोडला जातो शरीरात. परंतु जर हा जर तसाच राहिला पोटामध्ये तर होतं असं की प्रचंड वेदना होतात त्याने. बऱ्याच लोकांना तर इतका त्रास होतो की त्यांना म्हणजे अगदी हॉस्पिटल्समध्ये ऍडमिट देखील करावं लागतं. तर त्यासाठी करावं असं की रात्रीचं जे आपण म्हणतो ना की जड अन्न खाऊ नये रात्रीच्या वेळेला, तळलेले पदार्थ म्हणा, नॉनव्हेज म्हणा, अशा गोष्टी ज्या आहेत तर त्या रात्री खाऊ नये. रात्री ज्या आहे तर ते हलका जो आहार आहे तर तो घ्यावा. दिवसाचं जेवण आहे तेही लवकर संपवावं. रात्रीचं जेवणही साधारणतः आहे 6 आधी करावं. चहाचं प्रमाण कमी करावं. दिवसा झोपणं टाळावं. जीवनशैली थोडीशी जी आहे तर आपण

0: तरी सुधरवावी.
1: की
0: फास्ट फूड घेऊ नये, जंक फूड घेऊ नये, की जेणेकरून ज्यांना हा त्रास असेल तर हा त्रास आपल्याला टाळता येईल. आणि त्याच्यासाठी ओवा आणि सेंधी मीठ जे आहे तर ते पाण्यामध्ये टाकून आपण घेऊ शकतो.
1: अच्छा.
0: किंवा जर गॅसेसचा जर कोणाला त्रास असेल तर जेवण झाल्याच्या नंतर जर आपण सवयीस लावून घेतली की ज्याला आपण मुखवास म्हणतो आपल्याकडे भारतीय परंपरेमध्ये, तर त्याचा खूप महत्वाचा रोल आहे की अन्न खाल्ल्याच्या नंतर ते पाचन करण्यासाठी म्हणून तो मुखवास असतो.
1: बरोबर.
0: तर आपण तो मुखवास जर पावसाळ्यामध्ये जर आपण जेवण झाल्याच्या नंतर घेतला, बडीशोप असू द्यात, त्यानंतर ओवा असू द्यात, तर त्यानेही या ज्या तक्रारी आहेत तर या बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होऊ शकतात.
2: मॅडम, एक आणखीन आजार आहे अमांश, म्हणजे त्याला डिसेंट्री पण आपण म्हणू शकतो. तर मॅडम, हा जो तुम्ही अमांश आणि याच्या आधी पण तुम्ही सांगितलं होतं की जुलाब होणं, दोन्हीमध्ये काही फरक आहे का?
0: हो, नक्कीच. जुलाब म्हणजे काय होतं की आपण जसं बघितलं की पातळ जुलाब लागतात, ज्याला आपण डायरिया असं म्हणतो. कारण अमांशमध्ये काय होतं की जुलाबासोबतच ना म्युकस मिश्रित शोच ज्याला म्हणतो आपण, तर ते बाहेर पडतं, चिकट चिकट शी होते ज्याला आपल्या नॉर्मल भाषेमध्ये म्हणतो असं. आणि त्याला कधी कधी रक्तही त्यातनं बाहेर पडतं, त्याला रक्त अतिसार असंही म्हणतो.
1: अच्छा अच्छा.
0: आणि त्यामुळे ना हा एक ज्याला म्हणतो आपण की एक गंभीर आजार आहे, ते आतड्यांचं एक गंभीर प्रकारचं एक इन्फेक्शन असतं, ते संसर्ग असतो तो, की जो बॅक्टेरियामुळे होऊ शकतो, ज्याला अमीबा नावाचा एक विषाणू असतो, अमीबियासिस ज्याला म्हणतात याला, किंवा क्रुमिनमुळे हा आजार होऊ शकतो. आणि हा आजार जुलाब जितका आपण म्हणजे सहजगतीने घेऊ शकतो तितक्या सहजतेने याला घेता येत नाही.
1: बापरे.
0: कारण याच्यानंतर शरीरावर गंभीर समस्या उद्भवू शकतात.
2: पेशंट साधारण कुठल्या समस्या उद्भवू शकतात त्याच्यामुळे?
0: याच्यामध्ये होतं असं की अमीबियासिसमुळे जे जुलाब होतो तर त्यातनं कधी कधी रक्तही बाहेर पडतं आणि शरीरातून पाणी तर कमी होतच होतं, परंतु मग रक्तही बाहेर यायला लागतं. सतत तुम्हाला म्हणजे शौचास जावं लागतं, थकवा येतो, शरीरातील पाण्याचं प्रमाण जे आहे ते कमी होतं. आणि जर आपण दुर्लक्ष केलं तर पेशंट बेशुद्धही पडू शकतो डिहायड्रेशनमुळे ज्याला म्हणतो आपण. तर याच्यामध्ये होतं असं की बॅक्टेरियल इन्फेक्शन असल्यामुळे याच्यावरती प्रॉपर ट्रीटमेंट घेणं अत्यंत गरजेचं असतं आणि वेळीच ज्याला म्हणतो आपण की ते कंट्रोलमध्ये आणणंही गरजेचं असतं.
2: तर मग हा आजार वाढतो कसं काय?
0: हा आजार जो आहे तर हा दूषित अन्न आणि दूषित पाणी मुख्य त्याचं कारण आहे की यामुळे हा आजार वाढतो. आणि जे बॅक्टेरियल संक्रमण जे म्हणतो आपण अमीबियासिस, अमीबा नावाचा जो विषाणू असतो, तर त्याचं जे संक्रमण आहे तर ते त्यानंतर स्वच्छतेचा जर अभाव असेल तर, जसं हात न धुताच जर आपण घेत असो किंवा बाहेर जर आपण म्हणजे जेवण करतोय हॉटेल्समध्ये वगैरे, तर जेवण जी बनवणारी जी लोकं असतात, वाढणारी जी लोकं असतात, तर आपल्याला त्यांच्याबद्दल काहीच माहीत नसतं. त्यातल्या एखाद्याला जर हा त्रास असेल आणि हात न स्वच्छ धुता त्यानेच जर ते अन्न बनवलं किंवा त्यानेच जर ते अन्न वाढलं, तर यातूनही हा आजार होऊ शकतो, उद्भवू शकतो.
2: बापरे. मॅडम, आणखीन एक आहे, पोटाचा त्रास जाणवतो त्याच्यामुळे, आणि हा बहुतेक लहान मुलांमध्ये जास्त आढळतो की लहान मुलांच्या शौचाद्वारे कृमी बाहेर पडतात, तर याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: हो, नक्कीच. कृमीचं प्रमाण तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की याच्यामध्ये नक्कीच वाढलेलं असतं. कारण आपण ज्याला म्हणतो ना की पावसाळ्यामध्ये वाढणारी ही लपलेली समस्या म्हणतो आम्ही त्याला. कारण हा आजार असा असतो की हा दिसून येत नाही, असा जसं आपण म्हणतो की जुलाब आहे, उलट्या आहेत किंवा इतर जे आजार आहेत ते दिसून येतात, परंतु कृमी रोग जर झालेला असेल, कृमी संसर्ग जर झालेला असेल, तर हा दिसून येत नाही. तर कृमी रोगामध्ये होतं काय की पोटामध्ये जे आहे ना परजीवी जंतू निर्माण होतात, ज्याला वर्म्स असं म्हणतो आपण, आणि त्याचा शरीरावरती तर नक्कीच परिणाम होतो. लहान मुलांमध्ये आपण बघायला गेलं याचं जे असतं ते अधिक प्रमाणामध्ये आपल्याला आढळतं, परंतु असं होतं की प्रौढांमध्येही आजकाल ना हे प्रमाण जास्त आपल्याला बघायला मिळालेलं आहे. पावसाळ्यामध्ये जे आहे तो दूषित अन्न किंवा पाणी जर आपण सेवन केलं तर त्यामुळे हा जो आहे आजार वाढतो. फळभाज्या जर व्यवस्थित आपण धुवून खाल्ल्या नाहीत, त्यानंतर फळांवर असलेली माती, त्याच्यानंतर कृमीचे अंडे, हे जर आपण व्यवस्थितपणे स्वच्छ केले नाहीत, किंवा हात न धुता जेवण घेतलं किंवा जेवण तयार केलं, नखं कापली नाहीत, तर त्यामुळे हा आजार अशा प्रकारे होऊ शकतो. की जसं आणि याचं लक्षण असं आहे की लहान मुलांमध्ये ना गुदभागी खाज येते सतत, त्यानंतर भूक असते, खातात खूप मुलं, पण आपण म्हणतो की हा याचं अन्न म्हणजे जेवण चांगलं आहे, आहार चांगला आहे, पण याला अन्नच लागत नाही शरीराला, तर अशा वेळेस मग ती कृमी असण्याची शक्यता असते. त्यानंतर पोट फुगलेलं असतं, पोट दुखतं, चिडचिडेपणा होतो, रात्री झोपीमध्ये ना मुलं दातं खातात आपण असं म्हणतो, तर अशा वेळेस कृमी

0: झाल्याची शक्यता असते. मोठ्या माणसांमध्ये जर आपण बघायला गेलो तर अपचन, गॅस, त्याच्यानंतर पोटदुखी, थकवा येणे, अशक्तपणा येणे, कधी कधी ना त्वचेवरती पुरळ पण येते, सूज पण येते, तर हे कृमीची लक्षणं असू शकतात. त्याच्यावरती ना आपण घरगुती उपाय जर म्हटलं तर त्याला कृमिघ्नवटी म्हणून आहेत आयुर्वेदिक गोळ्या, त्या डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण घेऊ शकतो. हळद आणि गूळ 7 दिवस रोज आपण 1 चमचा घेऊ शकतो.
1: बरं.
0: आणि लसूण जो आहे तो दुधात उकळूनही घेऊ शकतो. तसं म्हणतात की जर लसूण आपण दुधात उकळून घेतला, कपभर दुधामध्ये लसूण टाकून उकळून घेतला, तर तोही कृमी नष्ट करणारा.
1: अरे वा, असं साधा सोपा उपाय.
0: घरगुती साधा सोपा उपाय. आणि याच्यामध्ये पथ्य अशी असत की ना गोड पदार्थ कृमींना वाढवतात, त्यामुळे साखर किंवा गोड पदार्थ खाणं पूर्णपणे बंद करावं जर असा जर त्रास कुणाला जाणवला तर. आणि नियमित 6 महिन्यांनी ना कृमीनाशक औषधं मुलांना किंवा मोठ्यांना जर त्रास होत असेल तर त्यांनी ते डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतली तर हा त्रास बऱ्यापैकी जो आहे तर तो कमी होऊ शकतो.
1: आणि आपल्या पोटांचे आजार, पचन संस्थेशी निगडीत जे आजार आहेत ते वरवरून आपल्याला जरी साधे सोपे वाटत असले तरी त्याचे भविष्यात गंभीर परिणाम होऊ शकतात या संदर्भात तुम्ही इतकं सुंदर सांगितलंय. वेळीच उपाययोजना करणं, घरगुती जर उपायांनी त्याचा उपयोग होत नसला तर डॉक्टरांकडे जाणं हे खूप महत्वाचं आहे. प्रत्येक आजाराला गंभीरतेनं घेणं
0: खूप गरजेचं आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर.
2: मैत्रिणींनो, आहार विहारातील बदल केला तर नक्कीच आपण पोटाच्या आणि पचन संस्थेच्या तक्रारींपासून बचाव करू शकतो, हे मात्र नक्की. डॉक्टर वैशाली तौर मॅडम आपण स्टुडिओत आलात आणि आपल्या मैत्रिणींसाठी पोटाचे आणि पचन संस्थेचे आजार आणि त्यावरील घरगुती उपाययोजना या संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती दिली, त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: मैत्रिणींनो, पोटाचे आणि पचन संस्थेचे आजार आणि त्यावरील घरगुती उपाययोजना याविषयी डॉक्टर वैशाली तौर यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. मैत्रिणींनो, आता ऐकूया आजची रेसिपी. मैत्रिणींनो, आपल्याला माहितच आहे की सातूचं पीठ उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला किती पौष्टिक आणि थंडावा देणार असतं ते. तर आज आपण बघणार आहोत सातू सरबत. मैत्रिणींनो, थंड पाण्यात सातूचं पीठ, लिंबाचा रस, मीठ, मिरी पूड किंवा चाट मसाला टाकून घेतल्यास घामामुळे गेलेली शक्ती आणि ऊर्जा भरून काढण्यासाठी हे सरबत उपयुक्त ठरतं बरं.

कथेचं नाव आहे टाइम आउट. वृंदानं गाडी स्टार्ट केली आणि भन्नाट वेगानं निघाली. जेव्हा गाडी थांबवली तेव्हा लक्षात आलं की ती आईच्या घरी पोचली. आता आई रागवणार, अशा आवेळी एकटीनं भटकत जाऊ नकोस असं तिनं कितीतरी वेळा सांगितलं होतं मला. काय करू, आज जाऊ का नको? पण आता जायलाच लागेल, कारण आत्तापर्यंत आईनं गाडीचा आवाज ऐकला असेल आणि कदाचित खिडकीतून बघितलं देखील असेल मला. आत गेल्याबरोबर आई म्हणाली, या आता यावेळी कुणीकडं आलीस? अग आई, इथूनच जात होते. म्हटलं सहजच डोकावूया, काय चाललंय तुझं, तब्येत काय म्हणते? आई म्हणाली, मी ठीक आहे, तुझंच काय चाललंय ते सांग. आईच्या बोलण्यातला उपरोध मला जाणवला तरी तिनं मला चकली लाडू खायला दिलं, चहा केला, पण बोलणं मात्र मोजकं आणि तुटकच होतं. मीही मग जास्त न थांबता निघाले. मी लहानपणापासून खूप हुशार, कुठलीही गोष्ट पटकन शिकणारी. 17, 19, 23, 27 यासारख्या अवघड पाढे इतरांपेक्षा लवकर पाठ करून ते नेहमीसाठी लक्षात राहणारी. शाळेतही भाषण असू दे, ते माझं 10 मिनिटात पाठवणार. शिवाय शब्दफेक आणि आवाजही इतका खणखणीत की बऱ्याच वेळा सगळे म्हणायचे, हिला माईकची गरजच काय? गाणं असू दे, नाटक असू दे, कुठलीही स्पर्धा असू दे, मी हिरीरीनं भाग घ्यायची. त्यामुळं सर मॅडमसुद्धा मला न विचारताच स्पर्धेसाठी माझं नाव देऊन टाकायचे. अभ्यासातही पहिल्या 5 जणांमध्ये असायची मी. या सगळ्यात आईचं खूप प्रोत्साहन असायचं. बऱ्याच वेळ ती माझ्याकडून भाषण पाठ करून घ्यायची, बोलतानाचे चढ उतार सांगायची. गाणं म्हणताना चेहऱ्यावर हावभावसुद्धा चांगले असायलाच हवेत हे सांगायची. कुठलीही चांगली गोष्ट मला कशी मिळवून देता येईल हे आवर्जून बघायची. बाबांचाही सहभाग होता. कोणत्याही छोट्या मोठ्या परीक्षा द्यायच्या असतील कधीही नाही म्हणायचे नाहीत. पटकन फीसचे पैसे द्यायचे. शिकायला मग ते काहीही असो त्यांचा कधीच विरोध नसायचा. मात्र ते जास्त वेळ देऊ शकत नव्हते मला, एवढंच. असं माझं शिक्षण सुरू होतं. एक एक पायरी चढत मी 10वीत चांगल्या मार्क्सने पास झाली. 11वी 12वीला माझ्यासोबतच आईनंही खूप मेहनत घेतली. अगदी सकाळी लवकर अभ्यासाला उठवण्यापासून ते माझ्या आरोग्याची काळजी घेण्यापर्यंत, मला कोणत्या कॉलेजमध्ये ॲडमिशन द्यायची, कोणते क्लास लावायचे, जेवण खाण काय कधी कसं असावं, मित्रमैत्रिणींचे अभ्यास करतानाचे वेगळे आणि मौज मजा करतानाचे वेगळे असे गट तीच ठरवायची आणि नीट समजावून सांगायची. अशा प्रकारे हळूहळू तिच्या निगराणीखाली मी घडत गेले, मोठी झाले, समजूतदार झाले, कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनियर झाले. आईबाबा दोघांनाही खूप अभिमान वाटायचा. माझी मोठी बहीण, जी माझ्यापेक्षा 5 वर्षांनी मोठी होती, ती तशी सर्वसाधारणच. ती जेमतेम पदवीधर झाली, तिची जास्त शिकण्याची इच्छाही नव्हती. मग बाबांनी तिचं लग्न ठरवलं. लग्न झालं आणि तिचा संसारही अगदी व्यवस्थित सुरू आहे. पदवी घेत असतानाच एका नामांकित मल्टीनॅशनल कंपनीत कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये माझं सिलेक्शन झालं. पॅकेजही चांगलं होतं. सगळ्यांना खूप आनंद झाला. ताई, भाऊजी आणि सगळ्यांनीच खूप अभिनंदन केलं. अभिनंदनाचा वर्षाव होत होता. मीही खूप सुखावून गेले. आजपर्यंत केलेल्या मेहनतीचं, अभ्यासाचं आणि आईवडिलांच्या प्रोत्साहनाचं चीज झालं होतं. कॅम्पसमध्ये निवड झाल्यामुळे परीक्षा होऊन निकाल लागून सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण होईपर्यंत थांबावं लागलं. निकाल चांगलाच लागला. आजपर्यंत कधीच एकटी राहिली नव्हती, किंबहुना आईबाबांनी कधी एकटीला राहूच दिलं नव्हतं. सरतेशेवटी वेगवेगळ्या कॉलेजच्या, वेगवेगळ्या विभागाच्या आणि फारशा ओळखी नसलेल्या पण एकाच गावच्या अशा आम्ही 4 मुली पेईंग गेस्ट म्हणून एका घरात राहणार. अशा रीतीनं आम्ही चौघी पुण्याला आलो, कंपनीत रुजू झालो आणि आमची दिनचर्या सुरू झाली. कालांतरानं आईबाबा पण निवांत झाली. सुरुवातीला सुट्टी असली की प्रत्येक शनिवार रविवारी घरी जाणं व्हायचं. हळूहळू कमी कमी आणि नंतर तर खूपच कमी झालं. घरच्यांनाही या गोष्टीची सवय झाली. आणि एक दिवस सकाळीच आईचा फोन आला. मी जरा आवरण्याच्या घाईतच होते आणि आई एकदम म्हणाली,

मैत्रिणींनो, बेला शेंडे यांच्या स्वरातील शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं, तर संगीत होतं सलील कुलकर्णी यांचं. मैत्रिणींनो, आता ऐकूया छाया भारसवाडकर यांची कथा टाइम आउट.

अगो वृंदा, 25 वर्षाची झालीस तू. मी म्हटलं, अगं आई, त्यात विशेष असं काय आहे? ती तर होणारच होते ना मी. तेव्हा आई म्हणाली, ताईचं 25व्या वर्षी लग्न झालं होतं. आईनं असं म्हणताच मी तिला म्हटलं, तिनं केलं म्हणून तुम्हाला अजिबात घाई करायची नाही हो, बघूया पुढे. एकदा अशीच घरी गेले तेव्हा आईनं लग्नाचा विषय काढला तर बाबा म्हणाले, अगं तशी घाई नको करूस, तिला तिचा वेळ घेऊ दे, ती समजूतदार आहे, योग्य तोच निर्णय घेईल. मग आईला काहीच बोलता आलं नाही. बरं, लग्न करायचंच नाही असंही काही माझ्या मनात नव्हतं, पण करावं असंही नाही. बाबा म्हणायचे, तिला जास्त जोर जबरदस्ती करू नकोस. बरं, मला हे स्वतंत्र राहणं, कुठलीही जबाबदारी बंधन नसणं, कंपनीत सगळ्यांनी कामाचं कौतुक करणं, हे सगळं इतकं हवंहवंस वाटत होतं की त्यापुढे लग्न ही फार छोटी आणि किरकोळ गोष्ट वाटायची. आई प्रत्येक वेळी कुणाचं लग्न ठरलं की मला फोन करून आवर्जून सांगायची, पण मी आपली माझ्याच धुंदीत सॉफ्टवेअरमधील छोटे छोटे सर्टिफिकेट कोर्स करण्याचा सपाटाच लावला होता मी. अशी 2 वर्ष गेली, आईचा तगादा सुरूच होता आणि माझं तिला न जुमानणंही तसंच सुरू होतं. मी माझ्या विश्वात मग्न होते. नंतर हळूहळू माझ्याबरोबर तिथं राहणाऱ्या किंवा कंपनीत काम करणाऱ्या मुलींचीही लग्न ठरायला लागली. मला मात्र इतक्या लवकर लग्न करणं, संसार करणं म्हणजे लोढणं वाटत होतं. मला बाबांची साथ असल्यामुळं आईचं काहीच चालत नव्हतं. आणखी 2 वर्ष गेली, जवळजवळ सगळ्या मुलींची लग्न झाली आणि मग मलाही एकटेपणा जाणवायला लागला. तशातच एक दिवस आई बाबा, ताई भाऊजी सगळेच आले, घरात बैठकच बसली. आता मात्र बाबाही त्यांच्यात सामील झाले आणि म्हणाले, वृंदा बाळा, प्रत्येक गोष्टीची एक ठराविक वेळ असते. कालांतरानं तुला लग्न करावंसं वाटलं तरी हवा तसा जोडीदार मिळेलच याची काही शाश्वती नाही. आता ती वेळ आली आहे. यावेळी मी स्पष्ट होकार दिला नाही, पण नकारही दिला नाही. तशातच माझी एक जुनी मैत्रीण प्रभा, जी पुण्याला नातेवाईकांकडे आली होती, वेळ काढून मला भेटायला येते म्हणाली. रविवारच होता, सुट्टी असल्यामुळं आजचा संपूर्ण दिवस आमचा दोघींचाच. मी सकाळी सगळं पटापट आवरून तिची वाट बघत होते, तेवढ्यात बेल वाजली, दार उघडलं, प्रभा आत आली आणि लगेच म्हणाली, अगो वृंदे, मी तुला ओळखलंच नाही, किती थोराड दिसतेस. मी बघ अजून किती छान दिसते, तू स्वतःकडे काही लक्ष देतेस का नाही? सतत काम एक काम, मला तसं म्हणायचं नाही, काम छानच करतेस तू, पण काय फक्त कामच करत राहणार आहेस आयुष्यभर? जोडीदार हवा ग, रागवायला, रुसायला, आपल्या सौंदर्याची तारीफ करायला, फिरायला, जगायला, आपल्या कामाचं कौतुक करायला, सोबत गप्पा मारत चहा प्यायला, आपलं काही चुकलं हक्कानं समज द्यायला, हसायला, रडायला, या सगळ्यासाठी आपलं हक्काचं म्हणावं असं कुणीतरी हवंच ग. विचार कर आणि लवकर निर्णय घे, नाहीतर मग तू तयार झालीस तरी एकही मुलगा तुझ्याकडे वळूनही बघणार नाही. शिवाय तुझी हुशारी हा एक मोठा अडसर ठरेल या सगळ्यात. बघ बाई, मी सांगायचं काम केलं. हादरलेच मी पूर्णपणे, कारण प्रभा म्हणत होती ते खोटं नव्हतं. सुरुवातीला खूप मुलं काही अडून अडून विचारायची, तर काही एकदम बिनधास्त माझ्याशी लग्न करशील का असं सरळ आणि स्पष्ट विचारायची. मी मात्र हसून सांगायचे, सध्या तरी तसा काही विचार नाही, आणि ठरलंच तसं काही तर मी स्वतः विचारेन तुला. तेव्हा या मुलांना टाळता टाळता पुरेवाट व्हायची माझी. पण आता प्रभा जेव्हा पाहता क्षणी मला थोराड म्हणाली, तेव्हा जाणवलं की आताशा कुणी कामाशिवाय जास्त बोलायला येत नाही माझ्याशी. प्रभा गेल्यानंतर मी आरशापुढे उभं राहून स्वतःला न्याहाळलं, तेव्हा माझं मलाही जाणवलं, तो चार माता राहिला नाही. आणि मग मला माझं हे एकटेपण प्रकर्षानं जाणवायला लागलं. आपण फार मास तर करत नाही ना? अशात आईबाबांनीही विचारणं सोडलं होतं. मी लगेच आईबाबांकडे निघाले. घरी आले तर सगळ्यांनी थंडपणे माझं स्वागत केलं, कारण बरेच दिवसात काय वर्षात मी अशी सुट्टी घेऊन मोकळेपणी घरी येऊन राहिलेच नव्हते. सगळेच नाराज असावेत बहुधा, कुणीही माझ्या लग्नाचा विषयही काढत नव्हतो. मग मीच रात्री जेवण करताना आईबाबांना म्हटलं की मी लग्न

लग्नाला तयार आहे, तुम्ही स्थळं बघायला सुरुवात करा. तसं आई म्हणाली, फार उशीर केलास ग, तिशी उलटली तुझी. आता स्थळं शोधायची तर अशी आजूबाजूला सहज नाही सापडणार, किंवा स्वतः कुणी विचारायला पण येणार. आता रितसर वधूवर सूचक मंडळात नाव नोंदवायला लागेल. तुला मी लग्नासाठी विचारायची तेव्हा बऱ्याच मुलांचे आई वडील, काका मामा आत्या मावशी काकू स्वतः विचारायला यायची. खूप चांगली मुलं, उच्च शिक्षित,

तेव्हा बऱ्याच मुलांचे आईवडील, काका, मामा, आत्या, मावशी, काकू स्वतः विचारायला यायची. खूप चांगली मुलं, उच्च शिक्षित, काही बेंगलोर, मुंबई, दिल्ली अशा महानगरात गलिलठ्ठ पगारावर काम करत होती. पण त्यावेळी तू आमचं काही ऐकूनच घेतलं नाहीस. त्या सगळ्यांना नाही म्हणताना किंवा टाळताना आम्हाला फार तोंडावर पडल्यासारखं व्हायचं ग. शेवटी आम्ही तुला विचारूनच सोडलं. आईनं एक मोठा उसासा सोडला, म्हणाली, खरं सांगते, मला तर असं वाटून गेलं की हिला इतकं शिकवलं, स्वातंत्र्य दिलं, स्वावलंबी केलं, हेच तर चुकलं नाही ना माझं. पण माझं मिलीचं साधं सरळ गणित होतं. वृंदा, मीही खूप हुशार चुणूकदार होती आणि माझी खूप इच्छा होती की मी माझ्या खर्चापुरतं का होत नाही पण कमवायचंच. माहेरी आम्ही तीन बहिणी, वडिलांची नोकरी जेमतेमच, म्हणजे घर छान चालायचं. पण आईची काय किंवा आमची काय कुठली हाऊस मूव्ह होत नव्हती. तेव्हाच ठरवलं होतं की आपण फार मोठी किंवा जबाबदारीची नोकरी नाही केली तरी छोटीशीच का होत नाही नोकरी करायची आणि संसाराला हातभार लावायचा. लग्न ठरल्यानंतर पहिल्यांदा आम्ही भेटलो तेव्हा तुझ्या बाबांना म्हणाले की जवळच्या शाळेत शिक्षिकेची नोकरी मला करायची आहे. तेव्हा ते म्हणाले, बघूया लग्न झाल्यानंतर. पण लग्न झाल्यानंतर कळालं, सुनांनी कामासाठी बाहेर पडणं सासऱ्यांना आवडत नाही. सासूबाई कधी नाही म्हणाल्या नाही, पण त्यांचंही काहीच चालत नव्हतं. थोडे दिवस यांना मनवायचा खूप प्रयत्न केला, पण नंतर लक्षात आलं की सासऱ्यांपुढं कुणाचंच काहीच चालत नाही. मग काय, मन मारून गप्प बसले. तेव्हाच ठरवलं होतं की आपण आपल्या मुलींना खूप शिकवायचं, स्वावलंबी करायचं, मानानं आणि टेचात जगायला शिकवायचं. तुझ्या ताईसाठी मी खूप प्रयत्न केले, पण तिची बौद्धिक झेपही नव्हती आणि इच्छाही नव्हती. पण तू मात्र महत्वाकांक्षी होतीस म्हणून तुला सगळ्या सवलती दिल्या. तू त्याचा उपयोगही छान केलास, छान घडलीस. पण महत्वाकांक्षा थोडी जास्त असल्यामुळं घर, जोडीदार, लग्न या सगळ्या गोष्टी तुला तुच्छ वाटायला लागल्या. जेव्हा जागी झालीस, भानावर आलीस, तेव्हा जरा काय, फारच उशीर झाला. असो, मग वधूवर सूचक मंडळात नाव नोंदवलं. पण मुलं खूपच मोठी होती, म्हणजे दोघात 9 ते 10 वर्षाचं अंतर. कसं हो म्हणणार, काहींचे पगार इतके कमी की आप्तेष्टांना सांगायला सुद्धा लाज वाटेल. एक मुलगा सगळ्या दृष्टीनं योग्य, परदेशात होता, म्हटलं हरकत नाही, पण तो लग्न करून बायकोला आईवडिलांच्या सेवेसाठी भारतातच ठेवणार आणि तो वर्षातून एकदा 15 दिवस येणार. म्हणजे आता आहे तीच परिस्थिती आणि जबाबदारी वाढणार. नाही म्हटलं. असं करत करत 35 आली. आता मात्र मला घाबरल्यासारखं व्हायला लागलं, एकटेपणाची भीती वाटायला लागली. तशातच वसंत नावाच्या एका मुलाला भेटली, बरा वाटला, अनाथ होता त्यामुळं नातेवाईकांचा काही प्रश्नच नव्हता, त्याला पुण्यालाच नोकरी होती. अनाथ असल्यामुळं घरदार काही नव्हतंच. म्हटलं काही हरकत नाही, आपण दोघं मिळून आपलं असं नवीन विश्व तयार करूया. आई बाबा आले, त्याला भेटले, व्यवस्थित वाटला त्यांनाही. मध्यंतरीच्या माझ्या वागण्यामुळं आता आई बाबा मला काहीच सल्ला द्यायचे नाही. तुला जे हवं ते कर. लग्न ठरलं, अर्थात सगळं आम्हीच, म्हणजे मुलीकडच्यांनीच केलं. त्यानं फक्त मंगळसूत्र आणि 2 साड्या घेतल्या. अशा रीतीनं माझं लग्न उरकलं. असं वाटलं आता आयुष्याला स्थैर्य येईल. लग्नानंतर 2-3 महिने अगदी मजेत गेले. घर चालवणं, फिरणं, छोट्या मोठ्या पार्ट्या चालू होत्या. हे सगळे खर्च मीच करायची. असं वाटायचं मी खर्च केलं आणि त्यांनी खर्च केलं, काय फरक पडतो, शेवटी घर तर आपलं दोघांचंच आहे ना. नंतर हळूहळू लक्षात आलं की घरातलं सामान संपलं तरी तो आणत नाही, बाहेर कुठं गेलं तर तो खिशातलं पाकिट काढत सुद्धा नाही. आणि या सगळ्यापेक्षा माझ्या जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा मात्र मी हादरलेच. त्याची कधीच कामावर जाण्याची घाई नसायची. मी घरी आल्यानंतर कामाबद्दल बोलायची, तो काम तर सोडा, मित्र, ओळखीचे, कुणाबद्दलच काहीच सांगायचा नाही. आता मला शंका यायला लागली. मग ठरवलं

की आपण कंपनीत गेल्यावर हा करतो तरी काय, म्हणजे तो कधी कामावर जातो, किती तास काम करतो, त्याच्या कामाचं स्वरूप कसं आहे, त्याचे कोणते आणि कसे मित्र आहेत, एकदा त्याच्याही नकळत हे सगळं बघायलाच हवं. त्या दिवशी रात्रीच मी त्याला सांगितलं की उद्या मला भरपूर काम आहे, त्यामुळं मी सकाळी लवकर जाईन आणि मला रात्री घरी यायला खूप उशीर होईल. माझ्याकडे घराची किल्ली आहे, त्यामुळं तू तुझं काम तुझ्या पद्धतीनं कर, मला रात्री बराच उशीर होईल. मला हे असं करायला खूप वाईट वाटत होतं, पण सत्य जाणून घ्यायचं असेल तर माझ्याकडे याच्याशिवाय दुसरा काही पर्यायच नव्हता. मी सकाळी लवकर आवरून मैत्रिणीकडे गेली आणि साधारणपणे त्याने त्याच्या कामाची जी वेळ सांगितली होती त्याच्या अर्धा तास आधी रिक्षाने आले आणि अशा ठिकाणी उभं राहिले जिथून घर स्पष्ट दिसत होतं, अर्थात चेहरा पूर्णपणे झाकला होता. अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, एक तास झाला, तो काही घरातून बाहेर पडला नाही, पण 1.5 ते 1.5 तासानंतर तिघे चौघेजण घरात गेले. या गोष्टीला बराच वेळ झाला पण घरातून कुणीच बाहेर पडलं नाही, म्हणून घराजवळ जाऊन खिडकीतून बघितलं तर त्या सगळ्यांची छान पार्टी चालली होती, खाणं पिणं ड्रिंक्स मस्त. तो मित्रांना म्हणाला, अरे आज काही घाबरायचं कारणच नाही, कारण रात्रीपर्यंत आपलंच राज्य आहे, जाताना फक्त सगळं नीट आवरून जा. मला ना सोन्याचं अंड देणारी कोंबडी मिळाली आहे, तर मग आपण कशाला हातपाय हलवायचे, करा लेको हो, मस्त मजा करा. मात्र पायाखालची जमीनच सरकली. मी आईबाबांना फोन करून ताबडतोब बोलवून घेतलं, तेही बिचारे आले. मी जर रात्री घरी आले असते तर त्याने त्याचे उद्योग एकतर माझ्या निदर्शनास येऊ दिले नसते आणि कबूलही केले नसते. मग मी शेजार पाजारचे दोघे तिघेजण आणि आईबाबांना घेऊन एकदम घरी गेले. माझ्याकडे किल्ली होतीच, दार उघडताच ते सगळेजण चपापलेच. मी वसंताकडं रागानं पाहिलं, थोडा वेळ एकदम सन्नाटा आणि नंतर एकदम तो रडायलाच लागला. म्हणाला, लग्न झाल्यानंतर 8-10 दिवसातच मला कामावरून काढलं, मी सुन्न होऊन घरी नुसता बसून असायचो, मग हे माझे मित्र यायला लागले आणि तू घरी येण्याच्या आधी सगळं आवरून ते निघून जायचे. माझा इतका संताप झाला. तुझी नोकरी गेली हे जरी खरं असलं तरी तू ते माझ्यापासून लपवलंस आणि शिवाय 4 छंदीफंदी मित्र जमा करून तू माझ्याच पैशावर माज करतोयस, मजा करतोयस, माझ्याशीच खोटं बोलून लाज नाही वाटत तुला? मी त्याला ताबडतोब घराबाहेर काढलं आणि थोड्याच दिवसात घटस्फोट घेतला. माझ्या आयुष्याची झालेली ही परवड पाहून आईबाबांना खूप खूप वाईट वाटलं, ते अजूनच खचले. मी आईला समजावलं, म्हटलं, अगं असला नवरा असण्यापेक्षा नसलेला बरा, एकटीनं शांत आयुष्य जगेन मी, काळजी नको करूस. माझ्या काळजीपोटी आईबाबा पुण्याला आले, पण ते माझ्या घरी राहत नाहीत, त्यांनी वेगळं घर घेतलं. कारण घटस्फोट झाला तरी तो लहर फिरली किंवा पैसे हवे असतील तर काहीतरी कारणं काढून घरी येतो, आईबाबांना त्याची भीती वाटते. आईबाबांना आता माझी काळजीही वाटते आणि रागही येतो. आई नेहमी म्हणते, असं वाटतं तेव्हा आमचे आई वडील आमच्याशी वागायचे ते योग्यच असावं, कदाचित योग्य वयात त्यांनी जो योग्य वर निवडला त्याच्या गळ्यात माळ घालायची आणि मुकाट्यानं संसार करायचा. तसंच आम्ही तुझ्या बाबतीत केलं असतं तर आज जी झाली आहे ती परवड झाली नसती ग तुझी. एवढी महत्वाकांक्षी, शिकलेली, हुशार मी, पण योग्य वेळी योग्य निर्णय न घेतल्यामुळं मी स्वतःच माझ्या आयुष्याची परवड करून घेतली. वेळ चुकली आणि मी टाईम आऊट झाली.

छाया भारसवाडकर यांची कथा टाइम आउट नुकतीच आपण ऐकलीत. मैत्रिणींनो, आज 29 मे हा दिवस जगभरात एव्हरेस्ट दिवस म्हणून साजरा केला जातोय. जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट करण्याचा पराक्रम 1953 मध्ये आजच्याच दिवशी सर एडमंड हिलरी आणि तेन्झिंग नॉर्गे यांनी केला.

केला होता. त्या ऐतिहासिक यशाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा होतोय. तसंच मैत्रिणींनो, एव्हरेस्ट हे फक्त एक पर्वत नाहीये, तर ते मानवी जिद्दीचं, धैर्याचं आणि चिकाटीचं सर्वोच्च प्रतीक आहे.

मैत्रिणींनो, बेला शेंडे यांच्या स्वरातील संदीप खरे यांचं गीत आपण ऐकलं, तर संगीत होतं सलील कुलकर्णी यांचं. बरेच मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण इथे थांबूया. आता मी तुमची रेडिओ सखी लीना पांडे तुमचा निरोप घेते. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादर करते होते नयन पवार. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती असलेला वनिता मंडळाचा कार्यक्रम आपण आत्ताच ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या नेहा खरे.

103 मेगाहर्ट्स एफएम ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. दुपारचा एक वाजला आहे. विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: हमारे एक साथी लिखते हैं कि शिमला का माल रोड घूमे हैं और वहां से दुपट्टे खरीदे हैं और वहां पर लकड़ी के भी काफी सामान मिलते हैं, बहुत ही खूबसूरत लकड़ी के पर्स मिलते हैं। जी हाँ, मैं काफी पहले घूमी हूँ तो काफी कुछ लिया है वहां से, की चेन वगैरह तो है ही, लेकिन साथ में पर्स भी मिलते हैं लकड़ी के और बहुत सी दूसरी चीजें मिलती हैं माल रोड शिमला में। लखनऊ में अमीनाबाद का गड़बड़ झाला यहाँ भी घूमा हूँ, शॉपिंग भी की है, रेवड़ी और गच्चक भी खाई है। अरे वाह, सर्दियों में इसका मजा ही कुछ और होता है।
1: 21 जून रोजी होणारी पुण्यात परीक्षा सुरळीतपणे व्हावी ही सरकारची जबाबदारी असल्याचं शिक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन। आणि महिला क्रिकेटमध्ये इंग्लंड बरोबर T20 मालिकेतला पहिला सामना जिंकून भारताची आघाडी। जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धीदर गाठल्याचं रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालात म्हटलं आहे। 2025-26 वार्षिक अहवाल भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज प्रसिद्ध केला। या वर्षातही भारताने सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था हे स्थान कायम राखलं। जागतिक स्तरावर इंधन दरवाढ, पुरवठा साखळीतले व्यत्यय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या समस्या ही आव्हानं असली तरीही भारतीय अर्थव्यवस्था मजबूत पायावर उभारलेली असल्यानं पुढच्या काळात आर्थिक वाढीला चालना मिळेल असं अहवालात म्हटलं आहे। 2026-27 मध्ये महागाई दर 4% रोखण्याचं उद्दिष्ट अहवालात नमूद केलं आहे। थेट लाभ हस्तांतरण योजनांचा निधी डिजिटल चलनाच्या स्वरूपात वितरित करण्याचा विचार असल्याचं या अहवालात म्हटलं आहे। यंदा जून ते सप्टेंबरच्या कालावधीत होणारा मोसमी पाऊस सरासरीच्या 90% पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे। नवी दिल्लीत आज मान्सून हंगाम 2026 दुसऱ्या टप्प्यातील दीर्घकालीन हवामान अंदाजाविषयी विभागाचे संचालक डॉ मृत्युंजय मोहपात्रा यांनी माध्यमांना माहिती दिली। एल निनो परिस्थितीमुळे देशात यंदाचा नैऋत्य मान्सून दीर्घकालीन सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे। या हंगामात भारतातल्या पावसाच्या स्थितीबद्दल ते यावेळी म्हणाले।
2: 2026 के मानसून ऋतु जून से सितंबर के दौरान पूरे देश में सामान्य से कम बारिश होने का सबसे ज्यादा संभावना है। दक्षिण पश्चिम मानसून ऋतु जून से सितंबर 2026 में उत्तर पूर्व भारत में सामान्य वर्षा होने का संभावना है। ये सामान्य का अर्थ है कि लॉन्ग पीरियड एवरेज का 94-106%। इसके साथ साथ मध्य भारत और दक्षिण प्रायद्वीपीय भारत में लॉन्ग पीरियड एवरेज की 94% से लेस यानी सामान्य से कम वर्षा होने की संभावना है और उत्तर पश्चिम भारत में 92% से कम यानी वहां भी सामान्य से कम बारिश होने का ज्यादा संभावना है।
1: येत्या जून महिन्यात उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, बिहार, ओडिशा, छत्तीसगड आणि गुजरातच्या अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे। शारजाहून पेट्रोलियम घेऊन भारताकडे निघालेल्या निसोस केरॉस या तेलवाहू जहाजाने होर्मुझची समुद्रधुनी यशस्वीपणे पार केली असून ते 3 जून रोजी विशाखापट्टण बंदरात पोहोचेल। जहाजांच्या वाहतुकीचा माग घेणाऱ्या काही संस्थांच्या माहितीनुसार हे जहाज आज सकाळी भारताच्या पश्चिम किनाराजवळ पोहोचलं होतं। इराणच्या IRGC नौदलाने गेल्या 24 तासात 23 व्यापारी जहाजांना होर्मुझची समुद्रधुनी पार करण्याची परवानगी दिल्याचं वृत्त इराणच्या वृत्तसंस्थेनं दिलं होतं। होर्मुझच्या समुद्रधुनीतून जाणाऱ्या सर्व जहाजांवर वाहतूक शुल्क आकारण्याचा इराणचा प्रस्ताव आहे, तर आंतरराष्ट्रीय सागरी मार्गावरच्या वाहतुकीवर असं शुल्क आकारणं बेकायदेशीर असल्याचं संयुक्त राष्ट्रांनी म्हटलं आहे। होर्मुझच्या समुद्रधुनीतली सर्व वाहतूक निःशुल्क असावी असं अमेरिकेनंही म्हटलं आहे। आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र शांतता रक्षक दिनानिमित्त परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज जगभरात सेवा बजावणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या शांतता रक्षकांना अभिवादन केलं। जागतिक शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी त्यांची ही समर्पित सेवा जगातील अत्यंत आव्हानात्मक परिस्थितींमध्येही एक महत्वपूर्ण बदल घडवून आणत आहे अशा शब्दात डॉ जयशंकर यांनी जगभरातील शांतता रक्षकांचा गौरव केला। भारत आणि कॅनडा या दोन्ही देशांनी या वर्षा अखेरपर्यंत सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे। यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणुकीला मोठी चालना मिळणार आहे। भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि कॅनडाचे आंतरराष्ट्रीय व्यापार मंत्री मनिंदर सिंधू यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। दोन्ही देशातील व्यवसाय वाढीसाठी आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्यासाठी हा करार अत्यंत फायदेशीर ठरेल असा विश्वास दोन्ही मंत्र्यांनी व्यक्त केला। यावेळी दोन्ही मंत्र्यांच्या हस्ते कॅनडा भारत व्यापार आणि गुंतवणूक मंचाचं उद्घाटन करण्यात आलं।

मंच दोन्ही देशातील व्यावसायिक नेत्यांना एकत्र आणून नवीन भागीदारी सुरू करण्यास मदत करेल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपर फुटी प्रकरण हे अतिशय गंभीर असून आता 21 जून रोजी होणारी पुनर्परीक्षा सुरळीतपणे व्हावी ही सरकारची जबाबदारी असल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले. नवी दिल्ली इथं ते दूरदर्शन वार्ताहराशी बोलत होते. आता होणाऱ्या परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेत एकही चूक होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे असं प्रधान म्हणाले. पेपर फुटी प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं असून दिवसेंदिवस त्यात नवनवीन खुलासे होत आहेत. त्यामुळे या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं प्रधान यावेळी म्हणाले. एनटीए अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सीने नीट यूजी परीक्षेसाठीचा शुल्क परतावा मिळण्याकरता बँक खात्याचे तपशील सादर करण्याची अंतिम मुदत 22 जूनपर्यंत वाढवली आहे. पेपर फुटीमुळे रद्द करण्यात आलेली ही परीक्षा 21 जून रोजी नव्याने घेतली जाईल. या नव्याने घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही अशी घोषणा एनटीएने यापूर्वीच केली होती. तसंच विद्यार्थ्यांनी यापूर्वीच भरलेलं परीक्षा शुल्क त्यांना परत केलं जाईल असंही एनटीएने स्पष्ट केलं होतं. त्या अनुषंगाने ज्या विद्यार्थी त्यांनी अद्याप तपशील सादर केलेले नाहीत त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करणं सुलभ व्हावं या उद्देशानं ही मुदतवाढ दिल्याचं एनटीएनं स्पष्ट केलं. ही सुविधा 22 जूनला रात्री 11:50 उपलब्ध राहील. देशभरातल्या उच्च न्यायालयांनी प्रलंबित खटल्यांवरचे आदेश राखून ठेवल्याच्या तारखेपासून 3 महिन्यांच्या आत जाहीर करावेत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले. खटल्याच्या सुनावणीत होणाऱ्या विलंबामुळे पक्षकारांचं होणारं नुकसान लक्षात घेऊन सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठाने हा निर्णय घेतला. वैयक्तिक स्वातंत्र्यासंबंधीच्या खटल्यांमध्ये जलदगतीने निर्णय होण्याची आवश्यकता असल्याचंही सर्वोच्च न्यायालयानं अधोरेखित केलं. जामीन अर्जांवरचे आदेश त्याच दिवशी जाहीर करावेत. जर ते राखून ठेवले असतील तर दुसऱ्या दिवशी जाहीर करून न्यायालयाच्या संकेतस्थळावर अपलोड करावेत. जामीन किंवा शिक्षेच्या निलंबनाचा आदेश जारी होताच तो संबंधित तुरुंग प्रशासनाला कळवून त्याच दिवशी किंवा जास्तीत जास्त दुसऱ्या दिवशी त्याची अंमलबजावणी करावी असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काल मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला असून पुढचं सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहायला सांगितलं आहे. कर्नाटकचे भावी मुख्यमंत्री म्हणून डी के शिवकुमार यांचं नाव चर्चेत आहे. सिद्धरामय्या यांनी सर्वाधिक काळ कर्नाटकचं मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. 3 सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडचा 38 धावांनी सहज पराभव करत भारतीय महिला संघाने 1-0 अशी आघाडी घेतली. चेम्सफोर्ड काउंटी क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतानं नाणेफेक गमावल्यानंतर निर्धारित 20 षटकात 7 गड्यांच्या मोबदल्यात 188 धावा केल्या. इंग्लंडला 20 षटकात 8 गड्यांच्या मोबदल्यात केवळ 150 धावा करता आल्या. 40 चेंडूत 79 धावा करणारी जेमिमा रॉड्रिग्स हिला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं. दुसरा T20 सामना उद्या ब्रिस्टल इथे भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता खेळला जाईल. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत अव्वल मानांकित महिला टेनिसपटू अरिना सबालेंकाने फ्रान्सची एल्सा जॅकमो हिला काल चुरशीच्या सामन्यात हरवून तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. आता तिचा सामना ऑस्ट्रेलियाच्या डारिया अत्साकिनाबरोबर होईल. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स हा सामना रंगणार आहे. चंदीगडमध्ये महाराजा यादवेंद्र सिंह मैदानावर संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धी दर गाठल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल. यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. शारजाहून पेट्रोलियम घेऊन भारताकडे निघालेलं आणखी एक जहाज होर्मुज मधून पार. नीट पेपर फुटी प्रकरण अतिशय गंभीर असून आता 21 जून रोजी होणारी पुनर्परीक्षा सुरळीतपणे व्हावी ही सरकारची जबाबदारी असल्याचं शिक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. आणि महिला क्रिकेटमध्ये इंग्लंड बरोबर T20 मालिकेतला पहिला सामना जिंकून भारताची आघाडी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: अस्मिता वाहिनीसह आपण ऐकत आहात ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी. 1:40 होत आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.
1: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला समाजवादी नेते मधु दंडवते यांचं नाव देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा 45वा स्थापना दिवस उत्साहात साजरा. पत्रकारांसाठी दर्पण गृहनिर्माण प्रकल्पाचं पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन. आणि पावसाच्या पार्श्वभूमीवर मालवण बंदर क्षेत्रातली प्रवासी जलवाहतूक 26 मे बंद. या होत्या गेल्या महिनाभरातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधी निलेश जोशी.
2: जिल्ह्यात न्यूतीरॉक दीपगृहाजवळच्या समुद्रात भारतातलं पहिलं अंडर वॉटर म्युझियम, कृत्रिम प्रवाळ आणि पाणबुडी पर्यटन प्रकल्प साकारतोय. समुद्र तळाशी स्थापित केलेल्या निवृत्त युद्धनौका INS गुलदार मध्ये हा प्रकल्प साकारणार आहे. संपूर्ण भारतातला हा अशा प्रकारचा पहिला प्रकल्प आहे. निसर्ग संपन्न कोकण किनारपट्टीच्या शिरपेचात या निमित्तानं आता एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. भारतीय नौदलातून 39 वर्षाच्या गौरवशाली सेवेनंतर निवृत्त झालेली युद्धनौका INS गुलदारला अलीकडेच न्यूतीरॉक दीपगृहाजवळच्या समुद्र तळाशी स्थापित करण्यात आलं. गेले 9 महिने गुलदार विजयदुर्ग बंदरात होती. तिला नियोजित स्थळी टगबोटीनं ओढून आणण्यात आलं. 1 ते 1.5 वर्षात या ठिकाणी प्रवाळ आणि माशांची घरटी तयार होतील. स्कुबा डायव्हिंग आणि 24 आसनी पाणबुडीच्या सहाय्यानं हे पाहता येणार आहे. पर्यावरणपूरक पर्यटनाचा आदर्श निर्माण करणारा हा प्रकल्प जैवविविधतेच्या दृष्टी सुद्धा अत्यंत महत्वाचा मानला जातोय. कोकण रेल्वेच्या उभारणीत मोलाचा वाटा उचलणारे ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी रेल्वे मंत्री मधु दंडवते यांना कोकणवासियांकडून मोठा सन्मान मिळणार आहे. सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस असं नाव देण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अलीकडेच मान्यता देण्यात आली. आता हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. या निर्णयामुळे सावंतवाडी शहरासह संपूर्ण जिल्ह्यात आनंद वातावरण तयार झालं असून रेल्वे प्रवासी संघटना आणि KRC युनियनच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत या निर्णयाचं स्वागत केलंय. राज्याचे बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनानिमित्त ओरोस इथल्या पोलीस कवायत मैदानात ध्वजारोहण करण्यात आलं. महाराष्ट्र राज्याचा 67वा स्थापना दिन आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा 45वा स्थापना दिनानिमित्त ध्वजवंदनाचा शासकीय समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते विविध विकास कामांचं लोकार्पण देखील करण्यात आलं. राष्ट्रीय जनगणनेला 1 मे महाराष्ट्रात सुरुवात झाली असून मत्स्य व्यवसाय आणि नगरविकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी स्वगणना करत जिल्ह्यातल्या जनगणनेचा शुभारंभ केला. या जनगणनेसाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी केलं. दरम्यान स्वगणना मोहिमेत वेंगुर्ला तालुक्यातल्या मूड गावानं उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात प्रथम क्रमांक पटकावलाय. मूठ हे सर्व कुटुंबांची स्वगणना पूर्ण करणारं राज्यातलं पहिलं महसुली गाव ठरलंय. जिल्हाधिकारी तुरी दोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक पातळीवर नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे हा महत्वाचा टप्पा गाठण्यात प्रशासनाला यश आलंय. मूठ गावात 39 घरं आणि 43 कुटुंबांचा समावेश असून गावची लोकसंख्या 144 आहे. गावातल्या सर्वच कुटुंबांनी स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली आहे. दरम्यान स्वगणना 2027 अभियानात वाबवे वैभववाडी नगरपंचायतीनं उल्लेखनीय आणि देदीप्यमान कामगिरी करत जिल्ह्यात सर्व कुटुंबांची स्वगणना पूर्ण करणारं पहिलं शहर होण्याचा मान मिळवलाय. छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियान कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला. यावेळी पालकमंत्री नितेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्यासह अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात नागरिकांना विविध प्रकारच्या दाखल्यांचं वाटप करण्यात आलं. भविष्यात पेंडिंग दाखल्यांची आकडेवारी ही शून्य असेल असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातल्या पत्रकारांना हक्काचं आणि सुरक्षित घर मिळावं या उद्देशानं उभारण्यात येणाऱ्या दर्पण या पत्रकार गृहनिर्माण प्रकल्पाचं भूमिपूजन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलं. पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झालेल्या या सोहळ्याला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, राज्य परिषदेचे अध्यक्ष SM देशमुख, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, उपाध्यक्ष संतोष राऊळ, सचिव दिलीप खडपकर, पदाधिकारी, पत्रकार तसंच विविध क्षेत्रातले मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कार्यक्रमात पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा प्रशस्तीपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी पत्रकारांचं स्नेहसंमेलन देखील उत्साहात संपन्न झालं. पावसाळी हंगामाची सुरुवात आणि समुद्रातले संभाव्य धोके लक्षात घेता जिल्ह्यात मालवण बंदर क्षेत्रात 26 मे सर्व प्रकारची प्रवास जलवाहतूक आणि व्यावसायिक जलक्रीडा प्रकार पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहेत. तसे आदेश महाराष्ट्र सागरी मंडळानं जारी केले आहेत. हा बंदी आदेश

आकाशवाणी मुंबई प्रज्ञा तळेगावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक आव्हानांचा सामना करत भारताच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धीदर गाठल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल. यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. आगामी काळात महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात AIचं नेतृत्व करेल असा मुख्यमंत्र्यांना विश्वास. विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा 15 जागांबाबत निर्णय. 2 जागांबाबत चर्चा सुरू. आणि कुस्तीपटू विनेश फोगटला आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी निवड चाचणीत भाग घेता येईल असा सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा. जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थ

0: व्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धी दर गाठल्याचं रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालात म्हटलं आहे. 2025-26 आर्थिक वार्षिक अहवाल भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज प्रसिद्ध केला. सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था हे स्थान भारतानं या वर्षातही कायम राखलं. जागतिक स्तरावर इंधन दरवाढ, पुरवठा साखळीतले व्यत्यय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या समस्या ही आव्हानं असली तरी भारतीय अर्थव्यवस्था मजबूत पायावर उभी असल्यानं पुढच्या काळात आर्थिक वाढीला चालना मिळेल असं अहवालात म्हटलं आहे. 2026-27 महागाई दर 4% रोखण्याचं उद्दिष्ट अहवालात नमूद केलं आहे. थेट लाभ हस्तांतरण योजनांचा निधी डिजिटल चलनाच्या स्वरूपात वितरित करण्याचा विचार असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. 2025-26 या वर्षात आर्थिक फसवणुकीची 10,114 प्रकरणं उघडकीस आली. त्यात सुमारे 48,021 कोटी रुपयांची फसवणूक झाली होती अशी माहिती अहवालात दिली आहे. यंदा जून ते सप्टेंबरच्या कालावधीत होणारा मोसमी पाऊस सरासरीच्या 90% पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. नवी दिल्लीत आज मान्सून हंगाम 2026 दुसऱ्या टप्प्यातील दीर्घकालीन हवामान अंदाजाविषयी विभागाचे संचालक डॉक्टर मृत्युंजय मोहपात्रा यांनी माध्यमांना माहिती दिली. एल निनो परिस्थितीमुळे देशात यंदाचा नैऋत्य मान्सून दीर्घकालीन सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. या हंगामात भारतातल्या पावसाच्या स्थितीबद्दल ते यावेळी म्हणाले.
1: 2026 के मानसून ऋतु जून से सितंबर के दौरान पूरे देश में सामान्य से कम बारिश होने का सबसे ज्यादा संभावना है. दक्षिण पश्चिम मानसून ऋतु जून से सितंबर 2026 में उत्तर पूर्व भारत में सामान्य वर्षा होने का संभावना है. ये सामान्य का अर्थ है कि लॉन्ग पीरियड एवरेज का 94-106%. इसके साथ साथ मध्य भारत और दक्षिण प्रायद्वीपीय भारत में लॉन्ग पीरियड एवरेज की 94% से लेस यानी सामान्य से कम वर्षा होने की संभावना है और उत्तर पश्चिम भारत में 92% से कम यानी वहां भी सामान्य से कम बारिश होने का ज्यादा संभावना है.
0: येत्या जून महिन्यात उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, बिहार, ओडिशा, छत्तीसगड आणि गुजरातच्या अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. आम्ही काळात महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात एआयचं नेतृत्व करेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. ते आज मुंबईत मुंबई टेक वीक 2026 उद्घाटन प्रसंगी मुलाखतीत बोलत होते. मुंबईची आर्थिक ताकद, तंत्रज्ञान कौशल्य, मजबूत स्टार्टअप परिसंस्था आणि नवतंत्रज्ञान स्वीकारण्याची तयारी यामुळे महाराष्ट्र एआय क्रांतीचं नेतृत्व करण्यासाठी अत्यंत सक्षम स्थितीत आहेत असं ते म्हणाले. मुंबई टेक वीकमध्ये सहभागी झालेल्या देश विदेशातल्या स्टार्टअप्स आणि तंत्रज्ञान कंपन्यांना महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. राज्य शासन केवळ इन्क्युबेशन आणि एक्सेलरेशन पुरतं मर्यादित नसून फंड ऑफ फंड्सच्या माध्यमातून गुंतवणूक सहाय्यही देत आहे. शासन भागीदार म्हणून तुमच्यासोबत उभं राहायला तयार आहे अशी ग्वाही त्यांनी दिली. या कार्यक्रमाला मुंबईच्या महापौर ऋतू गावडे, उद्योजक, गुंतवणूकदार आणि जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. नीट पेपर त्रुटी प्रकरण हे अतिशय गंभीर असून आता 21 जून रोजी होणारी पुनर्परीक्षा सुरळीतपणे व्हावी ही सरकारची जबाबदारी असल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले. नवी दिल्लीत ते दूरदर्शनशी बोलत होते. आता होणाऱ्या परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेत एकही चूक होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे असं प्रधान म्हणाले. पेपर फुटी प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं असून दिवसेंदिवस त्यात नवनवीन खुलासे होत आहेत. त्यामुळे या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं प्रधान म्हणाले. एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं नीट यूजी परीक्षेसाठीचा शुल्क परतावा मिळण्याकरता बँक खात्याचे तपशील सादर करण्याची अंतिम मुदत 22 जूनपर्यंत वाढवली आहे. आधी ही मुदत 26 मेपर्यंत होती. मात्र नोंदणी केलेल्या 23 लाख विद्यार्थ्यांपैकी केवळ 13 लाख विद्यार्थीच त्या मुदतीत तपशील सादर करू शकले होते. त्या अनुषंगानं ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप तपशील सादर केले नाहीत त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करणं सुलभ व्हावं या उद्देशानं ही मुदतवाढ दिल्याचं एनटीएने स्पष्ट केलं. देशभरातल्या उच्च न्यायालयांनी प्रलंबित खटल्यांवरचे आदेश राखून ठेवल्याच्या तारखेपासून 3 महिन्यांच्या आत जाहीर करावेत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. खटल्याच्या सुनावणीत होणाऱ्या विलंबामुळे पक्षकार

0: शेतकऱ्यांचं होणारं नुकसान लक्षात घेऊन न्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत न्यायमूर्ती जयमल्य बागची यांच्या खंडपीठानं हा निर्णय घेतला. वैयक्तिक स्वातंत्र्यासंबंधीच्या खटल्यांमध्ये जलद गतीनं निर्णय होण्याची आवश्यकता असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं अधोरेखित केलं. जामीन अर्जांवरचे आदेश त्याच दिवशी जाहीर करावेत, जर ते राखून ठेवले असतील तर दुसऱ्या दिवशी जाहीर करून न्यायालयाच्या संकेतस्थळावर अपलोड करावेत. जामीन किंवा शिक्षेच्या निलंबाचा आदेश जारी होताच तो संबंधित तुरुंग प्रशासनाला कळवून त्याच दिवशी किंवा जास्तीत जास्त दुसऱ्या दिवशी त्याची अंमलबजावणी करावी असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विधान परिषदेच्या 17 जागांपैकी 15 जागांबाबत महाविकास आघाडीचा निर्णय झाला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज मुंबईत बातमीदारांना ही माहिती दिली. तर 2 जागांवर अद्याप चर्चा सुरू असून येत्या 2 दिवसात त्याबद्दल निर्णय घेऊ असं सपकाळ म्हणाले. चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, धाराशिव, अहिल्यानगर, सोलापूर, अमरावती, बीड, लातूर या 8 जागांवर तर पोटनिवडणूक असणाऱ्या नागपूर इथे काँग्रेस उमेदवार देणार आहे. रायगड, रत्नागिरी, जळगाव, परभणी, हिंगोली, संभाजीनगर या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार असतील. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार पुणे, ठांगली, ठाणे, सांगली, सातारा येथून उभे राहणार आहेत. ड्रोनच्या माध्यमातून शस्त्रांच्या तस्करीविरोधात NIA अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेनं आज महाराष्ट्रासह 4 राज्यांमध्ये मिळून 12 ठिकाणी छापे टाकले. ड्रोनच्या माध्यमातून भारतात मोठ्या प्रमाणावर शस्त्र, दारुगोळा, IED पाठवल्याचा संशय असणाऱ्या जसवीर चौधरी आणि त्याच्या काही सहकाऱ्यांसंबंधात ही कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईत डिजिटल उपकरणं, कागदपत्रं आणि संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आलं असून त्याची तपासणी सुरू आहे. शारजाहून पेट्रोलियम घेऊन भारताकडे निघालेल्या निसोस केसॉर या तेलवाहू जहाजानं होर्मुझची समुद्रधुनी यशस्वीपणे पार केली असून ते 3 जून रोजी विशाखापट्टणम बंदरात पोहोचेल. जहाजांच्या वाहतुकीचा माग घेणाऱ्या काही संस्थांच्या माहितीनुसार हे जहाज आज सकाळी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर पोहोचलं. कुस्तीपटू विनेश फोगटचा आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तिला आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी 30 आणि 31 मे रोजी होणाऱ्या निवड चाचणीत सहभागी होण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिली. न्यायमूर्ती SPC नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक अराधे यांच्या खंडपीठानं हा आदेश दिला. विनेशला निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्याची परवानगी देणाऱ्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत भारतीय कुस्ती महासंघानं दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना खंडपीठानं हा निर्णय दिला. आजच्या या टप्प्यावर उच्च न्यायालयानं आदेश दिल्यानंतर विनेशच्या आशा आणि अपेक्षा उंचावल्या आहेत. तिला घरी परत जा, आम्ही काहीही करू शकत नाही असं सांगणं योग्य ठरणार नाही असं खंडपीठानं कुस्ती महासंघांच्या वकिलांना सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धीदर गाठल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल. यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. आगामी काळात महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात AIचं नेतृत्व करेल असा मुख्यमंत्र्यांचा विश्वास. विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा 15 जागांबाबत निर्णय, 2 जागांबाबत चर्चा सुरू आणि कुस्तीपटू विनेश फोगटला आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी निवड चाचणीत भाग घेता येईल असा सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. 3:45 झालीत. याबरोबरच अस्मिता वाहिनीची पहिली प्रसारण सभा आता इथेच समाप्त होते. अस्मिता वाहिनीची दुसरी प्रसारण सभा सुरू होईल संध्याकाळी 5 वाजता. दरम्यान AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरील प्रसारण आपण ऐकू शकता. तेव्हा भेटूया अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या प्रसारण सभेत संध्याकाळी 5 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

नमस्कार मित्रांनो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारा युवक मित्र मैत्रिणींचा आवडीचा कार्यक्रम युववाणी. आणि आजच्या आपल्या युववाणी कार्यक्रमात मी तुमची होस्ट आणि तुमची रेडिओ सखी गायत्री देवडे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते.

मित्रांनो, आजचा हा दिवस खूप खास आहे, कारण आज आपण साजरा करतोय स्वदेशी दिन. स्वदेशी म्हणजे आपल्या देशात तयार होणाऱ्या वस्तूंना प्राधान्य देण्याचा संकल्प, आपल्या त्या कष्टकरी हातांचा सन्मान आणि आत्मनिर्भर भारताकडे टाकलेलं एक मजबूत पाऊल. जेव्हा आपण स्वदेशी हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्याला आठवतो तो आपला दैदिप्यमान इतिहास आणि स्वातंत्र्य लढा. पण आजच्या 21व्या शतकात भारताचा तरुण नागरिक म्हणून जेव्हा आपण या शब्दाकडे पाहतो तेव्हा स्वदेशीचा अर्थ फक्त इतिहासापुरता मर्यादित राहत नाही, तर आज स्वदेशी म्हणजे आपल्या देशाची संस्कृती, आपला समृद्ध वारसा आणि आपले स्थानिक उद्योग आणि आपल्या मातीतून निर्माण होणाऱ्या गोष्टींवरचा नितांत विश्वास बनला आहे. मित्रांनो, महात्मा गांधींनी स्वदेशीचा विचार मांडला तेव्हा त्यामागे फक्त आर्थिक विचार नव्हता, तर देशाला स्वाभिमानी बनवण्याची एक भावना होती. आणि आजच्या काळात स्वदेशीचा अर्थ हा अगदी व्यापक झालेला आहे. स्थानिक व्यवसाय, भारतीय उद्योग, गावागावातील लहान लहान कलाकार, महिला बचत गट आणि महत्वाचं म्हणजे युवा उद्योजक अर्थात स्टार्टअप्स, या सगळ्यांना साथ देणं म्हणजेच खरं स्वदेशी आहे. म्हणूनच आजच्या स्वदेशी दिनानिमित्त आपण या स्वदेशीचं महत्व जाणून घेणार आहोत आणि त्यासोबतच देशप्रेमाची भावना जागवणारी सुंदर सुंदर गाणी देखील ऐकणार आहोत. सो स्टे ट्यून्ड, ऐकत रहा युववाणी. मी गायत्री तुमच्या सोबत आहे.

मित्रांनो, हे गाणं ऐकलं की आपल्या मातीचा सुगंध आजूबाजूला आणि मनात देखील दूरपर्यंत दरवळतो. मित्रांनो, स्वदेशी दिन हा फक्त एक दिवस नाही, तर आपल्या दैनंदिन जीवनात बदल घडवण्याची एक प्रेरणा आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, 29 मे हाच दिवस आपण स्वदेशी दिवस म्हणून का ओळखतो? तर 1905 साली बंगालची फाळणी झाली आणि 29 मे 1906 रोजी कलकत्ता टाउन हॉलमध्ये ठराव झाला की परदेशी माल नको, स्वदेशीच हवा. रवींद्रनाथ टागोर, बिपिन चंद्र पाल हे रस्त्यावर उतरले. दुकानदारांनी विलायती कापड जाळलं, विद्यार्थ्यांनी परदेशी पेन फेकले आणि हा दिवस भावनेचं कृतीत रूपांतर झालं तो दिवस आहे. तेव्हा स्वदेशीचे 4 खांब होते. पहिलं म्हणजे स्वदेशी वस्तू, त्यात भारतीय कापड, मीठ, साखर या वस्तू होत्या. दुसरं म्हणजे स्वदेशी शिक्षण, ब्रिटिश शाळांवर बहिष्कार आणि बंगाल नॅशनल कॉलेज हे सुरू झालं, ही म्हणजे आजची जाधवपूर युनिव्हर्सिटी. तिसरं म्हणजे स्वदेशी न्याय, इंग्रजी कोर्ट नको, पंचायत समितीने न्याय मिळायला हवा. आणि चौथं स्वदेशी भाषा, सगळी कामं

बंगाली, हिंदी, मराठी या भाषेतून व्हावी असा आग्रह होता. तर मित्रांनो, अशा प्रकारे या दिवशी भावनेचं कृतीत रूपांतर झालं. पण थांबा, 1906 स्वदेशी आणि 2026 स्वदेशी सेम आहे का? तर 1906 युद्ध हा नकार देऊन लढला, हे नको म्हणाला. आणि आजचा हा युद्ध स्वदेशी म्हणजे नकार नाही तर निवड असं म्हणणारा आहे.

मित्रांनो, आज आपण ऑनलाईन खरेदी करतो, ब्रँड्सच्या मागे धावतो, पण आपल्या आसपास तयार होणाऱ्या उत्कृष्ट वस्तूंकडे आपलं किती वेळा लक्ष जातं? आपल्या महाराष्ट्रातली पैठणी, कोल्हापूरची चप्पल, वारली कला, हातमागावरील कपडे ही सगळी फक्त उत्पादनं नाहीत, तर आपल्या संस्कृतीची ओळख आहे. जर प्रत्येक तरुणाने व्होकल फॉर लोकल ही भावना स्वीकारली तर हजारो नवीन छोट्या उद्योगांना नवीन ताकद आणि नवीन दिशा मिळू शकते.

तर मित्रांनो, आजच्या या स्वदेशी दिनानिमित्त एक गोष्ट नक्की लक्षात ठेवूया की स्वदेशी म्हणजे फक्त भारतीय वस्तू विकत घेणं नाही, तर भारतीय विचारांना आणि मेहनतीला साथ देणं आहे. आज भारतातील अनेक तरुण स्टार्टअप सुरू करत आहेत. कोणी ग्रामीण भागात रोजगार निर्माण करत आहे, तर कोणी पर्यावरणपूरक उत्पादनं देखील तयार करत आहे. आणि त्यामुळेच मेड इन इंडिया ही आता फक्त ओळख राहिलेली नाही, तर ती जगभरात गुणवत्ता आणि विश्वासाचं एक प्रतीक बनत आहे. आणि त्यामुळेच आपण वापरत असलेली प्रत्येक स्वदेशी वस्तू एका भारतीयाच्या स्वप्नांना बळ देत असते.

मित्रांनो, किती सुंदर भावना आहे ना या गाण्यात. देशापासून दूर असतानाही मन मात्र आपल्या मातीशी जोडलेलं राहतं. तसंच मित्रांनो, स्वदेशी दिन आपल्याला एक जबाबदारीही सांगतो. आपल्या देशाच्या प्रगतीत आपणही योगदान द्यायला हवं. आज भारतीय विज्ञान, तंत्रज्ञान, अंतराळ संशोधन, औषध निर्मिती आणि उद्योग क्षेत्रात जगात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहे. आणि म्हणूनच आजचा तरुण जर भारतीय उत्पादनांवर विश्वास ठेवेल तरच उद्याचा भारत आणखी सक्षम बनेल. चला तर मग आजच्या स्वदेशी दिनी एक छोटासा संकल्प करूयात. जिथे शक्य असेल तिथे स्वदेशीलाच प्राधान्य देऊया. आणि मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. देशप्रेम हे फक्त घोषणांमधून व्यक्त होत नसतं, तर आपण केलेल्या छोट्या छोट्या कृतींमधून देखील दिसून येतं. जेव्हा आपण एखाद्या स्थानिक विक्रेत्याकडून वस्तू खरेदी करतो तेव्हा भारतीय कलाकारांच्या कलेला आपण दाद देत असतो. जेव्हा आपण गावातल्या एखाद्या छोट्या उत्पादनांचा अभिमानाने वापर करतो तेव्हा फक्त आपण व्यवहार करत नाही तर आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि ते उत्पादन बनवणाऱ्या एखाद्या व्यक्तीला त्याच्या स्वप्नांना बळ देत असतो. त्यामुळेच स्वदेशी ही फक्त चळवळ नाही तर आपलेपणा जपण्याची भावना आहे. आणि ही भावना प्रत्येक तरुणाच्या मनात रुजणं हीच आजच्या स्वदेशी दिनाची खरी गरज आहे.

मित्रांनो, व्होकल फॉर लोकल ही केवळ एक घोषणा नाही, तर तो आपल्या जीवनशैलीचा भाग बनला पाहिजे. जेव्हा आपण आपल्या सणासुदीला स्थानिक कुंभाराकडून मातीची पणती विकत घेतो किंवा आपल्या मित्राला भेट देण्यासाठी भारतात तयार झालेली एखादी वस्तू निवडतो, तेव्हा आपण आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत एक छोटंसं पण महत्त्वाचं असं योगदान देत असतो. चला तर मग आजच्या या स्वदेशी दिनानिमित्त आपण एक नवा दृष्टिकोन स्वीकारूया, आपल्या देशातल्या निर्मितीचा अभिमान बाळगूया, स्थानिक उत्पादनांना आणि कलाकारांना प्रोत्साहन देऊया आणि आपल्या दैनंदिन जीवनात देखील स्वदेशीचा सूर छेडूया.

तर मित्रांनो, आजच्या स्वदेशी दिन विशेष युववाणी कार्यक्रमातून आपण जाणून घेतलं की स्वदेशी म्हणजे फक्त खरेदी नाही तर आपल्या देशाच्या प्रगतीशी जोडलेली एक भावना आहे. आणि त्यामुळेच स्थानिक ककार, छोटे उद्योग, महिला बचत गट, शेतकरी आणि युवा स्टार्टअप या सगळ्यांच्या पाठीशी उभं राहणं म्हणजेच खरं राष्ट्र.

तेव्हा या कार्यक्रमातून मी गायत्री देवडे तुमचा निरोप घेते. मी आशा करते की आजचा कार्यक्रम आणि आजचा हा विषय तुम्हाला नक्कीच आवडला असेल. पुन्हा भेटूया नव्या विषयासह आणि नव्या उत्साहाबरोबर. हा कार्यक्रम तुम्ही ऐकलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजित बनसोडे. स्टे पॉझिटिव्ह, स्टे हेल्दी. बाय बाय फ्रेंड्स.

0: श्रोते हो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छाजी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहे.
1: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
2: वाह,
1: पुरस्कार समारोह के लिए जयदु जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
0: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास. युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 आवश्यक FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आपकी

आहे. 2026-27 मध्ये महागाई दर 4% रोखण्याचं उद्दिष्ट अहवालात नमूद केलंय. थेट लाभ हस्तांतरण योजनांचा निधी डिजिटल चलनाच्या स्वरूपात वितरित करण्याचा विचार असल्याचं या अहवालात म्हटलंय. शारजाहून पेट्रोलियम घेऊन भारताकडे निघालेल्या निसोस कॅरॉस या तेलवाहू जहाजानं हॉर्मुझची समुद्रधुनी यशस्वीपणे पार केली असून ते 3 जून रोजी विशाखापट्टणम बंदरात पोहोचेल. जहाजांच्या वाहतुकीचा माग घेणाऱ्या काही संस्थांच्या माहितीनुसार हे जहाज आज सकाळी भारताच्या पश्चिम किनाऱ्याजवळ पोहोचलं होतं. विधान परिषदेसाठीच्या 17 पैकी 15 जागांबाबत महाविकास आघाडीचा निर्णय झालाय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज मुंबईत बातमीदारांना ही माहिती दिली. तर 2 जागांवर अद्याप चर्चा सुरू असून येत्या 2 दिवसात याबद्दल निर्णय घेऊ असं सपकाळ म्हणाले. चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, धाराशिव, अहिल्यानगर, सोलापूर, अमरावती, बीड, लातूर या 8 जागांवर तर पोटनिवडणूक असणाऱ्या नागपूर इथं काँग्रेस उमेदवार देणार आहे. रायगड, रत्नागिरी, जळगाव, परभणी, हिंगोली, संभाजीनगर या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार असतील. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार पुणे, ठाणे, सांगली, सातारा इथून उभे राहणार आहे. बुलडाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूर तालुक्यात अनाधिकृत HTBT कापूस बियाण्यांची अवैध वाहतूक आणि विक्री करणाऱ्या टोळीला कृषी अधिकाऱ्यांच्या पथकानं रंगेहात पकडलं. या कारवाईत एकूण 8,58,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आगामी काळात महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात AIचं नेतृत्व करेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. ते आज मुंबईत मुंबई टेक वीक 2026 उद्घाटन प्रसंगी आयोजित मुलाखतीत बोलत होते. मुंबईची आर्थिक ताकद, तंत्रज्ञान कौशल्य, मजबूत स्टार्टअप परिसंस्था आणि नवतंत्रज्ञान स्वीकारण्याची तयारी यामुळे महाराष्ट्र AI क्रांतीचं नेतृत्व करण्यासाठी अत्यंत सक्षम स्थितीत आहे असं ते म्हणाले. मुंबई टेक वीकमध्ये सहभागी झालेल्या देशविदेशातल्या स्टार्टअप आणि तंत्रज्ञान कंपन्यांना महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. राज्य शासन केवळ इन्क्युबेशन आणि ऍक्सिलरेशन पुरतं मर्यादित नसून फंड ऑफ फंड्स च्या माध्यमातून गुंतवणूक सहाय्य देखील देणार आहे. शासन भागीदार म्हणून तुमच्यासोबत उभं राहायला तयार आहे अशी ग्वाही त्यांनी दिली. या कार्यक्रमाला मुंबईच्या महापौर रिऊ तावडे उपस्थित होत्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा संपर्क आणि समर्थन यांच्या सहाय्यानं लोकजागरासाठी समर्पित असून केवळ राजकीय कार्य हे त्याचं दैनंदिन उपक्रम नसून देशात एकात्मता, सामाजिक समरसता नांदण्यासाठी सदैव कार्य करत राहणं हे प्रमुख उद्दिष्ट आहे असं मत संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी आज नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी औपचारिक चर्चा करताना व्यक्त केलं. दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे आयोजित कार्यकर्ता विकास वर्ग द्वितीय चा समापन सोहळा 4 जून रोजी होणार असून या कार्यक्रमाला उद्योगपती पद्मभूषण कुमार मंगलम बिर्ला आणि सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं NEET UG परीक्षेसाठीचा शुल्क परतावा मिळण्याकरता बँक खात्याचे तपशील सादर करण्याची अंतिम मुदत 22 जून पर्यंत वाढवली आहे. याआधी ही मुदत 26 मे पर्यंत होती. मात्र नोंदणी केलेल्या 23 लाख विद्यार्थ्यांपैकी केवळ 13 लाख विद्यार्थ्यांनीच त्या मुदतीत तपशील सादर केले. पेपरफुटीमुळे रद्द केलेली ही परीक्षा 21 जून रोजी नव्याने घेतली जाईल. त्यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही अशी घोषणा NTA नं यापूर्वीच केली होती. तसंच विद्यार्थ्यांनी यापूर्वी भरलेलं परीक्षा शुल्क त्यांना परत केलं जाईल असंही NTA नं स्पष्ट केलं होतं. त्या अनुषंगानं ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप तपशील सादर केले नाही त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करणं सुलभ व्हावं या उद्देशानं ही मुदतवाढ दिल्याचं NTA नं स्पष्ट केलंय. उमेदवार त्यांचे प्रवेश तपशील वापरून NEET UG 2026 या नोंदणी पोर्टलवर लॉग इन करू शकतात आणि बँक खात्याचे तपशील सादर करण्यासाठी रिफंड लिंकचा वापर करू शकतात. गोंदिया शहरात दूषित पाणी पुरवठ्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात मटका फोडो आंदोलन करण्यात आलं. भूमिगत गटार योजनेच्या कामामुळे अनेक ठिकाणी पाईपलाईन फुटून गढूळ पाणी पुरवठा होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. तसंच वाढते वीज दर आणि सुरू असलेल्या लोडशेडिंग विरोधात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला देखील निवेदन देण्यात आलं आहे. IPL क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्सचा सामना रंगणार आहे. चंदीगडमध्ये महाराजा यादवेंद्र सिंग मैदानावर संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. पात्रता फेरीच्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं गुजरात टायटन्स संघाचा पराभव केला होता. हवामान. वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात आजही उष्णतेच्या लाटेचा

रेड अलर्ट कायम असून नागपूर, गोंदिया, गडचिरोली, अमरावती या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. दरम्यान उद्या नागपूरसह भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अकोला, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पर्जन्यमान राहण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. आज दुपारी 2:30 नोंदवलेल्या तापमानानुसार सर्वाधिक कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 45.4°C इतकं नोंदवण्यात आलं, तर नागपुरात 43.8°C इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात ब्रह्मपुरीत काँग्रेसनं तीव्र आंदोलन केलं आहे. काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या मोर्चात कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या वाढत्या दरांमुळे सामान्य जनता, मध्यमवर्गीय आणि शेतकरी होरपळून निघाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं 2026-27 या आर्थिक वर्षात चलनीकरणासाठी निवडलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या काही भागांची यादी जाहीर केली आहे. निवडलेल्या राष्ट्रीय महामार्गाची एकत्रित लांबी 1692 किलोमीटर असून हे रस्ते महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि हरियाणातून जातात. यात महाराष्ट्रातल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वर वर्धा ते बुटीबोरी आणि राष्ट्रीय महामार्ग 52 वर छत्रपती संभाजीनगर ते कोराडी या मार्गांचा समावेश आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धी दर गाठल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल. आणि नीट यूजी परीक्षेसाठीचा शुल्क परतावा मिळण्याकरता बँक खात्याचे तपशील सादर करण्याची अंतिम मुदत NTA 22 जून पर्यंत वाढवली. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
1: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी.
2: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
3: श्रोते हो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

लहान मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151 30. श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही.

0: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवतायत. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
1: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. pmsuryaghar.gov.in वर.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पुण्यात विषारी दारू प्यायल्यानं मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 12 आतापर्यंत 8 जणांना अटक. विधान परिषदेच्या 17 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीत सहमती. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये सुमारे 1100 अंकांची घसरण. आणि यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पाऊस पडण्याचा अंदाज. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात विषारी दारू प्यायल्यामुळे आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला असून दापोडी, फुगेवाडी, काळेपडळ आणि हडपसर परिसरातही 5 जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक केली असून पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस वेगानं तपास करत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मुख्य आरोपी योगेश वानखेडे यालाही अटक केली आहे. त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सखोल चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीकरता महाविकास आघाडीचं 15 जागांवर एकमत झालं आहे. त्यानुसार काँग्रेस 8, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 4, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवणार आहे. याबाबत आज मुंबईत महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बातमीदारांना ही माहिती दिली. उर्वरित 2 जागांवरही लवकरच निर्णय होईल असं त्यांनी सांगितलं. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अनिल देसाई, आमदार अंबादास दानवे उपस्थित होते. चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड तसंच पोटनिवडणूक असणाऱ्या नागपूर मतदारसंघात काँग्रेस उमेदवार देणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुणे, ठाणे आणि सांगली सातारा या 3 जागा, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रायगड, जळगाव, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर या 4 जागा लढवत आहे असं सपकाळ यांनी सांगितलं. नीट परीक्षेसारख्या प्रकरणात जबाबदारी निश्चित केली पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. नीटचे पेपर फुटल्यानंतर दाखल झालेल्या याचिकासमूहावर न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुनावणी सुरू आहे. नीट परीक्षेबाबत वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा घेण्याकरता वेगळी मजबूत आणि स्वायत्त यंत्रणा तयार करावी किंवा सध्याच्या राष्ट्रीय परीक्षा संस्थेमध्ये आमूलाग्र बदल करावा अशी मागणी यातल्या एका याचिकेत केली आहे. येत्या 21 जून रोजी फेरपरीक्षा होणार असून त्यावेळी काही गैरप्रकार होऊ नयेत याकरता विशेष उपाययोजना केल्या आहेत. प्रधानमंत्री स्वतः या प्रक्रियेवर लक्ष ठेवून असल्याचं महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सांगितलं. मात्र जबाबदारी निश्चित करणारा आणि अशा परीक्षांच्या

0: प्रक्रियेत सुधारणा करण्याबाबत सविस्तर जबाब दाखल करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाला दिले. एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं नीट यूजी परीक्षेसाठीचा शुल्क परतावा मिळण्याकरता बँक खात्याचे तपशील सादर करण्याची अंतिम मुदत 22 जूनपर्यंत वाढवली आहे. आधी ही मुदत 26 मे पर्यंत होती. मात्र नोंदणी केलेल्या 23 लाख विद्यार्थ्यांपैकी केवळ 13 लाख विद्यार्थीच त्या मुदतीत तपशील सादर करू शकले होते. त्या अनुषंगानं ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप तपशील सादर केले नाहीत त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करणं सुलभ व्हावं या उद्देशानं ही मुदतवाढ दिल्याचं एनटीएनं स्पष्ट केलं आहे. राज्यात इयत्ता 11वीच्या प्रवेश प्रक्रियेसाठीची पहिली यादी आज जाहीर झाली. राज्यातल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. या प्रवेशासाठी राज्यभरातून 12,51,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवस महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1092 अंकांची घसरण झाली आणि तो 74,776 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 359 अंकांची घसरण नोंदवत 23,548 अंकांवर बंद झाला. यंदा जून ते सप्टेंबरच्या कालावधीत होणारा मोसमी पाऊस सरासरीच्या 90% पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. नवी दिल्लीत आज मान्सून हंगाम 2026 दुसऱ्या टप्प्यातल्या दीर्घकालीन हवामान अंदाजाविषयी विभागाचे संचालक डॉ मृत्युंजय मोहपात्रा यांनी माध्यमांना माहिती दिली. एल निनो परिस्थितीमुळे देशात यंदाचा नैऋत्य मान्सून दीर्घकालीन सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. या हंगामात भारतातल्या पावसाच्या स्थितीबद्दल ते यावेळी म्हणाले.
1: 2026 के मानसून ऋतु जून से सितंबर के दौरान पूरे देश में सामान्य से कम बारिश होने का सबसे ज्यादा संभावना है. दक्षिण पश्चिम मानसून ऋतु जून से सितंबर 2026 में उत्तर पूर्व भारत में सामान्य वर्षा होने का संभावना है. ये सामान्य का अर्थ है कि लॉन्ग पीरियड एवरेज का 94-106%. इसके साथ साथ मध्य भारत और दक्षिण प्रायद्वीपीय भारत में लॉन्ग पीरियड एवरेज की 94% से लेस यानी सामान्य से कम वर्षा होने की संभावना है और उत्तर पश्चिम भारत में 92% से कम यानी वहां भी सामान्य से कम बारिश होने का ज्यादा संभावना है.
0: येत्या जून महिन्यात उत्तर प्रदेश हरियाणा पंजाब बिहार ओदिशा छत्तीसगड आणि गुजरातच्या अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. शेतकऱ्यांना बियाण्यांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी 1,74,000 क्विंटलचा राष्ट्रीय बियाणे साठा स्थापन करण्यात आल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे. ते आज नवी दिल्लीत खरीप हंगाम 2026 आयोजित राष्ट्रीय कृषी परिषदेच्या दुसऱ्या दिवशी माध्यमांशी बोलत होते. देशाचं एकूण अन्नधान्य उत्पादन अंदाजे 37,60,00,000 टनांपेक्षा जास्त झालं असून ते आतापर्यंतचं सर्वाधिक उत्पादन आहे असं त्यांनी सांगितलं. आतापर्यंत 9,76,000 शेतकरी ओळखपत्र तयार केली आहेत. शेतकऱ्यांना आता विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी वेगळ्या कागदपत्रांची गरज भासणार नाही असं ते म्हणाले. खत वितरणात पारदर्शकता काळाबाजार रोखणं आणि खऱ्या शेतकऱ्यांना योग्य पुरवठा सुनिश्चित करण्याची गरज असल्याचं चव्हाण म्हणाले. जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त नवी दिल्लीत तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था TOFEI या ॲपच्या प्रायोगिक आवृत्तीचं उद्घाटन आज केंद्रीय आरोग्य सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांच्या हस्ते झालं. देशभरातल्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये तंबाखू संबंधित नियमांची अंमलबजावणी आणि देखरेख सुनिश्चित करणं हा या ॲपचा उद्देश आहे. नाशिक जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागानं 5 ठिकाणी छापे टाकून 1,19,000 रुपयांचा संशयित अन्नसाठा जप्त केला आहे. जप्त केलेल्या अन्नपदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. त्याचा अहवाल प्राप्त होताच संबंधित विक्रेते पुरवठादार यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असं विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडरची दरवाढ आणि टंचाई विरोधात काँग्रेसनं राज्यात अनेक ठिकाणी आज आंदोलन केलं. नागपूर इथं काँग्रेस

0: कार्यकर्त्यांनी हातात दुचाकी उचलून आंदोलन केलं. संविधान चौकातून निघालेल्या मोर्चाला पोलिसांना मोर्चा आकाशवाणी चौकात रोखण्यात यश आलं. नाशिक शहर काँग्रेसनं त्र्यंबक नाका इथं जन आक्रोश आंदोलन केलं. तसंच युवक काँग्रेसच्या वतीनं पंपांवर पेट्रोल आणि डिझेल भरणाऱ्या ग्राहकांना मेलडी चॉकलेट वाटलं. सर्वसामान्यांना भाववाढीपासून दिलासा मिळावा याकरता पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडरची दरवाढ तात्काळ मागे घ्यावी अशी मागणी या सर्व आंदोलनांमधून करण्यात आली. पुण्यात खडकवासला इथल्या एनडीए अर्थात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या अभ्यासक्रमाचा दीक्षांत समारंभ दिमागदार वातावरणात पार पडला. पुदुच्चेरीच्या माजी नायब राज्यपाल तथा निवृत्त आयपीएस अधिकारी डॉ किरण बेदी समारंभाच्या प्रमुख पाहुण्या होत्या. यावेळी 236 कॅडेट्सना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी प्रदान करण्यात आली. उद्या होणाऱ्या एनडीएच्या दीक्षांत संचलनाचं निरीक्षण सैन्यदल प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी करणार आहेत. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना रंगणार आहे. चंदीगडमध्ये महाराजा यादवेंद्र सिंह मैदानावर थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात होईल. राजस्थाननं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पुण्यात विषारी दारू प्यायल्यानं मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 12 आतापर्यंत 8 जणांना अटक. विधान परिषदेच्या 17 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीत सहमती. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये सुमारे 1100 अंकांची घसरण. आणि यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 किलोहर्ट्झवर श्रोते हो आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. संध्याकाळचे 7:10 होत आहेत. ऐकूया पामेला जैन आणि सहकार्यांनी गायलेलं स्वच्छता अभियान गीत.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर अर्थात 558 किलोहर्ट्ज वर श्रोते हो आमचे कार्यक्रम AIR मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी तसेच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर देखील ऐकता येईल 103.6 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे संध्याकाळचे 7:15 झाली आहेत प्रसारित करत आहोत कार्यक्रम वृत्त विशेष

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, मुंबईचा पुरातन वारसा म्हणून ओळख असलेल्या दक्षिण मुंबईतल्या अनेक वास्तूंच्या नियमित देखभाल आणि सफाईचं काम मुंबई महानगरपालिकेनं हाती घ्यायचा निर्णय घेतलाय. याच पार्श्वभूमीवर पुरातन वास्तूंची स्वच्छता आणि त्याच्या गरजेशी संबंधित विविध पैलूंवर आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण बोलणार आहोत. आणि त्याचविषयी अधिक चर्चा करण्यासाठी राज्याच्या पुरातत्व आणि वस्तूसंग्रहालय संचालनालयाचे उपसंचालक हेमंत दळवी सर आज आपल्या सोबत आहेत. हेमंत सर, नमस्कार.
1: नमस्कार.
0: आकाशवाणी मुंबईच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपलं स्वागत. सर, मुंबईचा पुरातन वारसा म्हणून ओळख असलेल्या अनेक वास्तूंच्या नियमित देखभालीचं, विशेषतः या वास्तूंच्या नियमित सफाईचं काम मुंबई महानगरपालिकेनं हाती घ्या निर्णय घेतलाय. या मुलाखतीच्या सुरुवातीलाच हा निर्णय आणि त्याचं महत्व याबद्दल काय सांगाल?
1: मुंबई महानगरपालिकेने जो ऐतिहासिक आणि वारसा स्थळांच्या नियमित स्वच्छतेची आणि जबाबदारीची स्वीकारणं ही अत्यंत महत्वाची आणि दूरदृष्टीचा निर्णय आहे. मुंबईचा वारसा हा केवळ फक्त सामूहिक नसून तो शहराची एक ओळख, स्मृती आणि सांस्कृतिक सातत्य जपणारा एक जिवंत दस्तावेज आहे. त्याच्यामुळे या वारसा स्थळांवर वेगवेगळ्या प्रकारे प्रदूषण, त्या हवामानातील बदल, पाण्याची झिरप, जैविक वाढ अशा अनेक विविध घटकांचा त्याच्यावर परिणाम होत असतो. त्याची स्वच्छता आणि सौंदर्याच्या दृष्टिकोनातून त्याचे नूतनीकरण व संरक्षण शास्त्रातील पहिली व अत्यंत महत्वाची गरज आहे. महानगरपालिकेने हे काम हाती घेणं म्हणजे वारसा संवर्धनातील मुख्य प्रवाहातील शहरातील प्रशासनाची जोडणं आणि नागरिकांना स्वच्छता, सुरक्षितता आणि टिकाऊ वारसा या उपलब्ध करून देण्याची बांधिलकी दाखवणं आहे. हा निर्णय मुंबईच्या वारशाच्या दीर्घकालीन संरक्षणासाठी अत्यंत महत्वाचा आहे.
0: सर, अगदी बरोबर बोललात. हा निर्णय मुंबईतल्या ऐतिहासिक वास्तूंच्या शाश्वततेच्या दृष्टीनं खूपच महत्वाचा आहे. सर, पण आता जर याच निर्णयाच्या अनुषंगानं पाहिलं तर अशा वास्तूंची स्वच्छता म्हणजे काही, आपण जशी घरी करतो तशी साफसफाई नक्कीच नाहीये, पण मग जर ऐतिहासिक वास्तूंच्या संदर्भानं विचार करायचा झाला तर स्वच्छता म्हणजे काय, आणि ती केली नाही तर त्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात?
1: या वारसास्थळांवर वेगवेगळ्या गोष्टींचा प्रभाव पडत असतो. या वारसास्थळांच्या भिंतीवर किंवा त्याच्या रचनेवर वेगवेगळ्या प्रकारचे धूळ, कार्बन, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये प्रदूषणाचे स्तर साठत असतात. त्याचबरोबर त्याच्यावर झाडे झुडपे उगवतात, त्याच्यानंतर त्याच्यावर शेवाळ आणि वेगवेगळ्या जैविक गोष्टींची वाढ होत असते. त्याचबरोबर जो दगड असतो, त्याच्यानंतर त्याच्यासाठी बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या चुन्याची बांधणी असते, धातू

0: असतात, लाकूड असतं, याच्यावर वेगवेगळ्या काळानंतर त्याच्यात एक प्रकारचं क्षय झाल्याचं दिसून येतं. त्याचबरोबर वास्तूंवर पाण्याची झिरप, गंज आणि वेगवेगळे त्याच्यावर परिणाम होताना आपल्याला दिसत असतात. तर हे त्याची स्वच्छता जर केली नाही तर त्याच्यावर दगडाची झीज होऊ शकते. त्याचबरोबर जैविक वाढीमुळे त्या पृष्ठभाग कमकुवत झाल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर त्याच्या या जैविक परिणामांमुळे त्याच्यावर वेगवेगळे कलर, म्हणजे जो ओरिजिनल मॉन्युमेंटचा कलर असेल किंवा वास्तूचा कलर असेल तो आपल्याला वेगळा झाल्याचा दिसून येतो. त्याचबरोबर या पाण्याच्या झिरपेमुळे किंवा झाडांच्या झुडपांमुळे त्या मॉन्युमेंटला धोकादायक स्थिती पण निर्माण होऊ शकते. त्याच्यामुळे या वास्तू वेळोवेळी त्याचं स्वच्छता आणि त्याच्याचबरोबर त्याचं संवर्धन होणं, त्याचं जतन होणं खूप महत्वाचं आहे.
1: सर, म्हणजे थोडक्यात अशा वास्तूंच्या इथली जी अस्वच्छता असते ती त्या वास्तूंसाठी हानिकारक असते, त्यांच्या टिकाऊपणाच्या दृष्टीनं ती नुकसानकारक असते, पण अशी अस्वच्छता होण्यामागची कारणं काय असतात त्याबद्दल तपशीलवार काय माहिती द्याल?
0: वारसा स्थळांच्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या कारणांमुळे त्याची हानी होताना दिसते. एक तर नैसर्गिक त्याचं कारण आहे, ऊन, वारा, पाऊस याच्या रिएक्शन्समुळे होणारे हानी, त्याचबरोबर मानवनिर्मित हानी. मानवनिर्मित हानीमध्ये काय येते की मुख्यतः पर्यटकांकडनं किंवा वेगवेगळ्या लोकांना जेव्हा स्मारकाला भेट दिली जाते त्या स्मारकांवर वेगवेगळे पदार्थ टाकले जातात. फॉर एक्झाम्पल की म्हणजे त्याच्यामध्ये प्लास्टिकच्या बॉटल्स असतील किंवा जेवणाचे पदार्थ असतील असे टाकले जातात. त्याच्यामुळे स्मारकांची सौंदर्याच्या दृष्टिकोनातून पण हानी होते, त्याचबरोबर तिथे प्रदूषण तयार होते. अन्न पदार्थ प्लास्टिकच्या बॉटल्स तिथे टाकल्यानंतर त्याच्यात पाणी साठतं, त्याच्यानंतर तिथे वेगवेगळे कीटाणू होते किंवा प्राणी पक्षी वेगवेगळे त्याला अट्रॅक्ट होऊन तिथे दुर्गंधी तयार होऊ शकते. याच्यातून होणारी वेगवेगळ्या प्रकारची बुरशी असेल किंवा वेगवेगळे जीवजंतू तयार होत असतील त्याच्यामुळे मॉन्युमेंटला त्याची मोठ्या प्रमाणात हानी होते. त्याच्यावर वेगवेगळ्या रिएक्शन होत असतात. आता उदाहरण द्यायचं झालं तर जागतिक वारसा नामांकनाची प्रक्रिया जेव्हा सुरू होती तेव्हा राजगड किल्ल्यावरून आपण साधारणतः 4 ट्रक भरेल एवढ्या प्लास्टिकच्या बॉटल वेगवेगळ्या संस्था आणि एनजीओंच्या मदतीने आपण काढल्या.
1: म्हणजे थोडक्यात जर अस्वच्छता राहिली तर ते बांधकाम पडू शकतं, ती वास्तू नष्ट होऊ शकते, इतका मोठा धोका निर्माण होऊ शकतो. सर, याच दृष्टीनं जर बघितलं तर मग अशा वास्तूंच्या स्वच्छतेसाठी काय खबरदारी घ्यावी लागते? कारण मुळात वास्तू वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, काही पाण्याशी संबंधित आहेत, काही अभियांत्रिकी दृष्ट्या महत्वाच्या असतात, तर काही ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाच्या असतात, पण नुकसानीच्या दृष्टीनं संवेदनशील असतात. मग अशा वास्तूंची स्वच्छता करण्यासाठी काही विशेष नियोजन करावं लागतं का? त्यासाठी काही विशेष कौशल्य लागतं का? याबाबतची काय माहिती द्याल?
0: सगळ्यात महत्वाचं हे कुठलंही त्याचं स्वच्छता करायची असेल किंवा त्याचं जतन संवर्धन करायचं असेल तर त्याचं एक कंडिशनल मॅपिंग, म्हणजे प्रथमतः त्याचं स्थिती सर्वेक्षण करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते वैज्ञानिक अभ्यास करूनच वापरलं गेलं पाहिजे. त्याच्यामध्ये समजा लाकूड असेल किंवा अजून काही वेगळे म्हणजे दगड असेल तर त्याच्याप्रमाणे म्हणजे त्याच्या मटेरियल प्रमाणे त्याची कन्झर्वेशनची किंवा स्वच्छतेची पद्धती ठरवण्यात येते. यासाठी वेगवेगळे तज्ज्ञ लोकांची मदत आपल्याला त्याच्यामध्ये घ्यावी लागेल. त्याच्यानंतर हे झाडे झुडपे काढत असताना आपल्याला व्यवस्थित काळजी घ्यावी लागेल, अन्यथा निस्त आपण ती काढली आणि तिथं जर गॅप्स तयार झाले तर त्यातून पाणी झिरपून अजून त्या मॉन्युमेंटला हानी होऊ शकते. तर त्याच्यामुळे हे सगळं जे काही काम आपण करत असू तर त्यावेळी त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेणं खूप आवश्यक आहे. या कामासाठी विशेष प्रशिक्षण आणि संवर्धनाची शास्त्राची सहज आणि तांत्रिक कौशल्य असणं आवश्यक आहे. तर प्रथमतः आपल्याला या मॉन्युमेंटचं जतन संवर्धन किंवा त्याचं स्वच्छता करत असताना त्याचं कंडिशनल मॅपिंग करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे मॉन्युमेंट्स आहेत, म्हणजे किल्ले आहेत, वाडे आहेत, त्याच्यानंतर दगडात कोरलेले केव्ज आहेत. तर या विविध प्रकारच्या मॉन्युमेंटच्या नुसार त्याला आपल्याला विविध पद्धती वापरणं आवश्यक असतं. त्याच्यामध्ये विविध प्रकारची साहित्य त्याच्यामध्ये वापरणं आवश्यक असतं. जसं समजा जर त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे अलगी आले असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचं त्याच्यावर कार्बनायझेशन झालं असेल तर ते रिमूव्ह करण्यासाठी विविध केमिकल्स आणि त्याचप्रमाणे ते रिमूव्ह करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आपल्याला वापराव्या लागतात. त्याच्यानंतर काही ठिकाणी आपण समजा एखादं मंदिर असेल त्याला काळपट कलर आला असेल किंवा वेगवेगळे समजा आपलं जेजुरीचं उदाहरण घेतलं तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हळद उधळली जाते किंवा तेलाचा थर साचलेले असतात काही ठिकाणी तर त्या ठिकाणी आपण सँड ब्लास्टिंगची मेथड वापरून त्या ठिकाणी आपण त्याचं सगळं रिमूव्हल करून घेतो. म्हणजे त्याच्यावर जे साचलेला जो थर असतो तो काढून घेतो. म्हणजे एखादा वाडा असेल लाकडावर वेगवेगळ्या प्रकारच्या वृक्ष येत असतात तर त्या येऊ नयेत किंवा त्या प्रिव्हेंटिव्ह करण्यासाठी वेगवेगळी केमिकल्स आपण वापरले ती प्रिझर्वेशन त्याचं करत असतो. कुठल्याही वाड्याची आपण जेव्हा जतन संवर्धन करत असतो तेव्हा पूर्णपणे त्याचा प्रॉब्लेम समजून

0: की त्याला काय झालंय. तर त्याच्यानंतर त्याला जर समजा बुरशी लागली असेल, पूर्णपणे त्याचं क्लिनिंग केलं जातं सुरुवातीला आणि त्याला प्रिव्हेंटिव्ह कोट त्या लाकडाला लावला जातो, त्याच्यामुळे फर्दर त्याचं डिटोरेशन होणार नाही याची काळजी आपण त्याच्या माध्यमातून घेत असतो. जिथं एखादा पार्टच पूर्णपणे खराब झालेला आहे तर तो आपण तेवढाच पार्ट फक्त बदलून तो नवीन टाकला जातो. तर तशाच प्रकारचा एक प्रोजेक्ट आपण चांदवडचा वाडा पुरातत्व निकषाच्या नुसार आपण कन्झर्व केलेला आहे. त्याचप्रमाणे केव्ज आहेत, केव्ज मध्ये जे वॉटर सिपेजचे प्रॉब्लेम्स असतात किंवा त्याच्यामध्ये येणारा वेगवेगळे शेवाळ किंवा त्याच्यावर अल्गी वेगवेगळी तयार होत असते, तिथे आपण ते वॉटर सिपेज थांबवण्यासाठी केव्हच्या वरच्या पार्ट मध्ये ते वॉटर डायव्हर्ट करून त्यात गॅप फिलिंग करून आपण देतो, त्याच्यामुळे ते पाणी कुठेही झिरपणार नाही त्याची आपण काळजी घेत असतो. त्याच्यामुळे या कामासाठी विशेष प्रशिक्षित संवर्धन शास्त्राची समज असलेल्या व्यक्तींचा समावेश आपण करून घेत असतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या मॉन्युमेंटच्या प्रकारानुसार त्याच्या गरजेनुसार आपण त्याची स्वच्छता आणि त्याचं संवर्धन करण्याचा प्रयत्न हा पुरातत्व विभागाच्या मार्फत केला जातो.
1: सर, तुमच्या उत्तरातच कळत आहे मगाशी जसं आपण म्हणालो की ह्या स्वच्छतेचं काम हे काही घरच्या सफाई सारखं काम नाहीये, ते व्यापक आणि काळजीनं करायचं काम आहे. त्या अनुषंगानंच विचारायचं आहे की सरकारच्या वतीनं म्हणजे पुरातत्व खात्याच्या वतीनं केल्या जात असलेल्या प्रयत्नांबद्दलची, विशेषतः अलीकडे आपल्या महाराष्ट्रातल्या अनेक किल्ल्यांचा युनेस्कोच्या वारसा यादीत समावेश झालाय, त्या दृष्टीनं काही विशेष नियोजन केलंय का? आणि त्यानंतर त्या संबंधित वास्तूवरती त्या वास्तूचा टिकाऊपणा, पर्यटन आणि पर्यायानं नियमित देखभालीसाठी पुरेसा ठरू शकेल अशा रीतीनं महसूल मिळवता येणं, या दृष्टीनं या कामाचा किती फायदा होत असतो?
0: आपल्याकडे महाराष्ट्र शासनाने साधारणतः 390 मॉन्युमेंट प्रोटेक्ट केलेली आहेत आणि त्याच्यामध्ये साधारणतः 60 किल्ले, त्याच्यानंतर 145 मंदिर आणि इतर मॉन्युमेंट असा 390 स्मारक ही राज्य संरक्षित स्मारक आहे. महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नांमुळे त्यातील महाराष्ट्रातील 11 किल्ले आणि तमिळनाडूचा 1 असे 12 किल्ल्यांना जागतिक वारसा नामानी यादीमध्ये समावेश करता आला. यापैकी महाराष्ट्रातील 7 किल्ले हे एस आहे यांच्याकडे प्रोटेक्टेडले आहेत, तर खांदेरी, राजगड, प्रतापगड आणि साल्ले हे 4 किल्ले राज्य शासनाच्या अतिरेकीतले आहेत. या किल्ल्यांवर सध्या युनेस्कोला आपण सादरीकरण केलं होतं त्याप्रमाणे कन्झर्वेशन आणि त्याच्या अम्युनिटीजच्या दृष्टिकोनातून कार्यवाही सुरू केलेली आहे. 7 किल्ले जे एस आयकडे आहेत त्यांच्यावरही महाराष्ट्र शासन नजीकच्या काळात असा निर्णय घेणार आहे की हे किल्ल्यांच्या संरक्षणासाठी सुद्धा एस आयला काही फंड्स आपण त्यांना देणार आहोत, तर याच्या माध्यमातून त्या किल्ल्यांचे अपग्रेडेशन आपण करणार आहोत. आपले जर मॉन्युमेंट हे सुरक्षित स्वच्छ असतील त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण जर वेगवेगळ्या अम्युनिटीज त्या स्मारकांना तयार करून दिल्या, त्या किल्ल्यांकडे किंवा त्या मंदिरांकडे जाण्यासाठी जर आपण सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या तर निश्चितच पर्यटक त्याच्याकडे आकर्षित होतात. ही जी जतन संवर्धनाची आपण पावलं महाराष्ट्र शासनातर्फे उचलत आहोत तर त्याच्यामुळे पर्यटकांचा ओघ असणार आहे.
1: सर, म्हणजे हे काम फक्त सरकारचं नाहीये, हे जर यशस्वी व्हायचं असेल तर लोकांची जबाबदारी सुद्धा त्यात मोठी असणार आहे, याविषयी काय माहिती द्याल?
0: निश्चितच अनेकांचे म्हणजे जे काय वेगवेगळ्या संस्था आहेत, काही व्यक्ती इंडिव्हिज्युअल आहेत, ते आपल्या स्मारकांबद्दल निश्चितच त्यांची एक आस्था आहे, त्याच्याबद्दल त्यांचं प्रेम आहे, पण कधी कधी त्यांच्याकडनं अशा अनावधानाने चुका होऊ शकतात की त्याच्यामुळे मॉन्युमेंटला कायमस्वरूपीची हानी होऊ शकते. तर ते तसं न करता पुरातत्व विभागाच्या समन्वयानं, त्यांच्या परवानगीनं, त्याच्या मदतीनं त्यांनी जर स्वच्छता, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जो काय घनकचरा व्यवस्थापनाचं काम आहे, त्याच्यानंतर सुरक्षिततेचं काम आहे, तिथं इंटरप्रिटेशन सेंटरमध्ये किंवा गाईडच्या स्वरूपात आपण जे करू शकतो म्हणजे तिथे माहिती देणारे लोक उपलब्ध करून देऊ शकतो, अशा प्रकारचे विविध कामं आपण या स्मारकांवर करू शकतो आणि याच्यामध्ये लोकसहभाग खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि युनेस्कोला जेव्हा आपण हे 12 किल्ले दिले म्हणजे आपण जे नामांकन प्रक्रिया करत होतो तेव्हा यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांनी नमूद केली की ते म्हणजे लोकसहभाग हा खूप महत्वाचा त्यांनी पॉइंट घेतला आणि या किल्ल्यांच्या बाबतीत तोच आपल्याला पॉझिटिव्ह पॉइंट होता की लोक त्या स्मारकांशी खूप कनेक्ट आहेत हे जागतिक पातळीवर पाहिलं जातं आणि त्याच्यानुसारच आपल्याला जागतिक वारसाच्या संदर्भातली प्रक्रिया आपल्याला महत्वाची ठरतो. तर त्याच्यामुळे लोकसहभाग ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला खूप साऱ्या गोष्टी करता येणं शक्य आहे, पण ते फक्त आपल्याला पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शन आणि त्यांच्या माहितीच्या अनुसारच आपल्याला करणं अपेक्षित आहे. पण हेच आपण जर प्रत्येकाने आपली जबाबदारी मानली तर अशा प्रकारचा कचरा किंवा प्रदूषण हे आपल्या स्मारकांवर होणार नाही याची आपण प्रत्येकाने काळजी घेतली तर हे निश्चितच हे आपले वारसास्थळ हे स्वच्छ आणि सुंदर राहतील आणि ही संपूर्णतः जबाबदारी आपण सर्वांचीच आहे. त्याच्यामुळे आपण सर्वांनी ही जबाबदारी

0: जबाबदारी घेतली तरी स्मारक स्वच्छ आणि सुंदर राहू शकतं.
1: सर, पुरातन वास्तूंच्या स्वच्छतेसंबंधित की महत्त्वाची माहिती तुम्ही अगदी सोप्या शब्दांमध्ये आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलेत, त्यासाठी आपला वेळही दिलात, त्याकरता आकाशवाणी मुंबईच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि मुलाखत तुषार पवार.

0: 103 मेगाहर्ट्ज एफएम ध्वनिलहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सायंकाळची 7:30 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत
1: ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठी कार्यक्रम माझं घर माझं शिवार.

0: समाजाशिवाय.
1: शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आजच्या
2: कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे. आज शुक्रवार, भारतीय सौर, 8 ज्येष्ठ, शके 1948, अर्थात दिनांक 29 मे 2026.
1: सविता.
2: हा बोल हेमन.
1: आता आपण पाहतो आहोत या उन्हाळ्याच्या काळामध्ये आपल्याकडे प्रचंड उष्णता वाढते आहे.
2: हो, अगदी बरोबर आहे हेमन. आणि गर्मीही खूप वाढलेली आहे.
1: हो, उन्हाच्या झळा ज्या आहेत त्या प्रचंड उष्ण झळा आपल्याला सहन कराव्या लागत आहेत.
2: बरोबर आहे,
1: इतकं तापमान वेगानं वाढते आहे.
2: पण हा परिणाम जसा आपल्यावर होतो आहे, म्हणजे मानवावर जसा जाणवत आहे, तसाच तो पशु पक्षी आणि प्राण्यांवर सुद्धा, आपल्या जनावरांवर सुद्धा होत आहे ना.
1: नक्कीच होतो आहे. म्हणजे आपल्यालाच हे तापमान असह्य होत आहे तर आपण अंदाज बांधू शकतो की जनावरांसाठी, जनावरांच्या शरीरावर त्याचे काय परिणाम होत असतील, नाजूक जे पक्षी आहेत त्यांच्या शरीरावर काय परिणाम होत असतील, आपण अंदाज निश्चित बांधू शकतो. अशा काळामध्ये आता उष्माघाताच्या संदर्भात जनावरांचं कसं संरक्षण करावं हा एक प्रश्न आहे पशुपालक बंधू भगिनींच्या पुढे.
2: आणि त्यांच्याच समोर हा मोठा प्रश्न असेल, कारण कधी कधी काय होतं की समजा एखाद्या जनावराची तब्येत बिघडली आहे किंवा त्याला त्रास होत असेल आणि डॉक्टर उपलब्ध नसेल त्यावेळी, तर मग त्यांनी काय करायचं, हाही प्रश्नच आहे.
1: बरोबर आहे, अगदी बरोबर आहे तुझं. तशा वेळेला आपण आयुर्वेदिक उपचाराचा विचार केला पाहिजे.
2: नक्कीच केला पाहिजे, कारण घरगुती आणि आयुर्वेदिक उपचार जर आपल्याला माहीत असेल तर आपण त्या वेळेपुरतं तरी निदान त्या जनावराला नाही का
1: संरक्षण
2: देऊ शकतो.
1: बरोबर आहे. तर मला वाटतं की आजच्या या कार्यक्रमामध्ये याच विषयाच्या अनुषंगाने आपण आपल्या शेतकरी बंधू भगिनींना, पशुपालक बंधू भगिनींना एक चांगला संवाद ऐकूया.
2: हो नक्कीच. चल तर मग सुरू करूया आजचा संवाद.
3: ताई, ए ताई, आबा कुठे गेली, उत्तर देत नाही. ए ताई, ताई अहो कुठे गेली. हो
4: कोण हाय तर तिला.
3: अहो मी आलो.
4: अव दादा तुम्ही आले का. या या.
3: अहो एवढ्या जोरानं आवाज देऊन राहिलो मी, किती वेळ आवाज देतो केव्हापासूनचा, तर तुला आवाजच नाही येत आहे. काही कानात बोळी बिळे घालून बसली आज का, हेडफोन लावून काम करत राहतोस का.
4: नाही नाही बाप्पा, ते हेडफोन का काम म्हणते ना, ते मला काही लावता येत नाही. आणि ते कान कसं का बद्ध पडल्यावर लागते. मी ते बी लावत नाही, पण आता का सांगू, ऊन एवढं वाढलं, आपला जीव कसा करते ना. आणि ह्या जनावराकडे पाहून नाही का मला तर लईच टेन्शन येत आहे बाप्पा. आणि त्याचाच विचार करत होती म्हणून काही आवाज आला नाही.
3: काय टेन्शन घ्यायला लागते आता. आपण आपली कशी काळजी घेतो, एवढं ऊन आहे तर आपण, गर्मी लागली तर घरात राहतो, सावलीत राहतो, कूलर मध्ये राहतो. जनावराचा विचार करायचा.

0: पण तसा आता ते मुके जनावर त्याला काही बोलता नाहीत ना काही नाही ते काय ओढून सांगेल का
1: मला गरमी लागते
0: असं कसं सांगत ना नाही सांगता येईल त्याची काळजी आपल्यालाच घ्यावी लागते
1: नाही ते तर आता आपण त्याच्या जगत आहोत दूध दुखतं सगळं मग आता त्याची काळजी बी आपल्यालाच घ्यायला लागेल
0: बाबा आता आपण जशी काळजी घेतो आपली तशी त्याची काळजी आपल्यालाच घ्यायला लागेल
1: पण आता कसं आहे मालूम आहे का दादा आता आपली तब्येत बिघडली तर आपण कुठं जातो
0: दवाखान्यात जातो आता जसं तुझं कानाचं सांगितलं तुला ऐकायला नाहीये त्याचा उपचार करायला लागेल ना इलाज करायला लागेल
1: तेच तर आहे ना जसं आता आपण दवाखान्यात जातो ना यायला बी तसंच दवाखान्यात घेऊन जावं लागते ना सतरा येरा
0: आता माले असं म्हणायचं आहे का दवाखान्यात सतरा वेळा एवढे जनावर कसं नेता येईल
1: येते कधी कधी डॉक्टर साहेब
0: येते ना
1: हो
0: आपल्या गावात येते
1: येते
0: मग त्याला दाखवत राहा सांगत राहा
1: हो पण आता कधी डॉक्टर साहेब आलेच नाही आणि याचं बिघडलं काही तर नाही लागते ना बाप्पा
0: आता का करायचं डॉक्टर साहेबाचा मोबाईल नंबर फोन नंबर लिहून घ्यायचा आणि जनावर थोडस दिसलं बिमार तर मग डॉक्टर साहेबाला बोलवून घ्यायचं पण मी काय म्हणतो प्रत्येक वेळा आपण डॉक्टरच्याच भरोशावर राहणार आहो का
1: नाही ते बी हाय
0: आपल्याला काही गोष्टी समजून घ्यायला लागेल ना आता आपल्याही आपण जेवणाखाण्यात आपण कोणत्या गोष्टी खातो स्वयंपाकातल्या बहुत साऱ्या गोष्टी त्याच्यात औषध म्हणूनच वापरतो ना आपण
1: आयुर्वेदिक म्हणते तसं का
0: तसं
1: बरोबर आहे बरोबर
0: आहे का नाही आता कडुलिंब आहे असे उपाय आहेत ना
1: तर
0: त्याची माहिती आपण जर ठेवली तर आपण जनावराला थोडस सांभाळू शकतो त्यांची बिमारी
1: बरोबर आहे त्या दिवशी नाही का ते इथं काहीतरी होत कार्यक्रम तर ते तर तेच सांगितलं का आता ऊन वाढलं परिणाम होत आहे म्हणते त्याच्या शरीरावर तर ह्या आयुर्वेदीचं कण
0: जडीबुटी औषध पाणी
1: तर त्याचं कण त्याच्या याच्यावर उपचार करायचा म्हणते
0: केला पाहिजे आता असं वाटते का आता किती ऊन आहे गर्मी आहे आणि आता तुझा जनावराचा गोठा पाहतो मी तर बरोबर दिसून नाही राहिला अरे बाबा हवेशीर पाहिजे जनावराचा गोठा हवेशीर पाहिजे आता टिनाचे लावून ठेवलीस पत्रे ते किती गरम होत असतील आता ऊन आहे तर आपले जनावर काही बाहेर चरायला जात नाही घरीच ठेवा लागते गोठ्यातच ठेवा लागते पण गर्मी
1: घराच्या बाहेर
0: कशी जातील बाहेर चराई कुठे भेटते आता सगळं वारला तर छतावर काय करायचं गरम नाही झालं पाहिजे टिन म्हणून गवत किंवा ते पाचट राहते का नाही ते टाकून ठेवलं त्याचा थर टाकून ठेवला तर मग तेवढी गर्मी कमी होऊन जाते
1: अच्छा त्याच्यामुळे ते गरम नाही होत टिन आता तसंच करा लागत
0: आणि दुपारी जनावर सोडतेस का चरायला
1: आता कधी कधी ते बोंबले भाई तर सोडाच लागते
0: नाही सोडायचं आता केवढी ऊन आहे दुपारी 12 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत कडक उन्हामध्ये नाही सोडायचं जनावर
1: म्हणजे जसं आपण घरात राहतो तसंच त्याला बी गोठ्यातच ठेवायचं
0: नाही का तर मग त्यांची तब्येतही चांगली राहते
1: बरोबर आहे
0: आता घाबरायलाच पाहिजे आपण घाबरतो ऊन आले आता गाईड होत तर त्यांची काळजी आपल्याला घ्यायला लागेल
1: काही समजायचं नाही ऊन होय का
0: ऊन लागत समजते पण सांगता
1: येत
0: सांगू नाही शकत ना
1: सांगता येत नाही आणि मी काय म्हणतो दुपारी आता ऊन राहते ना तो चारा आता आपण पा दुपारी जेवतो म्हटलं तर आपलं जेवत नाही ऊनामुळे
0: पाणी जीव करते बरोबर आहे
1: का या जनावराला बी नाही का दुपारी आपण चारा टाकला बी ना ते नाही का खात नाही बहुत कमी खाते त्याच्यासाठी तो हिरवा चारा राहते ना तर तो नाही का एक तर पहाटेच्या वेळी द्यायचा नाही तर मग रात्रीच्या वेळी द्यावा लागते
0: म्हणजे गर्मी नाही राहिली ऊन नाही राहिलं तेव्हा
1: त्याला चारा द्यायला लागते हिरवावाला
0: हे बरोबर आहे तुझं
1: आणि
0: किती वेळा द्यायला पाहिजे दोनच वेळा द्यायचा
1: हो पहाटेच्या वेळी आणि रात्री बाकीचा तर मग दुपारी दुसरा चारा खातेस ना ते हिरवा चारा त्या दोन वेळा द्यायचा
0: अच्छा अच्छा अच्छा पेंट बिंड द्यायला लागेल ना
1: आणि स्वच्छता बी ठेवा लागते ना तेवढी
0: स्वच्छता ठेवाच लागते दिवसभरातून कमीत कमी 2 वेळा थंड पाण्यानं आंघोळ करा लागते जनावराची त्यांच्या अंगावर पाणी टाकायला लागते
1: आपण कसं करतो आपल्याला गर्मी लागली का तशावानी त्याही गर्मी लागते आंघोळ घालायला
0: त्याच्यामुळे काय होते त्यांच्या शरीराचं जे तापमान राहत आहे ते तापमान त्याचं मग बरोबर राहते अंतरित राहते म्हणतात
1: आता तसंच करा लागत
0: पर आता बिमार पडली तर कसं न्यायचं तर मग ते समजून घ्यायला लागेल ना आपल्याला
1: हो तर
0: तुला काही माहिती असं तू सांग मला जे माहिती आहे मी सांगतो
1: थोडस माहित आहे
0: आता समजा जनावराला ऊन लागलं म्हणतो आपण
1: धाव लागली म्हणते नाही
0: एकदम बरोबर आहे तुझं तर त्याच्यासाठी नैसर्गिक उपाय असतील ना
1: हो
0: आता बहुत साऱ्या औषधी आहेत कोरफळ म्हणतात काहीतरी जिरं बडीशेप तेही देतात आमसोलाचं पाणी देतात धने पावडर त्याचही देतात खडीसाकर आपण खातो तर जनावराला कामी येईल ना ते तर कोरफडीचं तुला माहित असेल ना काही
1: हो तर कोरफडीमध्ये का ना 100 ते 150 ग्रॅम काकराचं त्या कोरफडीचं नाही का घर राहते ना

0: पोळीचा हो त्या जनावराला जर आपण दिला खाऊ घातला तर शरीर कसं त्याचं थंड राहते आणि पचन चांगलं होते.
1: हे बरोबर आहे तुझं.
0: आणि आता आपण निंबू पाणी पितो उन्हाळ्यामध्ये पण
1: हे
0: पितस मग तर गुळ आणि लिंबू पाणी नाही का तर एक बादली पाण्यात थोडासा गुळ घालायचा आणि दोन लिंबाचा रस टाकून पाजलं त्या जनावराले तर त्याले नाही का पटकन ऊर्जा मिळते म्हणते त्याच्यापासून.
1: आता गुळ थोडासा म्हणतस त्याला गोड लागलं पाहिजे ना.
0: नाही गुळ थोडासा म्हणजे जेवढं पाणी करतो त्या हिशोबाने टाका लागल.
1: तसंही त्याला काय समजते गोड आहे का
0: ते चवी नाही सांगू शकल. आपण देऊ त्याला फिकही दिलं तर तो थोडी म्हणणार आहे का हे गोड नाही.
1: लिंबाचा रस टाकल्यावर अजून त्याला चव लागतेच ना.
0: आंबट आंबट लागल
1: तर त्याच्यानं म्हणजे डिहायड्रेशन नाही होत असं काहीतरी म्हणतात ना तू.
0: हा
1: म्हणजे त्याच्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी नाही होत.
0: बरोबर आहे. बरोबर प्रमाण राहिलं तरच ते उन्हाळ्याच्या दिवसात ते चांगलं राहील ना. पाण्याचं प्रमाण कमी नाही झालं पाहिजे म्हणते उन्हाच्या दिवसात.
1: पाण्याचं प्रमाण कमी झालं तर धाव लागते.
0: धाव लागते.
1: हा बरोबर आहे. आणखी मला एकानं सांगितलं होतं का जिरं आणि बडीशेप त्याचाही वापर करता येते.
0: तर
1: काय करायचं हा या गरमीमुळे जर जनावर चारा कमी असतील ना तर जिरं आणि बडीशेप 50 ग्रॅम घ्यायचं आणि 50 ग्रॅम घ्यायची बडीशेप त्याची पूड बनवायची म्हणजे भुकटी करायची त्याची आणि ती गुळासोबत त्यांना दिली खायला दिली तर मग चारा खाण्याची शक्ती वाढते म्हणजे त्यांचं प्रमाण वाढतं.
0: अच्छा म्हणजे ते चांगला चारा खाईन.
1: हा अजून आहे आमसुलाचं पाणी 5 ते 6 आमसूल पाण्यामध्ये भिजवायचे आणि त्याचं पाणी जर त्यांना पाजलं तर शरीरामध्ये त्यांच्या जे पित्त तयार होते ते पित्त त्यांचं कमी होऊन जाते.
0: या दिवसात पित्तची जास्तच हे राहील नाही का पटकन शरीरामध्ये.
1: बरोबर आता आपल्या अंगावर पित्त उमटलं तर आपल्याला कसं अस्वस्थ वाटत राहते
0: तसं
1: त्यांचंही राहत असेल.
0: आता गर्मी खूप आहे भेटला पाहिजे.
1: आपण पितो सरबत पितो आपण ते
0: ऊसाचा रस पितो आपण
1: पना पितो
0: आंब्याचं
1: थंडीसाठी
0: पितो दह्याचं
1: तर तसं जनावराला द्यावं लागेल.
0: जनावराला नाही का 50 ग्रॅम धने पावडर आणि 100 ग्रॅम नाही का खडीसाखर
1: म्हणजे एका जनावरासाठी.
0: हो एका आणि पाणी याचं एका मिश्रण जे राहते ना एकत्र केलेलं मिश्रण
1: हे
0: दिवसातून एकच वेळा जरी दिलं ना तर शरीरातील नाही का जे दाह राहते त्याच्या
1: जळजळ होते ना
0: म्हणजे त्याला जे जळजळ वाटत असन किंवा त्रास होत असन नाही का तो कमी होते.
1: बरोबर आहे. ते सांगत नाही पण आता त्यांच्या समजा पायाची जळजळ होत आहे तर काय केलं पाहिजे गोठ्यामध्ये पोतवलं करायचं आणि गोठ्यामध्ये अंतरून ठेवून द्यायचं आणि त्यांच्या पायावर पाणी टाकत राहायचं अधेमध्ये
0: म्हणजे उष्णता कमी वाटते.
1: हा आता या अशा काळामध्ये गरमीमुळे त्यांच्या दूध देण्याच्याही क्षमतेमध्ये कमी येत असेल ना कमतरता
0: कमीच होते ना दूध बी कमीच होते.
1: होते की नाही. तर मग आता ते टिकवण्यासाठी काय केलं पाहिजे तर काय करावा.
0: तर त्याच्यासाठी काय करायचं मालूम आहे का आपण जे त्याला चारा देतो नाही का त्या चाऱ्यामध्ये 1/2 कप मोहरीचं तेल.
1: अच्छा
0: नाही तर मग नाही का सरकी राहते ना सरकीची पेंड जे राहते ना ते वाढून द्यायची.
1: हा बरोबर आहे. म्हणून तर तो आपला काका जो हवकं नाही तो गाईले म्हशीले मस्त दूध येते म्हणून मस्त सरकी चारते.
0: हो का. त्याला माहित आहे ना.
1: बरोबर
0: जास्त भेटते म्हणते मग पैसे बी भेटते त्याचे.
1: हो हो. बर आमच्याकडल्या गाई ढोराले ते गोचिडी बिचिडी होतात तर मग त्याचं काय करायचं त्याचं काही करायला लागेल ना कीटकाचं नियंत्रण करावं लागते म्हणतात ना.
0: तर त्याच्यासाठी आपल्याकडे आहे ना एवढं कडुलिंबाचं काही कमी आहे आपल्या गावामध्ये.
1: बहुतच आहे.
0: मग त्या कडुलिंबाच्या पाल्याचा नाही का धूर करायचा म्हणजे कसं त्याचा धूर केला ना तर मच्छर माशागी नाही राहत म्हणजे त्याचा धूर केला
1: पानं वाळवून ठेवून द्यायचे
0: त्याचा धूर करायचा. आपल्या घरात जे मच्छर गिंद आहे ना आपल्याला मच्छरचा त्रास होते तर थेट नाही राहत ना त्या जनावराला बी त्याचा त्रास.
1: बस बस बस पार मच्छर गिचर कीटक कोणते असतील तर पार
0: पळून जाते.
1: हा उपाय एकदम मस्त वाटला पाय. हा खर्चही नाही ना काय नाही फुकटच भेटते पाला
0: मग काय खर्चामध्ये कीटक गायब.
1: माणसाच्याही बिमाऱ्या जातात.
0: आता उन्हाळ्याच्या दिवसात कसं थंड लागते त्या झाडाच्या खाली
1: एकदम थंडावा देणारा झाड वडाचं झाड पिंपळाचं झाड असे डेरेदार जे झाड असतात ना
0: मोठे मोठे झाड
1: सावली देतात आंब्याचं झाड थंड वातावरण राहते. बरं ताई मला काय म्हणायचं आहे का आता आपल्याला समजते घाबरल्यासारखं लागते तर आपण कसं समजायचं जनावर ऊन लागलं म्हणून.
0: हो ते आहे नाही का कारण त्याला तर बोलतच येत नाही तर मग आता त्याला
1: काही लक्षणं दिसत असतील.
0: हो बरोबर आहे.
1: मी त्या सोम्याच्या घरी गेलो होतो त्याच्या ओट्यामध्ये गाई होत्या तर गाई त्या तोंडातून लाळ गळत होती तर डॉक्टर म्हणे का लाळ गळत असल डोळे लाल झाले असतील किंवा समजा गाई ढोराला श्वास बरोबर घेता येत नसेल तर समजाचा उष्माघात झालाय ऊन लागलं समजाचं म्हणे.
0: बरोबर.

0: आपलेही डोळे लाल होते ना आपल्याला झाऊ लागली तर
1: मग काय होते काय तर त्याच्यावर मग आता घरगुती काही उपाय असतीलच ना.
0: तर आता पहा आपण उन्हाळ्यात कसं भरपूर पाणी पितो तान लागते पाणी पितो तान लागते पाणी पितो आता तशासारखं जनावराला बी बरोबर वेळोवेळी चारा द्यायचा ना बरोबर वेळोवेळी पाणी द्यायचं भरपूर चारा भरपूर पाणी द्यायचं
1: पित गेले तर उष्णता कमी होते
0: उष्णता कमी होते कारण पाण्याचं प्रमाण वाढत जाते शरीरामध्ये आणि
1: हिरवा चारा द्यावा लागते
0: हो हिरवा चारा आणि भरपूर पाणी
1: हा म्हणजे पौष्टिक अन्नही भेटून जाते त्याचं
0: भेटून जाते
1: आणि पाणी भेटते
0: पाणी भेटते
1: बरं आता दूध देणारे जे जनावर आहेत त्यांना जर त्रास झाला तर आपण जसं मग अशी म्हणालो होतो की नाही
0: दुधावर परिणाम
1: होते का नाही तर कमी देते दूध मग होत आता विकास राहिलं तर मग प्रॉफिट कमी होऊन जाते ना आपलं
0: तर त्याच्यासाठी थे नाही का त्या दिवशी डॉक्टर साहेब आले होते तुम्ही तर होते ना जिथे
1: होतो ना
0: तर नाही का आपल्याला सांगत होते माहिती
1: काय करायचं तर मला काय आठवून नाही राहिलं
0: तर ते का म्हणे उन्हाळ्यात जर जनावर आले 60-70% हिरवा चारा आणि उरलेला कोरडा चारा द्यायचा म्हणे
1: म्हणजे 60-70% हिरवा चारा द्यायचा
0: मग बाकी कोरडा
1: चारा द्यायचा
0: आणि पशुखाद्य देतानी त्याच्यात 10-15 ग्रॅम मीठ आणि खनिज मिश्रण मिसळवायचं
1: अच्छा
0: मीठ आठवण बरोबर ठेवायचं
1: मीठ आणि खनिज मिश्रण त्याच्यात मिसळवायचं साऱ्यामध्ये
0: आणि दुपारच्या वेळी जास्त प्रथिने असलेले खाद्य देण्याचं टाळायचं म्हणजे द्यायचंच नाही
1: त्याच्यात
0: जास्त
1: प्रोटीन म्हणतात ना प्रोटीन वाले खाद्य त्याला द्यायचे
0: नाही आणि कारण काय होते त्याचा कण हे पचताना त्रास होते त्याच्यामुळे उष्णता निर्माण होते
1: पचवायला त्रास होते
0: आपल्यालाही तसंच होते ना
1: आता माणसाला प्रोटीन मांस अंडे चिकन मटण त्याच्यातून भेटते तर ते पचवायला म्हणजे सुस्त होऊन जातो ना आपण जास्त जेवलो तर
0: जड नाही का
1: बरोबर आहे प्राण्याला
0: गरम ना उष्णता अजून इकडं
1: जड जाते बरोबर आहे
0: आणि ते सांगे पा थंडावा कसा द्यायचा जनावराले म्हणजे गरम नाही झालं पाहिजे हे तुम्ही ऐकलं असाल ना दादा
1: हो बरोबर आहे ते जनावराच्या अंगावर थंड पाणी टाकायचं म्हणे
0: अच्छा
1: सकाळी एक वेळा आणि दुपारी एक वेळा म्हणजे समजा आता सकाळी 11 वाजता टाकलं तर 4-5 तासांनी मग दुपारी टाकायचं 3-1 वाजता
0: उष्णता त्याची ते शरीराची कमी होत पाण्यानं
1: जास्त कडक ऊन जेव्हा राहते 11-12 नंतर कडक ऊन राहते 11-12 दरम्यान एक वेळा टाकलं तर मग 3-4 वाजता एकदा टाकून द्यायचं थंड पाणी त्यांच्या अंगावर
0: आणि दूध काढायची वेळ बी बरोबर म्हणजे वेळेनुसारच दूध काढायला लागते ह्या दिवसामध्ये आता
1: हो बरोबर आहे डॉक्टर सांगत होता ना तर सकाळी लवकर दूध काढायचं आणि संध्याकाळी मग एकदम गाई ढोर आल्याबरोबर नाही करायचं वातावरणात थोडासा थंडावा आला का मग दूध काढायचं
0: बरोबर आणि आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बैलायले नाही का हे शेतीच्या कामासाठी त्रास होते ना
1: नाही धोका होईल ना
0: धोका होईल
1: एवढ्या कडक उन्हामध्ये बैल काम करतील तर त्यांची क्षमता कमी होऊन जाईल
0: त्याची आपल्याला लई काळजी घ्यायला
1: हो ना आता पहा इतकं ऊन आहे का आपल्यालाही थकण्यासारखं वाटते ना तर बैला काय होत असेल पण त्याला जर कमजोरी लागत असेल तर काही करायला लागेल ना आपल्याला
0: हो ते नाही का आता आपण उन्हाळ्यामध्ये कसं आंब्याचं पण पितो नाही का
1: तर त्यालाही पाजायचं ना
0: हो का त्यालाही पाजायचं का
1: आता तेही अन्नच आहे
0: अच्छा
1: ऐक नाही आणि कांद्याचाही रस पाजा म्हणे डॉक्टर त्याच्यामुळे शरीरामध्ये एक क्षार राहतात म्हणे ते क्षार टिकून राहतात म्हणे
0: अच्छा तर मग ते आता आपल्याला करायला लागेल तसंच आणि ते त्यांना शक्तीसाठी म्हणजे त्याच्यामध्ये नाही का अशी शक्ती राहिली पाहिजे याच्यासाठी
1: थकवा त्याचा दूर झाला पाहिजे
0: तर त्याच्यासाठी म्हणते अश्वगंधा चूर्ण नाही का 20 ग्रॅम तर ते कन रोज चाऱ्यातून द्यायचं याच्यामुळे काय होते माहित आहे का ते बैल आपला थकते नाही का काम त्याला तो थकवा येत नाही आता मी का म्हणतो बाकीच्या दिवसात आपण आपल्या जनावरांची काळजी घेतोस तसं बी प्रत्येक ऋतूनुसार त्याचं काही ना काही सुरू राहतेस काही ना काही रोगराई म्हणा काही म्हणा
1: ते आता सगळ्यालाच लागू आहे
0: माणूस नेहमी आजारी पडते तशा आणि ते जनावर तर मी का म्हणतो याच्यासाठी आता या दिवसामध्ये पण विशेष काळजी घ्या लागते तर गोठा आहे आपला तर आपल्या नाही का ते हे निघते तुरीच्या काट्या राहते कोणता पालापाचोळा आपण त्या छतावर टाकतो
1: झाकून ठेवतो
0: थंडावा राहायला पाहिजे टीम मस्त गरम होते नाही का
1: बरोबर आहे
0: तर त्याच्यासाठी तर मग त्याच्यामध्ये ते नुसतं झाकून ठेवायचं नाही तर त्याच्यावर मनामनात काही काही येणार पाणी बी शिंपडत राहावं
1: मग काय
0: थंडावा
1: आपण जसं अंगणात सळा टाकतो असं पाणी शिंपडून टाकायचं
0: शिंपडून टाक
1: बस बस बस
0: म्हणजे बढिया त्या जनावराला थंड लागते
1: मध्ये शिंपडत
0: राहायला तेव्हा नाही का ते छप्पर नाही का त्याच
1: थंड राहील ताई मागे डॉक्टर आला होता तर त्यानं सांगितलं की जनावराच्या डोळ्यातून पाणी येताना दिसत आहे किंवा जीभ बाहेर काढून धापा टाकत आहे असं दिसलं खाणं बंद करून टाकलं त्यानं कमी करून टाकलं तर जनावराच्या कपाळावर आणि डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्या म्हणते जसं आता आपण करतो ताप आल्यावर कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या
0: ठेवा
1: जनावराच्याही कपाळावर

0: डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्या म्हणते. आणि उन्हाळ्यामध्ये आता आपली चमडी म्हणजे जळल्यासारखी होते की नाही, आग होत राहते गरमीमुळे. जसं आपल्या चामडीला त्रास होतो तर तसं जनावरांच्या याला होत असेल. तर डॉक्टर म्हणे की हळद आणि मोहरीचं तेल एकत्र करून
1: त्याच्या अंगाला लावायचं.
0: अंगाला लावायचं म्हणे म्हणजे त्वचेची त्याच्या चामडीची जळजळ जी राहील ती कमी होऊन जाईल.
1: आता तुम्ही आले ईशाई निघाला आणि एवढ्या साऱ्या गोष्टी माहीत झाल्या,
0: आठवल्या आपण आता ज्या ज्या माहीत झाल्या होत्या.
1: तुम्ही विचारत आहे का असं होतं का मग याच्यात का करायचं, तर माझ्याही डोक्यात पटपट यायला लागलं. मला बी पूर्ण माहीत होतं. आता पा म्हणजे आतापर्यंत अर्ध माहित होतं, आता पूर्ण माहित झालं. आता चांगली काळजी,
0: थोडी तुझ्याकडून मला माहिती भेटली. माझी जी माहिती होती मी तुला सांगितली.
1: बरोबर, आता माझ्या जनावराची मी चांगली काळजी घेतो. ह्या उन्हाळ्याच्या दिवसात त्यांना चांगलं जपतो बापा. जसा स्वतःला म्हणजे स्वतःची घेताव मी माईवाली काळजी, तशीच आता त्याची बी घेत
0: खास लागते. कारण ते दूध देणारे जनावर, शेतात राबणारे आपले जनावर, तर त्यांची आपण काळजी घेतली तर त्यांच्यापासून आपल्याला जे उत्पन्न मिळते त्या उत्पन्नामध्ये वाढ होईल, म्हणजे आपलं नुकसान होणार नाही, म्हणूनही काळजी घेणं आवश्यक.

0: जनावराची मी चांगली काळजी घेतो आणि ह्या उन्हाळ्याच्या दिवसात त्यांना चांगलं जपतो बापा. जसा स्वतःला म्हणजे स्वतःची घेताव मी माईवाली काळजी, तशीच आता त्याची घेते.
1: खास लागते कारण ते दूध देणारे जनावर, शेतात राबणारे आपले जनावर, तर त्यांची आपण काळजी घेतली तर त्यांच्यापासून आपल्याला जे उत्पन्न मिळते त्या उत्पन्नामध्ये वाढ होईल, म्हणजे आपलं नुकसान होणार नाही, म्हणूनही काळजी घेणं आवश्यक आहे. तर आता शेतकरी बंधू भगिनी जे आहेत त्यांनी ही माहिती ऐकली आहे, तर त्या माहितीचा त्यांना लाभ झाला पाहिजे आणि ते हे असे आयुर्वेदिक जे उपचार आहेत ते करतील अशी आपण आशा बाळगूया. बरं ताई जातो आता. अरे हो मग अशी आलो तर किती वेळ आवाज द्यावा लागला, आता पुढच्या वेळी येईन ना तर एक आवाजातच आवाज देजो.
0: नाही पुढच्या येरी माझ्या डोक्यावर टेन्शन नाही राहील ना, कारण का आता उपाय माहित झाले मले.
1: बरोबर आहे बरोबर आहे. ठीक आहे ठीक आहे, तर भेटू मग.
0: यावा मग.
1: हो ताई हो. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पशुपालक बंधू आणि भगिनींनो, जनावरांच्या उष्माघातावरील घरगुती आयुर्वेदिक उपचार कसे केले पाहिजेत या संदर्भातला हा संवाद आता आपण ऐकला.
0: आणि हेमंत, याचा फायदा आपल्या शेतकरी बंधू भगिनींना नक्कीच होणार आहे.
1: नक्कीच होणार,
0: कारण मलाही बऱ्याचशा गोष्टी याच्यामधून माहीत झाल्या.
1: हो ना, मलाही माहिती झाल्या तुझ्याकडनं, ज्या गोष्टी मला कळल्या आज बऱ्याचशा.
0: आणि कसं आहे म्हणजे बरस असते पण आपल्याला त्याची माहिती नसते, पण या निमित्तानं म्हणा या संवादातून
1: त्याची उजळणी झाली.
0: उजळणी झाली आणि याचा नक्कीच प्रत्येकालाच फायदा होईल. जे पशुपालक आहे त्यांना तर नक्कीच होईल.
1: आणखी एक आपण पशुपालक बंधू भगिनींना विनंती करू शकतो की आयुर्वेदिक उपचार करताना विपरीत परिणाम होऊ नयेत म्हणून थोडासा अनुभवी माणसाचा सल्ला पण घेणं या संदर्भात आयुर्वेदिक उपचार करताना आवश्यक आहे.
0: आवश्यक.
1: तर सविता, वातावरणामध्ये सातत्यानं बदल येत आहे. आता विजांचा गडगडाट, वाऱ्यासह पाऊस वगैरे, अवेळी पाऊस,
0: आणि वातावरण बदललं आहे. पाऊस कधी येईल काही सांगता
1: येत नाही. तर तशी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, ग्रामीण कृषी मौसम सेवा, कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही यांच्याकडनं आपल्याकडे हवामान आधारित कृषी सल्ला येतो, हवामानाचा अंदाज येतो, तर तो आता आपण श्रोत्यांना सांगूया. तर मला वाटतं तू आधी सुरुवात करावी.
0: श्रोते हो, सुरुवातीला ऐकूया हवामानाचा अंदाज. भारतीय हवामान विभाग प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरच्या जिल्हास्तरीय मूल्यवर्धित अंदाजानुसार चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 29 ते 31 मे 2026 रोजी आकाश आंशिक ढगाळ राहून कमाल तापमान 46.1 ते 46.8 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 32.2 ते 32.9 अंश सेल्सिअस राहून दिनांक 29 ते 31 मे या दिवसात तुरळक एक किंवा दोन ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
1: बंधू आणि भगिनींनो, 29, 30 आणि 31 मे रोजी दरम्यान सामान्यपणे काही ठिकाणी उष्णतेची लाट, विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेसह वादळ वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पाऊस पडण्याची ही शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. सविता, आता आपण आपल्या शेतकरी बंधू भगिनींना हवामान आधारित कृषी सल्ला सांगूया.
0: हो.
1: तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, मिरची पिकासंदर्भात आपण सल्ला जाणून घेऊया. या काळामध्ये आता तापमान वाढण्याची शक्यता असल्यामुळे मिरची पिकाला उपलब्धतेनुसार आणि पिकाच्या आवश्यकतेनुसार ओलीत करणं आवश्यक आहे. ढगाळ हवामानामुळे मिरची पिकावरील फुलकडे आणि पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी इमामेक्टिन बेन्झाइट 5% 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून द्यावं.
0: वांगी फळवाडीची अवस्था, तर तापमान वाढण्याची शक्यता असून वांगी पिकाला उपलब्धतेनुसार आणि पिकाच्या आवश्यकतेनुसार ओलीत करावं. शेंडे आणि फळे पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी सायपरमेथ्रिन 25% प्रवाही 30 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आपण फवारणी करावी. टरबूज फळ अवस्था, पक्वतेनुसार टरबूज पिकाच्या फळांची तोडणी करावी. फळे काढल्यानंतर सावलीत एकत्र गोळा करावीत आणि रोगट, किडलेली, फुटलेली फळे बाजूला काढून चांगली फळं ताबडतोब बाजारात विक्रीसाठी पाठवावी.
1: शेतकरी बंधून आता आंबा फळाच्या फळ काढणी संदर्भात सल्ला जाणून घेऊया. वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्यानं शेतकरी बंधू भगिनींनी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे फळांची गळ आणि होणारं नुकसान टाळण्यासाठी आणि फळांचा दर्जा खराब होऊ नये म्हणून फळ पिकांची बाजारायोग्य तयार फळांची काढणी करून विक्री केली पाहिजे. पक्वतेनुसार पक्व झालेल्या आंबा फळाची काढणी शक्यतो 10 AM किंवा 4 PM करावी. उष्णतेमुळे फळांचं तापमान वाढण्याची शक्यता असते, त्यामुळे काढणी केलेली फळं सावलीमध्ये ठेवली पाहिजे.
0: आता पशुपालक जे आहेत त्यांच्यासाठी सल्ला जाणून घेऊया. विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असल्यानं शेळ्या, मेंढ्या आणि इतर जनावरं मोकळ्या जागेत चरावयास सोडण्याचं टाळावं. तापमानाची वाढ लक्षात घेता जनावरांना उन्हापासून संरक्षण करण्यासाठी जनावरांना गोठ्याची, सावलीची व्यवस्था करावी आणि स्वच्छ

0: आणि थंड पाणी पाज जावं. पशुधनाकडून सकाळी 11 ते 4 या दरम्यान काम करून घेऊ नये. उष्णतेपासून पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी गोठ्याच्या छतावर गवताचं आच्छादन करावं. पशुधनाचे शेड पत्र्याचे किंवा जस्मेनचे असल्यास त्याला पांढरा रंग द्यावा. जनावरांसाठी हिरव्या चाऱ्यासाठी मका पिकाच्या आफ्रिकन टॉल आणि ज्वारी पिकाच्या पुसाचा SSG 898 या वाणाची लागवड करावी.
1: आता कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकरी बंधू भगिनींसाठीचा सल्ला समजून घेऊया. उन्हाची तीव्रता वाढण्याची शक्यता असल्यामुळे कुक्कुटपालन गृहामध्ये पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याच्या भांड्याची संख्या वाढवावी. थंड स्वच्छ आणि मुबलक प्रमाणामध्ये पाण्याची व्यवस्था केली पाहिजे. तसंच खाद्य सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेला द्यावं. तापमानामध्ये सातत्यानं वाढ होत असल्यामुळे उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी कुक्कुटपालन शेडचं छप्पर, गवत, भाताचा पेंडा किंवा नारळाच्या झावळ्या यांच्यानी झाकून त्यावर अतिउन्हाच्या वेळेला त्यावर पाणी पाडण्याची व्यवस्था करावी. अवेमध्ये पाणी शिंपडून घ्यावं. तसंच वारा वाहत असलेल्या दिशेनं शेडच्या बाजूला पाण्यात भिजलेला बारदाना किंवा गोंडपाट बांधला पाहिजे. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, ग्रामीण कृषी मौसम सेवा, कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही यांच्याकडनं आलेला हवामानाचा अंदाज आणि हवामान आधारित कृषी सल्ला आता आपण जाणून घेतला.
0: हेमंत, खूप वेळेस आपलं बोलणं सुरू आहे पण कुठेतरी मनोरंजनही पाहिजे ना.
1: आवश्यक असतं. तर श्रोत्यांनाही म्हणजे उत्साह वाटावा म्हणून एक छानसं गाणं व्हायला पाहिजे.
0: हा नक्की. तर श्रोते हो, तुमच्यासाठी हे छानसं गीत.

घेऊन शानी ग जोडी खिलारी बैलाची, अगं येऊ घेऊन शानी ग जोडी खिलारी बैलाची, अगं होशील ग

0: अग होशिल गहतु रहानिया रह जाची
1: हेमन
2: तुझं
1: लक्ष कुठे आहे मघणपासनं
2: अगं मी आता शेतकरी बंधूंना कोणतं गाणं ऐकावं त्याचा विचार करतो आहे
1: अच्छा पण गाणं तर ऐकलंस ना
2: हो तरी सुद्धा एखादं गाणं अजून ऐकवता येईल ना
1: नाही नाही तिकडे पाहणं वेळ संपत आहे आपली कार्यक्रमाची
2: अरे हो घड्याळ आपल्याला सुचवते आहे आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे
1: मग आता आपल्याला निरोप घ्यावा लागेल
2: हो हो
1: तर श्रोते हो आजच्या माझं घर माझं शिवार या कार्यक्रमातून मी सविता
2: आणि मी हेमंत
1: आपला निरोप घेत आहोत
2: नमस्कार या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते कार्यक्रम अधिकारी उमेश दुपारे

0: लहान मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 022-45-15-41-29 आणि 45-15-41-30. श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲप वरही.
1: श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुदाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर गांधी वंदना.

0: श्रोते हो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छाया जी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहेत.
1: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
2: वाह,
1: पुरस्कार समारोह के लिए जयदू जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
0: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 अवश्य ऐका. FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपकी याद आती रही.

आकाशवाणी मुंबई उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशात 2.25 लाख क्विंटलचा बियाणे साठा निर्माण केल्याची केंद्रीय कृषी मंत्र्यांची माहिती. 31 ऑगस्ट 2028 पूर्वी TET उत्तीर्ण होणं शिक्षकांसाठी बंधनकारक. देशात LPGचा 30 दिवसांचा राखीव साठा निर्माण करण्याचे पेट्रोलियम मंत्रालयाचे निर्देश. आणि IPLच्या पात्रता फेरीत गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना सुरू. शेतकऱ्यांना बियाण्यांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी 1,74,000 क्विंटलचा राष्ट्रीय बियाणे साठा स्थापन करण्यात आल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे. ते आज नवी दिल्लीत खरीप हंगाम 2026 साठी आयोजित राष्ट्रीय कृषी परिषदेच्या दुसऱ्या दिवशी माध्यमांशी बोलत होते. देशाचे एकूण अन्नधान्य उत्पादन अंदाजे 37.60 कोटी टनांपेक्षा जास्त झालं असून ते आतापर्यंतचं सर्वाधिक उत्पादन आहे अशी माहिती चौहान यांनी दिली. आतापर्यंत 9,76,000 शेतकरी ओळखपत्र तयार करण्यात आली आहेत. शेतकऱ्यांना आता विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी वेगळ्या कागदपत्रांची गरज भासणार नाही असं चौहान म्हणाले. खत वितरणात पारदर्शकता, काळाबाजार रोखणे आणि खऱ्या शेतकऱ्यांना योग्य पुरवठा सुनिश्चित करण्याची गरज असल्याचं चौहान म्हणाले. सध्या सेवेत असलेल्या सर्व शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता चाचणी TET उत्तीर्ण होणे अनिवार्य असून त्यासाठी शिक्षकांना दिलेली मुदत 31 ऑगस्ट 2028 पर्यंत वाढवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले आहेत. शिक्षकांना चाचणी उत्तीर्ण होण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून मुदतवाढ देण्याचे तसेच ही परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. शिक्षकांच्या सेवा शर्तींमध्ये याचा अंतर्भाव नसल्याचं कारण देत अनेक शिक्षकांनी TET बंधनकारक करण्याच्या निर्णयाला आव्हान दिलं होतं. ते सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावलं. नीट परीक्षेसारख्या प्रकरणात जबाबदारी निश्चित केली पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. नीटचे पेपर फुटल्यानंतर दाखल झालेल्या याचिका समूहावर न्यायमूर्ती PS नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुनावणी सुरू झाली आहे. नीट परीक्षेबाबत वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा घेण्याकरता वेगळी सशक्त आणि स्वायत्त यंत्रणा तयार करावी किंवा सध्याच्या राष्ट्रीय परीक्षा संस्थेमध्ये आमूलाग्र बदल करावा अशी मागणी त्यातल्या एका याचिकेत केली आहे. येत्या 21 जून रोजी फेरपरीक्षा होणार असून त्यावेळी काही गैरप्रकार होऊ नयेत याकरता विशेष उपाययोजना केल्या आहेत. प्रधानमंत्री स्वतः या प्रक्रियेवर लक्ष ठेवून असल्याचं महाअधिवक्ता तुषार मेहता यांनी सांगितलं. मात्र जबाबदारी निश्चित करणारा आणि अशा परीक्षांच्या प्रक्रियेत सुधारणा करण्याबाबत सविस्तर जबाब दाखल करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाला दिले आहेत. NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेने नीट UG परीक्षेसाठीचा शुल्क परतावा मिळण्याकरता बँक खात्याचे तपशील सादर करण्याची अंतिम मुदत 22 जून पर्यंत वाढवली आहे. आधी ही मुदत 26 मे पर्यंत होती. मात्र नोंदणी केलेल्या 23 लाख विद्यार्थ्यांपैकी केवळ 13 लाख विद्यार्थीच त्या मुदतीत तपशील सादर करू शकले होते. त्या अनुषंगानं ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप तपशील सादर केले नाहीत त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करणं सुलभ व्हावं या उद्देशानं ही मुदत वाढ दिल्याचं NTA स्पष्ट केलंय. भारताने माता आणि बाल आरोग्य, पोषण आणि आर्थिक संरक्षण या क्षेत्रात वेगाने प्रगती केल्याचं आज प्रसिद्ध झालेल्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात म्हटलं आहे. या सर्वेक्षणानुसार 95.9% गर्भवती महिलांची प्रसूतीपूर्व काळजी घेण्यात आली तर गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत सरकारी मदत घेणाऱ्या मातांचं प्रमाण 70% शहात्तर 0.2% वाढलं आहे. भारताचा एकूण प्रजनन दर 2% कायम असून 1 वर्षापासून ते 2 वर्षांपर्यंतच्या वयोगटातल्या मुलांच्या लसीकरणाचं प्रमाण 96% जास्त असल्याचं सर्वेक्षणात नमूद आहे. या सुधारणा सरकारच्या विविध उपक्रमांचा सातत्यपूर्ण प्रभावच दर्शवत असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. जागतिक तंबाखू विरोधी

0: दिनानिमित्त नवी दिल्लीत तंबाखू मुक्त शैक्षणिक संस्था TOFEI या ॲपच्या प्रायोगिक आवृत्तीचं अनावरण आज केंद्रीय आरोग्य सचिव पुण्यसलीला श्रीवास्तव यांच्या हस्ते झालं. देशभरातल्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये तंबाखू संबंधित नियमांची अंमलबजावणी आणि देखरेख सुनिश्चित करणं हा या ॲपचा उद्देश आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशात LPGचा 30 दिवस पुरेल इतका राखीव साठा करण्याचे निर्देश सरकारने पेट्रोलियम कंपन्यांना दिल्याचं पेट्रोलियम मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत त्या आज बोलत होत्या. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात विषारी दारू प्याल्यामुळे आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला असून दापोडी फुगेवाडी काळेपडळ आणि हडपसर परिसरातही 5 जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक केली आहे. जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धी दर गाठल्याचं रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालात म्हटलं आहे. 2026-27 वार्षिक अहवाल भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज प्रसिद्ध केला. सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था हे स्थान भारतानं या वर्षातही कायम राखलंय. जागतिक स्तरावर इंधन दरवाढ, पुरवठा साखळीतले व्यत्यय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या समस्या ही आव्हानं असली तरी भारतीय अर्थव्यवस्था मजबूत पायावर उभी असल्यानं पुढच्या काळात आर्थिक वाढीला चालना मिळेल असा अहवाल म्हटलं आहे. 2026-27 महागाई दर 4% रोखण्याचं उद्दिष्ट अहवालात नमूद केलं आहे. थेट लाभ हस्तांतरण योजनांचा निधी डिजिटल चलनाच्या स्वरूपात वितरित करण्याचा विचार असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. 2025-26 या वर्षात आर्थिक फसवणुकीची 10,114 प्रकरणं उघडकीस आली. त्यात सुमारे 48,021 कोटी रुपयांची फसवणूक झाली होती अशी माहिती अहवालात दिली आहे. भारत चीन सीमा व्यवहार समन्वय कृती समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत सीमापार नद्यांचं व्यवस्थापन आणि सहकार्यासंबंधी सकारात्मक चर्चा झाल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. सीमेवरच्या नद्यांच्या पाणी व्यवस्थापन संबंधात लवकरच एक तज्ज्ञांची बैठक व्हावी अशी मागणी भारतानं केली आहे. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष ऊ मिन ओंग ल्यांग उद्यापासून भारताच्या दौऱ्यावर येणार असून ते प्रधानमंत्री मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती जयस्वाल यांनी यावेळी दिली. काँगो प्रजासत्ताकात इबोलाचे 906 संशयित रुग्ण असून त्यातले 223 जण मृत्यू पावले आहेत. जागतिक आरोग्य संस्थेनं आज ही माहिती दिली आहे. काँगो प्रजासत्ताकात बुंदी बुगियो प्रकारच्या इबोलाची साथ सुरू असून 125 जणांना इबोलाचीच लागण झाल्याचं नक्की झालं आहे आणि त्यातल्या 17 जणांचा मृत्यू झाल्याचं जागतिक आरोग्य संस्थेनं म्हटलं आहे. या बुंदी बुगियो प्रकारच्या इबोलाची लागण युगांडातही झाली असून त्यावर अद्याप कोणतीही लस उपलब्ध नाही. व्हाईस ॲडमिरल अजय कोचर यांनी आज 48वे उपनौदल प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला. पुण्यात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी असलेले कोचर 1988 भारतीय नौदलात रुजू झाले होते. आपल्या 37 वर्षांपेक्षा अधिक काळाच्या कारकिर्दीत त्यांनी नौदलातली विविध पदं भूषवली आहेत. IPL क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीत आज चंदीगडमध्ये गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना सुरू आहे. राजस्थान रॉयल्स नाणेफेक जिंकून फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा त्यांच्या 8 षटकात 2 बाद 76 धावा झाल्या होत्या. यंदा जून ते सप्टेंबरच्या कालावधीत होणारा मोसमी पाऊस सरासरीच्या 90% पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. नवी दिल्लीत आज मान्सून हंगाम 2026 दुसऱ्या टप्प्यातल्या दीर्घकालीन हवामान अंदाजाविषयी विभागाचे संचालक डॉ मृत्युंजय मोहापात्रा यांनी माध्यमांना माहिती दिली.
1: 2026 के मानसून ऋतु जून से सितंबर के दौरान पूरे देश में सामान्य से कम बारिश होने का सबसे ज्यादा संभावना है. दक्षिण पश्चिम मानसून ऋतु जून से सितंबर 2026 में उत्तर पूर्व भारत में सामान्य वर्षा होने का संभावना है. ये सामान्य का अर्थ है कि लॉन्ग पीरियड एवरेज का 94-106%. इसके साथ साथ मध्य भारत और दक्षिण प्रायद्वीपीय भारत में लॉन्ग पीरियड एवरेज की 94% से लेस यानी सामान्य से कम वर्षा होने की संभावना है और उत्तर पश्चिम भारत में 92% से कम यानी वहां भी सामान्य से कम.

0: बारिश होने का ज्यादा संभावना है।
1: ठळक बातम्या पुन्हा एकदा। देशात 2.5 लाख क्विंटलचा बियाणे साठा निर्माण केल्याची केंद्रीय कृषी मंत्र्यांची माहिती। 31 ऑगस्ट 2028 पूर्वी TET उत्तीर्ण होणं शिक्षकांसाठी बंधनकारक। देशात LPGचा 30 दिवसांचा राखीव साठा निर्माण करण्याचे पेट्रोलियम मंत्रालयाचे निर्देश। आणि IPLच्या पात्रता फेरीत गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना सुरू। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार।
2: आप सभी का स्वागत है।